मध्यम लहरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 6 आषाढ 1948 अर्थात 27 जून 2026. सकाळचे 5:55 आणि 39 सेकंद झालेत. आमची आजची पहिली प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

0: दुष्टानां सर्वविष हर हर आकाश भुवनं भेदय भेदय छेदय छेदय मारय मारय शोषय शोषय मोहय मोहय ज्वालय ज्वालय प्रहारय प्रहारय सकलमायां भेदय भेदय ओम ह्रां ह्रीं ओम नमो भगवते महाहनुमते सर्वग्रहोच्चाटन परबलं क्षोभय क्षोभय सकलबन्धनमोक्षणं कुरु कुरु शिरःशूल गुल्मशूल सर्वशूलान् निर्मूलय निर्मूलय नागपाशानन्दवासुकी तक्षककर्कोटककालियान् यक्षकुलजलगतविलगतरात्रिञ्चर दिवाचर सर्वान् निर्विशं कुरु कुरु स्वाहा राजभय चोरभय परमंत्र परयंत्र परतंत्र परविद्याश्छेदय छेदय स्वमंत्र स्वयंत्र स्वतंत्र स्वविद्या प्रकटय प्रकटय सर्वारिष्टान् नाशय नाशय सर्वशत्रून् नाशय नाशय असाध्यं साधय साधय हुं फट् स्वाहा।
1: सतीश आगरकर यांच्या स्वरात हनुमान वडवानल स्तोत्र आपण ऐकलं। गिर्वाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। आता ऐकूया प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम। सुरुवातीला गंगाधर म्हांबरे यांची भोपाळी, रामदास कामत यांच्या स्वरात।

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात बाभा वरकर यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. प्रभातवंदन कार्यक्रमात यानंतर संत चोखामेळा यांची रचना गात आहेत गोविंद पोवळे.

संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकलीत. पंडित ज्योतीर्थ निवंडी यांच्या अवसरात प्रभात वंदन हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता ऐकूया वाणी जयराम यांनी गायलेली संत नामदेवांची अभंगरचना.

0: समूह स्वरातील या रचनेबरोबरच प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 6:40 झालेत. ऐकूया कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात सिंचनाच्या पद्धती याविषयीची माहिती. वाचक स्वर महेश इनामदार यांचा.
1: मंडळी, पिकाला पाणी देणं हे खूप महत्त्वाचं असतं. पिकाच्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्था आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन आपण पिकाला योग्य त्या प्रमाणात पाणी देणं हे महत्त्वाचं आहे. मातीमध्ये असणारा ओलावा हा पिकाच्या वाढीसाठी महत्त्वाचा घटक आहे. जेवढा पाणीसाठा उपलब्ध असेल त्याचा सुयोग्य वापर आणि चांगलं नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला मिळवता येतं. जमिनीचा प्रकार, पिकाची पाण्याची गरज या गोष्टी लक्षात घेऊन दोन पाळ्यामधील अंतर आपल्याला ठरवता येतं. वेगवेगळ्या पिकांना त्यांच्या वाढीच्या अवस्थेत पाणी मिळालं तर आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळू शकतं. याचं उदाहरण द्यायचं झालं तर ज्वारीला पोटरीत असताना, फोलोऱ्यात आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पाणी द्यावं. बाजरीला फोलोरा येण्यापूर्वी आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावं. गव्हाला मुकुटमळ फुटणे, फुलोरा येणे आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावं लागतं. मक्याची रोपावस्था, तुरा येणे आणि दाणे भरण्याच्या अवस्था असताना पाणी द्यावं लागतं. तर भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जात असताना, शेंगा लागताना आणि शेंगा भरत असताना पाण्याची आवश्यकता असते. तसंच कापसाला फुलोऱ्यात येताना आणि बोंड लागताना, किंबहुना बोंडा फुटताना देखील पाण्याची आवश्यकता असते. इतर सर्व पिकांना देखील त्यांच्या वाढीच्या अवस्थेत पाणी द्यावं लागतं. मंडळी, अशा पद्धतीचं हे पाणी देत असताना वेगवेगळ्या सिंचन पद्धती वापराव्या लागतात. आता या सिंचन पद्धती कोणत्या? तर प्रामुख्यानं वाफे पद्धतीत जमीन सपाट करून 1.5 ते 1 फूट वरंब्याच्या सहाय्याने आपण वाफे करत असतो. रुंदी साधारणतः 8 ते 10 फूट तर लांबी सोयीनुसार करून पाणी दिलं जातं. या पद्धतीत पाणी एकसारखं दिलं जातं. जमीन जास्तीत जास्त सिंचनाखाली आणता येते. कोबी, वांगी, गाजर, भेंडी, बटाटा किंबहुना चारा पिकं यांना या पद्धतीनं आपण पाणी देऊ शकतो. आता मोकट पद्धतीनं पाणी. या पद्धतीत तोटे फार आहेत. एकसारखं पाणी बसत नाही, भरपूर पाणी उपलब्ध असावं लागतं. जमिनीतलं हवेचं प्रमाण कमी होतं, काही ठिकाणी पाणी साचून राहतं तर काही ठिकाणी पाणी कमी मिळतं. हे सर्वात वाईट पद्धत असल्यामुळं फारसा याचा वापर होताना दिसत नाही. आळे पद्धत. मंडळी, पाणी देण्यासाठी फळबागांसाठी वापरली जाणारी ही पद्धत आहे. झाडाच्या सभोवताली वरंब्याच्या

0: पाण्याने वाटोळी गोल अळ तयार करून त्यात पाणी दिलं जातं आणि पिकापर्यंत ते चांगल्या पद्धतीने पोहोचवलं जातं. यामुळे पाण्याची बचत होते असं मानलं जातं. शिवाय पिकाच्या सर्व अवस्थेत हे पाणी उपयोगाचं देखील ठरतं. सरी पद्धत. मंडळी, अलीकडं सऱ्या पाडून त्यात घेतलेल्या पिकांना पाणी दिलं जातं. सरीच्या बगलेत लावलेल्या कांदा, वांगी, टोमॅटो, कोबी या पिकांना या पद्धतीनं पाणी देता येतं. याशिवाय हळद आणि आल्यासाठी देखील सरी पद्धत वापरली जाते. या पद्धतीनं पाण्यात बचत होते आणि एकंदरीतच ही पद्धत आपल्याला या पिकांसाठी उपयुक्त अशी ठरते. मटका सिंचन पद्धत. मंडळी, प्रत्येक धरणाच्या बुडाशी 7 ते 8 लिटर क्षमतेची गाडगी ठेवून ती पाण्याने भरली असता झिरपून फळझाडांना त्यातून पाणी मिळतं. प्लास्टिकच्या डब्यांना भोके पाडून याद्वारे अशा प्रकारे सिंचन करता येतं. पाण्यात बचत होते, पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर ही पद्धत थोडीशी अडचणीची ठरते. त्यामुळं बहुतांश शेतकरी या पद्धतीचा वापर करताना दिसून येत नाहीत. तुषार सिंचन. मंडळी, या पद्धतीत पाण्याला दाब देऊन नळ्याद्वारे स्प्रिंकलरमधून पावसाचं पाणी पिकांना दिलं जातं. यात 25 ते 35% पाणी बचत होते. जमीन सपाट करण्याची अगर रानबांधणी करण्याची आवश्यकता नसते. पाण्याची नासाडी होत नाही. सर्व पिकांच्या सिंचनासाठी ही पद्धत वापरली जाते. द्रवरूप खत देता येतात, पाण्याचा योग्य वापर होतो. ठिबक सिंचन पद्धत. मंडळी, रोपाच्या झाडाच्या मुळाजवळ गरजेनुसार थेंबा थेंबाने सारख्या प्रमाणात पाणी देता येतं. याला आपण ठिबक सिंचन असं म्हणतो. किंबहुना ड्रिपरद्वारे देखील थेंब थेंब पाणी मुळाजवळ पडतं. ऊस, केळी, सर्व प्रकारचे फळझाडं, भाजीपाला या पिकांना ही पद्धत फारच उपयुक्त ठरते. ठिबक सिंचनद्वारे आपल्याला अनेक फायदे असून अतिशय चांगली अशी ही पाणी वापराची पद्धत आहे. बाष्पीभवनानं वाया जाणारे पाणी यामुळं वाचतं. जमीन सपाट अगर रानबांधणी करण्याची गरज नसते. पिकाच्या बुंध्याजवळची पाहिजे तेवढी जमीन आपल्याला भिजवता येते. तण आणि कीड रोगांच्या वाढीला यामुळं आळा बसतो. द्रवरूप खतं पिकाला चांगल्या प्रकारे देता येतात. शिवाय पिकांची जोमदार वाढ होऊन आपल्याला उत्पादन देखील चांगलं आणि गुणवत्तेचं मिळतं. जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि सर्वात जास्त फायदा म्हणजे पाण्याची जवळजवळ 50 ते 75% बचत होते. त्यामुळं ठिबक सिंचन ही आत्तापर्यंतची सर्वात फायदेशीर अशी पद्धत आहे. मंडळी, अशा प्रकारे पिकांना पाणी देण्यासाठी आपण वेगवेगळ्या सिंचन पद्धतींचा अवलंब केला तर नक्कीच आपल्याला त्यातून फायदा मिळवता येईल. फक्त एकच लक्षात ठेवावं की जमिनीला पाणी न देता पिकांच्या गरजेनुसार आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सिंचन पद्धतीने आपण जर पिकांना पाणी दिलं तर ते पिकांना चांगल्या पद्धतीने प्राप्त होतं आणि पिकांची वाढ जोमदार होते, उत्पादन चांगलं मिळतं.
1: सिंचनाच्या पद्धती याविषयी महेशी नामदार यांनी सांगितलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. कृषीवार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामानाचा अंदाज. आज कोल्हापूर घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहील. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या भागामध्ये या अंमली पदार्थांचा माणसाच्या एकूण कार्यशक्तीवर तसंच मानसिकतेवर सुद्धा काय परिणाम होतो हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल याबद्दल?
2: याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं जे लक्ष आहे, चित्त, ते बाधित होतं. म्हणजे आपण बघतो तरुण मंडळी जास्त प्रमाणात याच्यात ओढले जातात. अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन या समस्या येतात आणि हळूहळू मग त्याच्या जे काही अकॅडेमिक्स आहे, त्याचा अभ्यासक्रम आहे, त्याच्यावर त्याचं कुठेतरी रिफ्लेक्शन होतं आणि मग त्याचा परफॉर्मन्स हा एक प्रकारे घसरत जातो. दुसरं म्हणजे हे व्यसन केल्यामुळे बरेच वेळेला निष्क्रियता येते. अशा रीतीने कर्तव्य जे आपले आहे की त्या कर्तव्यामध्ये कसूर ही दिसून येते.
1: म्हणजे ज्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे ते मागे पडतं कुठे
2: पडतात. हो, एखादा समजा नोकरीवर जाणारा असेल तर तो

0: बऱ्याच वेळेला या नशेच्या अधीन असल्यामुळे त्याचे सुद्धा ऍबसेंटिझम हे खूप कॉमन कारण आहे. हे होता होता कुटुंबावरती सुद्धा त्याचे विपरीत परिणाम होतात. बरेचसे जे व्यसनी अंमली पदार्थ आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचं संशयी वातावरण मनामध्ये येतात, संशयाचे विचार येतात आणि मग त्या अनुषंगाने भांडणं सुरुवातीला, मग मारहाण आणि अगदी जीवावर उठणं वगैरे अशा कृती त्याच्यातून घडू शकतात. तर एकंदरीत म्हणजे जे वैयक्तिक म्हणून जबाबदाऱ्या असतात त्याच्यामध्ये ती व्यक्ती पाठी पडते आणि त्याचबरोबर चार चौघात जाऊन जे सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांमध्ये सगळं मागे पडतो माणूस. बऱ्याच वेळेला कसं असतं, ही जे अंमली पदार्थाचे व्यसनं जडतात त्यावेळेला इतरही मानसिक समस्या त्यांना उद्भवतात, डिप्रेशन, स्किझोफ्रेनियासारख्या किंवा सायकोसिस आम्ही म्हणतो, अँग्झायटी, अशा गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून येतात आणि एकंदरीत तो त्या जे वावटळ निर्माण होतं त्याच्यामध्ये खेचला जातो.
1: बरं, हे सगळे झाले दुष्परिणाम, पण एखाद्या व्यक्तीला जर लक्षात आलं की आपण याच्यापासून दूर राहायला पाहिजे तर अशा वेळी त्या व्यक्तीनं काय प्रयत्न करावेत?
0: आता याच्यामध्ये पहिला टप्पा आहे म्हणजे मान्य करणं, मी या गोष्टीमध्ये अडकलोय. एकदा का तिचे व्यसनाचे विड्रॉल सिम्पटम्स कमी झाले की मग त्याच्यावर ग्रुप थेरपी किंवा काउन्सिलिंग असतात किंवा सायकोथेरपी आम्ही म्हणतो ती करावी लागते. ती केल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट्स कळतात, वीक पॉइंट कळू शकतात. ते वीक पॉइंट्स असतील तर त्याच्यावर मात करता येते किंवा स्ट्रॉंग पॉइंट्स असतील तर ते अधिक कसे बळकट करता येतील याकडे लक्ष देऊन मग तो प्रवास सुखकर होऊ शकतो. पण याच्यामध्ये त्याचे जे मित्र आहेत किंवा आप्तेष्ट आहेत, कुटुंबातील सदस्य आहे, यांनी थोडं त्याला मदत करणं गरजेचं आहे, समजून घ्यायला पाहिजे की हा एक आजार आहे आणि तो आजारी आहे. तर त्याला त्या त्या टप्प्याप्रमाणे काळजी जर घेतली आणि त्याला प्रोत्साहित केलं तर तो या व्यसनांपासून किंवा या अंमली पदार्थांपासून दूर राहू शकतो.
1: तर श्रोते हो, अंमली पदार्थांमुळे होणारं नुकसान, जी हानी होते त्या संदर्भात, त्यावर काय उपचार करता येतील याही संदर्भात आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेबेकर यांच्याकडून अतिशय सविस्तर अशी माहिती घेतली, त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानूया. डॉक्टर, आपण इथे आलात आणि अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने अतिशय महत्वाची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आता ऐकूया परिसर.
1: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
2: नमस्कार श्रोते हो, आज आपण वन्यजीवांचे आपल्या निसर्गात काय महत्त्व आहे ते जाणूया. जेव्हा आपण वन्यजीवांचं रक्षण करतो तेव्हा आपण पृथ्वीवरील जीवनाचं रक्षण करतो. पक्षी, प्राणी, कीटक, सरीसृप, मासे, कासव, साप, झाडं आणि सूक्ष्मजीव हे सर्व मिळून पृथ्वीवरील जीवनचक्र चालवतात. आज मानव स्वतःला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान जीव समजतो, परंतु सत्य हे आहे की मानव निसर्गावर अवलंबून आहे, निसर्ग मानवावर अवलंबून नाही. जर वन्यजीव आणि नैसर्गिक परिसंस्था नष्ट झाल्या तर मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. निसर्गातील प्रत्येक जीव अन्नसाखळीचा भाग आहे. शाकाहारी प्राणी वनस्पती खातात, मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात, तर कीटक, पक्षी आणि सूक्ष्मजीव परिसंस्थेतील विविध प्रक्रिया चालू ठेवतात. जर एखादी प्रजाती नष्ट झाली तर संपूर्ण अन्न साखळी विस्कळीत होऊ शकते. अनेक पक्षी फळे खातात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे बिया दूरवर पोहोचवतात, त्यामुळे नवीन जंगले निर्माण होतात. हॉर्नबिल, बुलबुल, बारबेट, कबूतर यांच्यासारखे पक्षी जंगल पुनर्निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक पक्षी दररोज शेकडो कीटके खातात. बीटर, ड्रॉंगो, सॉलो, वॉबलर

0: बिच्च्यासारखे पक्षी शेतकऱ्यांचे मित्र आहेत. गिधाड, गरुड, घार यासारखे पक्षी स्वच्छता दूत आहेत. काही वर्षापूर्वी भारतात लाखो गिधाडे होती, परंतु दुधाळ जनावरांना दिल्या जाणाऱ्या डायक्लोफिनाइक या औषधामुळे गिधाडांची संख्या 95% घटली. वन्य प्राण्यांचे पण महत्त्व आहे. वाघ, बिबट्या, रानकुत्री आणि इतर शिकारी प्राणी जंगलाचा समतोल राखतात. जर जंगलात वाघ नसतील तर हरणांची संख्या वाढेल, गवत आणि झाडांची पुनर्निर्मिती कमी होईल, जंगलाचे नुकसान होईल. म्हणूनच शिकारी प्राणी हे जंगलाचे रक्षक आहेत. कीटकांचे पण खूप महत्त्व आहे. मधमाशा आणि परागीभवन ही निसर्गातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. जगातील सुमारे 75% फुलझाडं आणि 35% जास्त अन्न पिकं परागीभवनासाठी मधमाशांवर अवलंबून आहेत. मधमाशा नसतील तर काय होईल? तर अन्न उत्पादन कमी होईल, जैवविविधतेचा ऱ्हास होईल. आता आपण सरीसूपांबद्दल पण थोडं जाणून घेऊया. साप, पाल, सरडे, घोरपड आणि इतर सरीसूप कीटक नियंत्रणात मदत करतात. ते अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. सापांचं महत्त्व म्हणजे भारतात सापांविषयी अनेक गैरसमज आहेत. प्रत्यक्षात बहुतेक साप विषारी नसतात. साप हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत, कारण ते उंदीर नियंत्रण करतात. एक उंदरांची जोडी वर्षभरात शेकडो पिल्ले निर्माण करू शकते. एका सापामुळे वर्षभरात जवळपास 1000 उंदरांचे नियंत्रण होते. आज जगातील जवळपास 50% शेतीचं नुकसान उंदरांमुळे होऊ शकतं जर त्यांचे नैसर्गिक शत्रू साप कमी झाले तर. आपण वापरलेली रासायनिक खते आणि कीटकनाशके ह्यामुळे उंदीर मरतात, साप मरतात, गांडुळे मरतात, शेती उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात, परिणामी मातीची सुपीकता कमी होते. म्हणून सेंद्रिय शेती करा, गांडूळ खत वापरा, जैविक खतांचा वापर करा, ही काळाची गरज आहे. कासव ही जल परिसंस्थेतील स्वच्छता कर्मचारी आहे. ती मृत जैविक पदार्थ खातात, जलाशय स्वच्छ ठेवतात आणि परिसंस्थेचा समतोल राखतात. मासे जलसंसाधनांचे आरोग्य टिकवतात, पाण्याच्या गुणवत्तेचे निर्देशक मानले जातात. आता सर्वात महत्त्वाचा शत्रू म्हणजे प्लास्टिकबद्दल बोलूया. प्लास्टिक हे पाऊस कमी होण्याचे थेट कारण नसले तरी त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. पक्षी वाचले तर जंगल वाचतील, मधमाशा वाचल्या तर अन्न वाचेल, साप वाचले तर शेती वाचेल, कासव आणि मासे वाचले तर पाणी वाचेल, आणि वन्यजीव वाचले तरच निसर्ग वाचेल. म्हणून वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलं. आता ऐकूया योग संजीवनी.

0: नमस्कार. आजचा विषय आहे आधुनिक डिजिटल युगातील निरोगी वृद्धत्व. आजचे युग तंत्रज्ञान, इंटरनेट, स्मार्टफोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याचे आहे. या डिजिटल युगात वृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिकांनी या तंत्रज्ञानाशी ओळख करून घेणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना शरीर आणि मनाचे सक्रिय व कार्यक्षम असणे आवश्यक आहे. ज्येष्ठांना सर्वसाधारण क्षमता प्राप्त करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवून साधारण 20 मिनिटांचा योग साधनाक्रम निवडता येईल. यामध्ये कोणताही ताण न देता सुखमय अशी योगासने, प्राणायाम, यामध्ये दीर्घश्वसन, अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, त्राटक, शवासन, ओंकार पठण आणि प्रार्थना अशा प्रकारे योगाभ्यासाचा क्रम ठेवता येईल. चेअर योग किंवा ॲडॅप्टिव्ह योगांचा अवलंब करून सुद्धा आपल्याला वृद्ध लोक योगासने करू शकतील.
1: डिजिटल युगामध्ये स्मार्टफोन, इंटरनेट यांचा वापर आणि ऑनलाईन सेवांचा वापर स्वावलंबी होण्यासाठी करणे आवश्यक आहे. परंतु स्क्रीन टाईम हा मर्यादित ठेवणे हे सुद्धा गरजेचे आहे. स्क्रीन समोर जास्त वेळ घालवण्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात, मानसिक ताण येतो, झोपेच्या तक्रारी सुरू होतात आणि सामाजिक एकाकीपणा येतो. तसेच सायबर गुन्ह्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लक्ष केले जाते, त्यामुळे ह्या ज्येष्ठ नागरिकांना

0: मी या गुन्ह्यांपासून सावध राहणे आवश्यक आहे.
1: आत्तापर्यंतच्या भागामध्ये आपण निरोगी वृद्धत्वासाठी योगाभ्यास पाहिला, ज्यामध्ये शारीरिक क्षमता वाढवणे, मानसिक स्थिरता मिळवणे व भावनिक शांतता मिळवणे हा उद्देश होता. ऐहिक लौकिक गोष्टी ज्या आपण मिळवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करतो आणि त्यातून सुख मिळेल अशी आशा अपेक्षा करतो, त्या पलीकडेही आयुष्यात जे मिळवायचे आहे ते म्हणजे स्वतःला जाणून घेण्याची विद्या, जी सर्वात श्रेष्ठ विद्या आहे. शारीरिक विकासापेक्षा सुद्धा अंतरंग चातुर्याने विकसित करणे हे श्रेष्ठ आहे. हा विकास वय वाढेल तसा उत्तरोत्तर क्रमाक्रमाने वाढला पाहिजे. हा आंतरिक विकास ध्यानधारणेमुळे साधता येतो. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सक्षम राहण्यासाठी ही युक्ती आहे, यालाच योग असे म्हणतात. वृद्धत्वामध्ये शारीरिक क्षमता कमी झाल्या तरी हा आंतरिक विकास मात्र वाढला पाहिजे.
0: तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानाने क्रियायोग.

0: झाला पाहिजे. हा आंतरिक विकास ध्यानधारणेमुळे साधता येतो. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सक्षम राहण्यासाठी ही युक्ती आहे. यालाच योग असे म्हणतात. वृद्धत्वामध्ये शारीरिक क्षमता कमी झाल्या तरी हा आंतरिक विकास मात्र वाढला पाहिजे.
1: तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानाने क्रियायोग. पतंजलींनी अशा प्रकारचा क्रियायोग सांगितला आहे. ह्या क्रियायोगाच्या आचरणामुळे अंतरंगातील परमेश्वराची जाणीव होते. रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीमधील प्रार्थनेमध्ये ते असे म्हणतात की हे माझ्या अंतरंगात वसलेल्या परमेश्वरा, माझे अंतरंग विकसित कर, निर्मळ कर, उज्ज्वल कर, सुंदर, जागृत, सजग, निर्भय, मंगल कर, आलस्यरहित कर, संपूर्ण विश्वाशी माझे नाते जोड आणि मला पूर्णपणे विकसित करो. अशा प्रकारचा जीवनाभिमुख दृष्टिकोन ठेवून जर का योगाभ्यास केला तर ह्या डिजिटल युगामध्ये वृद्धांना श्यामला रायकर यांच्या कवितेत त्यांनी म्हटल्याप्रमाणे अनुभव घेता येईल. त्या असे म्हणतात की आनंदाचा सागर त्यावरी आनंदाच्या लाटा, योग साधनेमध्ये गवसतो आनंदाचा साठा. अशा प्रकारे आजच्या डिजिटल युगात वृद्धपणी योगाभ्यासाने आनंदाचा साठा गवसू शकतो.

बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका आताच आपण ऐकलीत. योग संजीवनी सहभाग होता योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आज दिनांक 27 जून 2026 सकाळचे 7 वाजलेत. आजचा सुविचार: बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही, गर्व सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत, मदतीला धावून गेल्याशिवाय माणुसकी कळत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सुख समाधान मिळत नाही. सुविचार आपण ऐकलात.

श्रोतेवाता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयी. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून, 7:20 शिवराज्याभिषेक सोहळा गीत आणि त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 7:40 गाणी मनातली, 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. प्रायोजित कार्यक्रम चिंतन हा चिंतामणी सकाळी 8:40, 8:55 लखलख चंदेरी, यामध्ये आज मराठी चित्रपट संगीत, 9:10 सांगली विशेष, 9:30 स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आणि त्यानंतर नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा, 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन आज भाग 241. त्यानंतर आपण ऐकणार आहात बालगीत. गातारे मेरातील या कार्यक्रमात सकाळी 11:00 द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर भाग 13. 11:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. दुपारी 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचं प्रसारण. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ, आज या कार्यक्रमात ती होती म्हणून उज्ज्वला आणि राजकुमार साळवे यांच्याशी वरदा सबनीस यांनी केलेली बातचीत, अथ योगानुशासनम भाग दुसरा, सहभाग डॉक्टर प्रणोती पिसे. आकाशवाणी सांगली केंद्राची ही निर्मिती जरूर ऐका आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात. गीतभारा कार्यक्रम 1:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकणार आहात. भावधारा हा कार्यक्रम 1:45 1:55 आयसी अक्षरे रसिके, 2:00

शिवानी 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:15 दोपहर समाचार 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सायंकालीन प्रसारण सभेत 5 हिंदी चित्रपट संगीत 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आज या कार्यक्रमात पॅशन की वेतन यावर संवाद सहभाग आहे मयुरेश बडवे आणि मनोज्ञा हुद्दार यांचा ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात बाळक्राम वरळीकर यांनी गायलेली काही लोकगीतं 6:20 संस्कृतमधून बातम्या 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगली विशेष कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 6:35 योग संजीवनी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 6:55 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून माझं घर माझं शेत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम 7:30 आज या कार्यक्रमात सेंद्रिय शेती संधी आणि मर्यादा याविषयी प्राध्यापक डॉक्टर अनिल बुलबुले यांनी लिहिलेला संवाद 8:00 एक गाणे ताजे तवाने 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र 8:15 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा समाचार संध्या 8:45 9:00 News@9 9:15 स्पॉटलाईट 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका आणि रात्री 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून

मन की बात। भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी साधलेला संवाद मन की बात येत्या रविवारी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता आणि मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: इतिहास पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात. आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो. बाकीचा कुठे जातो विचार करा.
0: चला आजच ठरवू खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ. एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो नको प्लास्टिकचा वापर करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
2: प्लास्टिक हटवा पृथ्वी वाचवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव. आता सविस्तर बातम्या. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान सऱ्या जगाला भेडसावत असून भारतानं त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. अंमली पदार्थ हे देशाच्या सुरक्षेला, सामाजिक स्थैर्याला आणि अर्थव्यवस्थेला आणि विशेषतः युवा पिढीला गंभीर धोका पोहोचवत असल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत नॉर्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीत बोलताना त्यांनी अंमली पदार्थांविरोधातील लढा पुढील 3 वर्षात निर्णायक टप्प्यावर पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला. या मोहिमेत सर्व यंत्रणा आणि नागरिकांनी एकत्र येण्याचं आवाहन शाह यांनी केलं. ते म्हणाले,
1: मेरा आप सबसे विनम्र आग्रह है कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जी. ये लड़ाई कोई एक विभाग, कोई एक राज्य, कोई एक सरकार, कोई एक व्यक्ति लड़ ही नहीं सकते. इसके लिए सभी सरकारों को एक साथ एक मंच पर आना होगा और सभी सरकारों में सभी विभागों को एक मंच पर आना होगा.
0: या बैठकीत भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा गृहमंत्र्यांनी मांडला. तसंच तस्करी रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टल्सची माहिती देत सर्व राज्यांनी माहितीची त्वरित देवाणघेवाण करण्याचे निर्देश दिले. अंमली पदार्थांविरुद्धच्या लढ्यात कार्यरत असणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांचं शहा यांनी कौतुक केलं. अंमली पदार्थ विरोधी दिन काल पाळण्यात आला.
2: समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो.
0: मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचं धोरण राज्य शासनानं स्वीकारले असून या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून झालेलं कार्य उल्लेखनीय आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्थेच्या वतीनं पुण्यात आयोजित विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्य

0: मंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, लातूर आणि कोल्हापूर इथं सारथीची विभागीय केंद्र, विद्यार्थी वसतिगृह आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचं काम सुरू असून पुढील वर्षभरात ही कामं पूर्ण होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्तेनं पात्र ठरूनही जागा कमी असल्यामुळे नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण सेतू उपक्रम सुरू करण्यात येणार असून अशा विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसंच त्यांच्या प्रशिक्षणाचा खर्चही राज्य शासन उचलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेती क्षेत्रातही राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार ऍप सुरू केला असून सुमारे 50 लाख शेतकरी त्याचा वापर करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. मराठा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी पोहोचवण्यासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
1: सगळे समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो.
0: सारथी ही सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. संस्थेच्या उभारणी आणि बळकटीकरणामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विशेष योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, त्यांच्या युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व आगामी पूर्वपरीक्षा संगणकाधारित म्हणजेच CBT पद्धतीनं घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. परीक्षांमधील विलंब कमी करून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी आयोगानं व्यापक सुधारणा सुरू केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आयोगानं पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन केलं आहे. CBT पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि कालबद्ध होईल. तसंच भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होऊन उमेदवारांना दिलासा मिळेल असा विश्वास भीमनवार यांनी व्यक्त केला. CBT पद्धतीचा निर्णय केवळ पूर्व परीक्षांसाठी लागू असेल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात सर्वत्र काल राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 152वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस इथं विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केलं. हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या वतीनं समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं नूतनीकरण करून सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं. पिंपरी चिंचवड, सांगली, नाशिकसह राज्यात सर्वत्र सामाजिक न्याय दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार काल कोल्हापूर इथं मरणोत्तर प्रदान करण्यात आला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार डॉ पवार यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी स्वीकारला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल पुण्यात खेत बचाओ अभियानच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. बैठकीत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना, शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा अधिक व्यापक लाभ पोहोचवण्याचे मार्ग आणि कृषी क्षेत्रासमोरील विविध आव्हानांवर विचारमंथन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल श्री क्षेत्र आळंदी इथं भेट देऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं.

0: त्यानंतर त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थानच्या विविध कार्यक्रमाचा आढावा घेतला. श्री क्षेत्र आळंदी हे राज्यातील महत्वाचं तीर्थक्षेत्र असून इथं येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मोसमी पावसानं राज्यात पदार्पणानंतर काही ठिकाणी दडी मारली आहे. धुळे जिल्ह्यात 2 दिवसातच पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. अकोला जिल्ह्यात काल रिमझिम पाऊस झाला. धाराशिव शहर आणि परिसरात काल जोरदार पावसानं हजेरी लावली, परंतु खरीपाच्या पेरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. बुलडाणा जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरात पेरणीला प्रारंभ झाला आहे. अल निनोचा प्रभाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी याबाबत जिल्हा कृषी प्रशासनाकडून विविध तालुक्यात कार्यशाळा घेतल्या जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विश्रांतीनंतर काल सकाळी पावसानं हजेरी लावली. हवामान. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जून पर्यंतचा पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:20 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित गीत शिवराज्याभिषेक.
2: सादर करत आहोत सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन प्रस्तुत शिवराज्याभिषेक गीत.
3: प्रेरणा ऍडव्होकेट आशिष शेलार, मंत्री सांस्कृतिक कार्य विभाग. मार्गदर्शन डॉक्टर किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग.
2: स्टुडिओ स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओ, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई.

0: श्रोते हो, आताच आपण शिवराज्याविषयी गीत ऐकलं. या गीताचे प्रायोजक होते सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन.
1: शिवराज्याभिषेक गीत आपण ऐकलं प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलो हर्ट्स वर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोतेहो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यांच्या कार्याचा समाजावर नेमका कसा परिणाम झाला होता?
1: शाहू महाराजांच्या काळामध्ये 80% लोक हे शेतीवरती अवलंबून होते.
0: हो,
1: बहुसंख्य लोक शेतीवरच आपली उपजीविका करीत होते. अर्थात शेतीमध्ये अनेक समस्या होत्या. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे अज्ञान, त्यांचा अशिक्षितपणा, भांडवलाची कमतरता, शेताचा लहान आकार, शेतमाल विकण्याबाबत संघटनेचा अभाव, अशा प्रकारच्या अनेक समस्या.

0: इच्छा होत्या. शाहू महाराजांनी या सर्व समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केलेले दिसून येतात. पहिली गोष्ट, शेती सुद्धा करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे आणि म्हणून शाहू महाराजांनी शेतीविषयक शिक्षणाच्या सोयी ग्रामीण भागामध्ये सुरू केलेल्या आहे. मोफत आणि सक्तीचं शिक्षण ज्या शाळांमध्ये दिलं जायचं त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीविषयक शिक्षण दिलं जात होतं. शेती ही वर्षभर केली जावी यासाठी शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले गेले होते, त्याबद्दलचं शिक्षण दिलं जात होतं.
1: अच्छा.
0: आधुनिक पद्धतीनं शेती केली जावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे शोधून काढलेली होती आणि ती सर्व अवजारे शेतकऱ्यांना पुरवली जायची. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे जे निर्माण केली गेली होती या अवजारांचा वापर कसा करायचा याच्यासाठी म्हणून अधिकारी नेमले गेलेले होते.
1: अच्छा.
0: की जे अधिकारी त्या शेतकऱ्यांना त्याचा डेमो दाखवण्याचा कार्य करीत होते. अशा अनेक गोष्टी केलेल्या दिसून येतात की ज्यामध्ये शेतकऱ्यांना अधिक सहाय्य केलं जावं. कृषीविषयक प्रदर्शनं भरवलेली आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं त्यांना ज्ञान मिळावं. त्यामध्ये शेतीस उपयुक्त असणाऱ्या पशुधनांचाही त्या प्रदर्शनामध्ये सहभाग असायचा. अधिक चांगल्या प्रकारे शेती करणाऱ्यांसाठी म्हणून बक्षीस योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेली दिसून येते. शेतीविषयक पूरक अशा प्रकारचे पशुधनाची अधिक मोठ्या प्रमाणावरती निर्मिती व्हावी यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले दिसून येतात. शेती आणि शेतकरी या संदर्भामध्ये जे लिखाण केले गेलेलं आहे ती पुस्तके शाहू महाराजांनी दरबारातर्फे वेगवेगळ्या शाळांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत होता. शाहू महाराजांचं असं म्हणणं होतं की शेतकऱ्याची उन्नती झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या उन्नतीवरती अधिक भर देण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. याच काळामध्ये तुम्ही कष्टकरी कामगार विशेषतः आपण त्याला म्हणतो, या कामगारांच्या संदर्भामध्ये सुद्धा शाहू महाराजांनी अनेक प्रकारचे कार्य केलेलं आपल्याला दिसून येत. प्रामुख्याने हा कामगार वर्ग जो आहे तो विखुरलेला आहे, त्यामुळे त्याची पिळवणूक होते आणि म्हणून जागतिक पातळीवरती ज्या कामगार संघटना निर्माण झालेल्या आहेत तशा प्रकारच्या कामगार संघटना आपल्या देशामध्ये निर्माण व्हाव्या यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केलेला आहे. एक राजा असून सुद्धा या सर्व लोकांना संघटित व्हा, तुम्ही संघटित झाल्याशिवाय तुमच्या समस्या सुटणार नाहीत. तुमच्या समस्यांवरती एकच उपाय आहे, ते म्हणजे तुम्ही सर्वांनी एकसंघ होणं, तुमचे संघ निर्माण करणं आणि त्यातून तुमची स्वतःची उन्नती करणं. अशा प्रकारचं मार्गदर्शन शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं दिसून येतं. कामगार संघटनांची निर्मिती व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सहाय्य केलेलं आहे. दुसरा तुमचा त्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मागासवर्गीय आणि इतर समाजातील विशेषतः वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेलं कार्य. आता या संदर्भामध्ये शाहू महाराजांचा जो आरक्षणाचा निर्णय आहे, आरक्षणाचं जे धोरण आहे, जो जाहीरनामा आहे, तो जाहीरनामा या कार्याचं उदाहरण म्हणून अत्यंत प्रभावी आहे असं मला वाटतं. शाहू महाराजांनी जो जाहीरनामा की ज्या जाहीरनाम्यानुसार 50% या सर्व लोकांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलेलं आहे.
1: अच्छा सर, कृषी जलसंधारण आणि सहकार क्षेत्रात सुद्धा शाहू महाराजांनी दूरदृष्टीनं अनेक कामं केली होती, याबद्दल आपण माहिती द्याल का?
0: अगदी बरोबर आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जेवढे उत्तुंग कार्य केलेले आहे तेवढेच उत्तुंग कार्य कृषी आणि इतर क्षेत्रामध्ये केलेले आपल्याला दिसून येते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेती आणि शेतकरी यांच्या संबंधी असणारा दृष्टिकोन राजर्षी शाहूंनी आयुष्यभर जोपासला होता. म्हणूनच तर राजर्षी शाहू महाराजांनी केवळ पाणी पुरवठ्याच्या योजनांवरती भर दिला नाही तर शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम केलेले दिसून येतात. त्यामध्ये शेतीचे आकारमान सुयोग्य राहावे म्हणून इनामी कायद्याने अविभाज्य ठरविली, शेतीला कर्ज पुरवठा केला, शेतीत नवनवीन लागवडीचे प्रयोग केले,

0: शेती संशोधनाला प्रोत्साहन दिले, आदर्श शेतीचे म्हणजेच मॉडेल फार्म प्रयोग राबविले, शेती शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सुरू केल्या, शेतीमध्ये वेगवेगळ्या खतांचे प्रयोग केले, सहकारी संस्था सुरू केल्या, शेतीविषयक प्रदर्शने भरवली, शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठा उभारल्या, अशा प्रकारे उत्पादन वाढीसाठी पाणी पुरवठ्यापासून ते त्या उत्पादित मालाच्या विक्रीपर्यंत राजर्षी शाहूंनी शेकडो प्रकल्प राबविले आणि संस्थानातील शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध केले, त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला. अर्थात लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये संस्थानात 1896-97, 1899-1900, 1901-2, 1905-6 आणि 1918-19 असा 5 वेळा भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळावर मात करण्यासाठी शाहू महाराज सतत विचार करत होते आणि ज्यावेळेला शाहू महाराजांनी युरोपचा दौरा केलेला होता, या दौऱ्यात शाहू महाराजांनी तेथील देशस्थितीचे आणि समाजस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले होते. युरोपातील लोकांनी निसर्गातील साधन संपत्तीचा प्रत्येक स्रोत मोठ्या कल्पकतेने आपल्या भौतिक प्रगतीसाठी वापरल्याचे राजर्षी शाहूंनी पाहिले होते. आणि मग शाहू महाराजांना असे वाटले की आपल्याकडे असे का होऊ नये, त्यातूनच त्याचे अनुकरण आपण का करू नये, हा विचार शाहूंच्या मनामध्ये आला आणि त्या विचारानुसार कृती करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. त्यातूनच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
1: हो, आणि जलसंधारणाबद्दल आपण काय सांगाल सर?
0: शाहू महाराजांनी संस्थानातील शेतीला कायमचा पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलसंधारणाच्या लहान मोठ्या अनेक योजना राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने 1906 पासून याकडे अधिक लक्ष दिलेले आहे. संस्थानात 1905-6 या कालावधीत 11,700 इतक्या विहिरी होत्या. शाहू महाराजांनी त्याकडे अधिक लक्ष दिल्यानंतर या जलसंधारणाच्या कार्यातून 1920-21 या वर्षात 12,800 इतक्या विहिरींची संख्या वाढलेली दिसून येते. जुन्या विहिरींची दुरुस्ती आणि नव्या विहिरींची खुदाई यासाठी दरबारा मार्फत तगाईच्या रूपाने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर जलसंधारणाचा विचार केला तर वडगाव, शिरोळ, रायबाग, शहापूर, रुकडी इत्यादी ठिकाणी 20 अधिक लहान मोठे तलाव बांधण्यात आले, तर भेडसगाव, कटकोळ, अतिग्रे इत्यादी ठिकाणी असणाऱ्या तलावांची दुरुस्ती करण्यात आली. सरकारी आणि खाजगी विहिरीतील गाळ काढण्यात आला. सन 1915-16 अहवालावरून असे दिसते की नद्यांपासून 39,783 एकर, विहिरींपासून 39,854 एकर आणि तलावांपासून 232 एकर असे एकूण 79,860 एकरांना पाणी पुरवठा होत होता.
1: अच्छा, म्हणजे शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी किती, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा किंवा घटकाचा विचार करून किती उपक्रम राबवले होते हे दिसते.
0: अगदी बरोबर आहे.
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. मन की बात. भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी साधलेला संवाद मन की बात येत्या रविवारी 28 जून रोजी सकाळी 11 आणि मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच. मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही. सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूया गाणी मनातली.

0: शांता शेळके यांची रचना, कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात आपण ऐकलीत.
1: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 मिनिटांनी. प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.

0: होती म्हणून। वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।
1: सतीने जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरी सती साळवी।
0: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा।
2: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले, काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे, खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे आता।
0: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।
3: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार। दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ.पी. नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ.पी. नय्यर मध्ये। तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ.पी. नय्यर।
4: बालसभा।

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही. तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या आवाजात आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. गाणी मनातल्या कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
2: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
2: आकाशवाणी सांगली,
1: पहिल्यापासून चांगली.

शरद जांभेकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला 8 वाजता ऐकूया समाचार प्रभात.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर. भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आज सकाळी रवाना होत आहेत. पंतप्रधानांनी यापूर्वी 2015 सेशेल्सला भेट दिली होती. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि नौदलाची 2 जहाजही सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मिनी यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते काल नवी दिल्लीत नार्को समन्वय केंद्राच्या 10 बैठकीला संबोधित करत होते. विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तावेज 2026-2029 अनावरणही त्यांनी यावेळी केलं. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी

नशिली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा या उपक्रमाचा आरंभही केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा प्रारंभ आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. अमित शहा गुजरातच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. अमूल इफको आणि नाबार्ड यासारख्या 8 प्रमुख सहकारी संस्थांच्या सहकार्यानं ही शून्य दलाली तत्वावर चालणारी टॅक्सी सेवा विकसित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्राथमिक तत्वावर तिची सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर केवळ गुजरातमध्येच 1.5 लाखांहून अधिक चालक आणि 7 लाख ग्राहकांची नोंदणी झाली आहे. दररोज 3,500 अधिक फेऱ्या पूर्ण केल्या जात आहेत. आता ही सेवा अहमदाबाद सुरत आणि वडोदरासह 14 प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात येणार असून 1 महिन्याच्या आत संपूर्ण राज्यात विस्तारित करण्याचं उद्दिष्ट आहे. जगातल्या पहिल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेवर आधारित हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन काल कल्पकम इथं भारताच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव अजित कुमार मोहंती यांच्या हस्ते झालं. कल्पकम इथल्या इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्चमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुंबईतल्या भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रानं स्वदेशी तंत्रज्ञानानं विकसित केलेल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेद्वारे अणुऊर्जेचा वापर करून हायड्रोजन निर्मितीची पडताळणी करण्यासाठी हा प्रकल्प एक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक म्हणून उभारण्यात आला आहे. अणुप्रक्रिया उष्णतेचा हायड्रोजन निर्मितीशी केलेला यशस्वी मेळ ही महत्वपूर्ण तांत्रिक प्रगती असून यामुळे प्रगत अणु रिएक्टर्सचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कार्बन मुक्त हायड्रोजन निर्मितीचा आशादायक मार्ग खुला झाला आहे असं यावेळी मोहंती यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हेनेझुएलामध्ये 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 पोहोचली आहे तर यात सुमारे 3,300 लोक जखमी झाले आहेत. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असून व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान व्हेनेझुएला मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं काल व्हेनेझुएलाकडे रवाना झाली. यात 41 सदस्यांचं बचाव पथक आणि 35 टनांहून अधिक मदत साहित्य औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती भारतानं शोक व्यक्त केला असून व्हेनेझुएला सरकारच्या आणि जनतेच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलं आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे दोन्ही देशातील संबंध एका महत्वपूर्ण टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये आयोजित व्यावसायिक अधिवेशनात ते काल बोलत होते. या व्यापार करारामुळे विकासाची नवी क्षितिजं खुली होत असून दोन्ही देशांमधील उद्योगांना परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याचं नाविन्यपूर्ण उपक्रमांना गती देण्याचं आणि अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये काल एका मालवाहू जहाजावर इराणनं केलेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनंही इराणवर हल्ले केले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं युद्धविराम कराराचं उल्लंघन केल्यास त्याचे काय परिणाम होतील हे लवकरच समजेल असं म्हटल्यानंतर काही वेळातच हे हल्ले झाले. दरम्यान दोन्ही देशांमध्ये वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला असून यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकेच्या लष्कराच्या सेंट्रल कमांड या पथकातले अधिकारी असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं उद्यापासून 2 दिवसीय राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ग्रामीण विकास

0: विकास मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तज्ञ सहभागी होणार आहेत. यात सर्वसमावेशक ग्रामीण विकासावर चर्चा, प्रमुख योजनांचा आढावा आणि ग्रामीण भारताच्या विकासाचा भविष्यातील आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गट एक मध्ये काल झालेल्या सामन्यात फ्रान्सनं नॉर्वेचा 4-1 असा पराभव केला, तर याच गटात सेनेगलनं इराकचा 5-0 असा पराभव केला. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. आयर्लंडमध्ये बेलफास्ट इथं काल झालेल्या पुरुषांच्या T20 क्रिकेट सामन्यात आयर्लंडनं भारताचा 34 धावांनी पराभव केला. आयर्लंडचा भारतावर कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हा पहिलाच विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा केल्या, तर भारताचा डाव 18 षटकं आणि 5 चेंडूत 148 धावांमध्ये आटोपला. 28 धावात 3 बळी घेणारा मॅथ्यू हॉलॉर्ड सामनावीर ठरला. या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना उद्या खेळला जाणार आहे. लंडन इथं काल झालेल्या FIH पुरुष प्रो लीग हॉकी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7-1 असा धुव्वा उडवला. पाकिस्तानला सुरुवातीला आघाडी मिळाल्यानंतर भारतानं 7 वेगवेगळ्या खेळाडूंच्या गोलसह शानदार पुनरागमन केलं. आता उद्या भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: महिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:41 आणि 38 सेकंद झालेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: सखरा प्रमाण गोकुल दूध। चिंतन हाच चिंतामणि। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
1: हातपाय नसलेली माणसं किंवा मुकी, बहिरी, पांगळी आणि अंध अशी शरीराने अपंग झालेली माणसं आपण पाहतो तेव्हा आपल्या मनात त्यांच्याबद्दल कमालीची कणव निर्माण होते।

अशा अपंग असणाऱ्या लोकांना सहाय्य करण्यासाठी आणि त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत असतात. अशा संस्थांना भरघोस आर्थिक मदत देण्यासाठी अनेक माणसं पुढे येतात. कुष्ठरोगानं पछाडलेली माणसं आणि अतिवृद्धत्वाकडे झुकलेली माणसं ही सुद्धा अपंग या सदराखालीच येतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा अनेक सामाजिक संस्था कार्यप्रवण असतात. शासनाकडून सुद्धा अशा संस्थांना आर्थिक सहाय्य केलं जातं. त्याचप्रमाणे अपंगांसाठी केलेलं कार्य आणि ते कार्य करणारे कार्यकर्ते यांचा समाजात मोठा गौरव होत असतो. अपंगांसाठी होत असलेलं कार्य आणि ते करणारे कार्यकर्ते हे खरोखरच फार मोठी समाजसेवा करत असतात आणि त्यांचं कौतुक कितीही केलं तरी थोडंच. परंतु या संदर्भात खेदाची गोष्ट अशी की शारीरिक अपंग माणसांबद्दल लोक जेवढा विचार करतात तितका विचार जे मनानं अपंग असतात त्यांच्याबद्दल करत नाहीत. वास्तविक सर्व राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक समस्यांचं मूळ या मानसिक अपंगतेत आहे याची जाणीवच लोकांना झालेली दिसत नाही. या वस्तुस्थितीची जाणीव नसणं ही आजच्या काळाची गोष्ट नसून ती युगानुयुगे चालत आलेली आहे. मानसिक अपंगत्व हे माणसाच्या सर्व समस्यांचं मूळ आहे याची स्पष्ट जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्व प्रकारच्या सुधारणा या उथळ स्वरूपाच्याच असणार. शरीरानं अपंग असलेली माणसं ही समाजाला किंवा जगाला धोकादायक नसतात, परंतु मनानं अपंग असणारी माणसं समाजाला आणि जगाला धोकादायक ठरतात. कनक, कांता, कीर्ती आणि सत्ता यांच्या पाठीमागे पिसाट होऊन सुसाट धावणारी माणसं फार मोठ्या प्रमाणावर मनानं अपंग असतात याची स्पष्ट जाणीव असणं आवश्यक आहे. अशी ही मनानं अपंग झालेली माणसं लाखो लोकांना दुःखाच्या खाईत लोटण्यास कारणीभूत ठरतात. वाटेल त्या स्तरावर जाऊन पैसा संपत्ती मिळवणारी माणसं आणि सत्ता संपादन करण्यासाठी सर्व प्रकारची दुष्कृत करणारी माणसं समाजाला आणि जगाला अक्षरशः दुःखाच्या खाईत ढकलत असतात. शरीरानं पूर्ण अव्यंग असणाऱ्या माणसांना पूर्ण अपंग करण्याचं क्रौर्य हे अपंग मनाचे सत्ताधीश आणि कोट्याधीश करत असतात. चंगीज खान, स्टॅलिन, हिटलर हे महत्वाकांक्षी लोक होते असं आपण मानतो, पण प्रत्यक्षात ते मनानं अपंग असलेले मनोरुग्ण होते. वेडाच्या भरात काही माणसं वाटेल ती भयानक दुष्कृत्य करतात, त्याचप्रमाणे महत्वाकांक्षेच्या गोंडस नावाखाली मनानं अपंग असलेले हे मनोरुग्ण युद्ध आणि महायुद्ध करून लाखो अव्यंग माणसांना अपंग करून टाकतात. पैसा संपत्तीसाठी पिसाट झालेली माणसं पैशासाठी सर्व प्रकारची दुष्कृत्य करून लोकांना अपंग करत असतात. शरीरानं अपंग असणाऱ्या माणसांसाठी जेवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्य होतं त्याच्या एक सहस्रांश सुद्धा कार्य मनानं अपंग असणाऱ्या मनोरुग्णांसाठी होत नाही ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक वास्तवता अशी आहे की जगात बहुतेक सर्व लोक मनानं अपंगच असतात. धर्मवेड, पैसा संपत्तीचं वेड, सत्तेचं आणि कीर्तीचं वेड अशा एक किंवा सर्व प्रकारच्या वेडांनी झपाटलेली माणसं सर्वत्र असतात. हे वेड आहे किंवा मनाची अपंगता आहे हे लोकांच्या लक्षात तर येत नाहीच. उलट महत्वाकांक्षा किंवा पराक्रम किंवा धर्माभिमान या गोंडस नावाखाली या वेडेपणाची पद्धतशीर रीतीनं जोपासना करण्यात येते. या सर्व मनोरुग्णांचं मूळ केवळ अज्ञानात असतं हे कुणाच्याही लक्षात येत नाही. सर्व प्रकारचे सुख मला प्राप्त व्हावीत, यश, कीर्ती, संपत्ती, सत्ता मला प्राप्त व्हावी, इतर खड्ड्यात गेले तरी चालतील अशी विशिष्ट धारणा बहुतेक माणसांच्या ठिकाणी वास करत असते. या विकृत धारणेतून त्याच्या

0: स्वतःच्या जीवनात आणि सामाजिक जीवनात दुःखाच्या दाहक ठिणग्या उडू लागतात. ही विकृत धारणा नष्ट करून त्याच्या जागी सुसंस्कृत धारणा प्रस्थापित करणं आवश्यक आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारचं शिक्षण आणि शिकवण पोरांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच दिलं गेलं पाहिजे. मॅन इज अ सोशल ॲनिमल, म्हणजे माणूस हा समाजात राहणारा प्राणी आहे. समाजाच्या सुखात व्यक्तीचं सुख असतं, तर समाजाच्या दुःखात व्यक्तीचं दुःख असतं. ही स्पष्ट जाणीव वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्व लोकांमध्ये निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. हे शिक्षण शाळा कॉलेजातून मिळत नाही, म्हणून या प्रकारचं शिक्षण आणि शिकवण सर्वांना मिळण्यासाठी आवश्यक ती वेगळी व्यवस्था करणं जरुरीचं आहे. हे कार्य सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, राज्य शासन या सर्वांनी युद्ध पातळीवर करणं ही काळाची गरज आहे, असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. मानवजात ही सर्व काळी आणि सर्वत्र एक अनुभव घेऊन राहिलेली आहे, तो हा की देवाधर्माच्या नावाखाली किंवा सत्ता संपत्ती संपादन करण्यासाठी माणसं कोणत्याही थराला जातात किंवा जाऊ शकतात. देवाधर्मासंबंधी बहुजन समाजात प्रचंड अज्ञान असतं आणि या अज्ञानातूनच अहंकार, असहिष्णुता, अंधश्रद्धा, अविचार, असूया आणि असमाधान अशा सर्व अनिष्ट गोष्टी निर्माण होतात. देवाधर्मासंबंधी अज्ञान आणि अंधश्रद्धा जितक्या अधिक तितक्या अधिक प्रमाणात माणसं देवाधर्मासंबंधी कट्टर होत जातात. जितका कट्टरपणा अधिक तितका तो अधिक कडवा बनतो. या कडवेपणाचं रूपांतर शेवटी धर्मवेडात होतं. समाजात अज्ञान भरपूर असल्यामुळं धर्मवेड्यांचं प्रमाणही प्रमाणाबाहेर झालेलं दिसून येतं. वस्तुस्थिती अशी आहे की जगातील सर्व धर्मातील सर्व लोक देवाधर्माच्या नावाखाली खूप काही करत असतात, परंतु त्यांच्या त्या करण्यात देवही नसतो आणि धर्मही नसतो. जी गोष्ट देवाधर्माची तीच गोष्ट सत्ता संपत्तीची. सत्ता संपत्तीच्या बळावर आपण आपलं कुटुंब आणि आपल्या पुढील 7 पिढ्या पूर्ण सुखी होतील अशी बहुतेक लोकांची धारणा असते. ही धारणा म्हणजे मूर्तिमंत अज्ञान होय. या अज्ञानाच्या आहारी जाऊन माणसं सत्ता संपत्ती प्राप्त करून घेण्यासाठी वाटेल ते करायला प्रवृत्त होतात, किंबहुना या सत्ता संपत्तीपायी ही माणसं वेडी होतात. देवाधर्मासाठी झालेले धर्म वेडे आणि सत्ता संपत्तीसाठी झालेले धन वेडे अशा वेड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. एक वेडा किती धुमाकूळ घालतो याची पूर्ण कल्पना लोकांना आहे. मग समाजातील हे असंख्य धर्म वेडे आणि धन वेडे किती प्रचंड प्रमाणात भयानक धुमाकूळ घालतील किंबहुना घालतात याची प्रतीती सर्वांना सर्वत्रच आहे. या धर्मवेड्यांना आणि धनवेड्यांना शहाणं करणं हाच सर्व प्रकारच्या सुधारणांचा पाया आहे. वास्तविक देव काय किंवा धर्म काय, सत्ता काय किंवा संपत्ती काय, ही सर्व मानवी जीवन सुखी करण्यासाठीच आहे. कुठलाही देव किंवा कुठलाही धर्म माणसा माणसात भेद करत नाही, कारण सर्वांचा परमेश्वर एकच असतो आणि सर्वांचा धर्मही म्हणजे मानव धर्म हा एकच असतो. जीवनविद्या सांगते देव, धर्म, सत्ता, संपत्ती यासाठी माणूस नसून केवळ माणसासाठीच ते सर्व आहे हे ध्यानात ठेवायला हवं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:55 आणि 25 सेकंद झालेत. ऐकूया लखलख चंदेरी, यामध्ये मराठी चित्रपट संगीत.

0: गोजरी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, रचना अशोक बागवे यांची होती. गीत गायलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं मिलिंद इंगळे यांनी.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: वटपौर्णिमाही होती म्हणून। वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।
1: सतीने जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरी सती साळवी।
0: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा।
2: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले, काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे, खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचं आहे आता।
0: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।

कार्यक्रमात आता हाफ तिकीट चित्रपटासाठी हर्षवर्धन वावरे यांनी गायलेलं गीत ऐकूया. जी व्ही प्रकाश कुमार यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना क्षितिज पटवर्धन यांची आहे.

0: स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकलात. सकाळचे 9:11 होत आहेत. ऐकूया सांगली विशेष.
1: श्रोते हो नमस्कार. सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. रसिक हो, वाळवा तालुक्यातील ईश्वरपूर इथं प्राचार्य डॉक्टर दीपा देशपांडे यांच्या दीप ज्योती या गौरव ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. या प्रकाशन सोहळ्याविषयी अधिक माहिती सांगतायत प्राचार्य डॉक्टर दीपा देशपांडे.
2: नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इस्लामपूरची सल्लागार या ठिकाणी आमच्या इस्लामपूर शाखेनं सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, महिला सबलीकरण यासह विविध क्षेत्रात सक्रिय सहभाग असलेल्या प्राचार्य डॉक्टर दीपा देशपांडे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दीपज्योती या गौरव अंकाचे प्रकाशन करायचे ठरवले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ईश्वरपूर शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती इंदुमते जोंधळे पुणे ज्येष्ठ लेखिका आणि अध्यक्ष म्हणून डॉक्टर श्रीपाद जोशी जत ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रमुख उपस्थितीमध्ये प्राध्यापक शामराव पाटील अण्णा, अध्यक्ष राजारामभाऊ पाटील ज्ञान प्रबोधिनी, प्राध्यापक डॉक्टर दीपक स्वामी जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि निमंत्रक म्हणून प्राध्यापक सुभाष अध्यक्ष आणि धर्मवीर पाटील कार्याध्यक्ष यांनी आणि संपूर्ण आमची महाराष्ट्र साहित्य परिषदेची गौरव समिती यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि गौरव ग्रंथ प्रकाशित केला. दीपक ज्योती या ग्रंथाचं प्रकाशन 21 तारखेला संध्याकाळी 5 वाजता राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनी ईश्वरपूर येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. लोकांची प्रचंड गर्दी होती. प्रथम वृक्षाला जलार्पण करून त्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर डॉक्टर अर्चना थोरात यांनी कार्यक्रमाची सूत्र हाती घेतली आणि सूत्रसंचालन सुरू केलं. यामध्ये प्राध्यापक सुभाष खोत यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर दीपक स्वामी यांनी संपादन कार्याचं अध्यक्षपद स्वीकारलेलं होतं आणि त्यामुळं ते त्या ठिकाणी अध्यक्षपदावरून काम करताना त्यांना आलेले अनुभव ते त्या ठिकाणी कथन करत होते. मग त्यांनी कथन करताना खूप चांगले उद्गार त्या ठिकाणी गौरव ग्रंथाचा विषद करताना काढले. कारण अनेक लेख मी पाहिले, त्या लेखामध्ये जवळजवळ मॅडमच्या सर्व गुणांचा शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, महिला सक्षमीकरण याविषयीचे वेगवेगळे लेख त्या ठिकाणी एकत्रित झाले आणि गौरव ग्रंथ अतिशय देखणा फोटो सहित काही जुन्या आठवणी संस्मरणे त्याच्यामध्ये चित्रित केली गेली आहेत आणि हा ग्रंथ तयार झाला. त्याचं प्रकाशन श्रीयुत धर्मवीर पाटील यांनी केलेलं आहे आणि वरचं मुखपृष्ठ अरिप तांबोळी यांनी तयार केलं. 156 पृष्ठांमध्ये हा ग्रंथ तयार झालेला आहे आणि त्या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभी केलेल्या कार्याच्या संदर्भात प्राध्यापक डॉक्टर दीपक स्वामी बोलले की खूप मोठी माणसं असतील म्हणजे सूर्या इतकी, पण सूर्य आणि पणती एकत्र एकदा आली आणि मग पणती सूर्याला म्हणाली तुझ्या इतका प्रकाश मला देता येणार नाही, पण निश्चितच मी मात्र खोली उजळून टाकेन. त्याप्रमाणे मॅडम कार्य हे पणतीप्रमाणे सर्वत्र दीप ज्योत प्रज्वलित करण.

0: कारण झालेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी प्रास्ताविक केलं संपादनाविषयी. आणि त्यानंतर मला म्हणजे प्राचार्य डॉक्टर दीपा देशपांडे यांना या ग्रंथाविषयी मनोगत व्यक्त करण्याच्या पूर्वी मानपत्र वाचन प्राध्यापिका शैलजा पाटील यांनी केलं. सन्मानपत्र त्यांनी बहाल केलं आणि मग त्यानंतर मला त्यांनी बोलायला सांगितलं. माझं मनोगत व्यक्त करताना मी सांगितलं की माझी आतापर्यंतची वाटचाल ही खडतर परिस्थितीतून झाली. खेडे कुणकीसारख्या खेडेगावातून आलेली मी, पण माझ्या समोर माझा ध्येयवाद समोर होता. आणि प्रत्येक क्षेत्रात आपण शिक्षकाच्या भूमिकेतून कार्य करायचं. माझ्या सासरच्या लोकांनी मला बीएड एमए म्हण त्यानंतर एमपी पीएचडी करण्यापर्यंत सवलत दिली आणि मला जे करायचं होतं त्याला त्यांनी परवानगी देऊन मला सहकार्य केलं. त्यामुळे त्यांची मी ऋणीच राहिले. माझे पती तितकेच सहकार्य करणारे होते. पीएचडीच्या वेळेस त्यांनी माझ्याबरोबर अनेक ठिकाणी डाटा गोळा करण्यासाठी मला येण्यास मदत केली. पण शेवटी मात्र ते तिघही हयात राहिले नाहीत. मला 98 साली पीएचडी मिळाली आणि ते त्यावेळेला हजर नव्हते. तिघांचाही त्या ठिकाणी देवाज्ञा झालेली होती. त्यानंतर मला पीएचडी केल्यामुळे मला मी कासेगाव कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून 15 वर्ष नोकरी केल्यानंतर प्राचार्यपदी माझी नेमणूक झाली. आणि मग प्राचार्य म्हणून आष्टा कॉलेजला मी 13 वर्ष जवळजवळ त्या ठिकाणी प्रशासकीय काम केलं. आणि त्या प्रशासनामध्ये आणि शैक्षणिक कार्यामध्ये पण मला जीव ओतून काम करायला संधी मिळाली याचा मला आनंद होता. आणि त्यामुळेच माझे सगळे सहकारी, माझी संस्था, माझे विद्यार्थी आणि माझा त्या गावातले सगळे समाज बांधव भगिनी यांचे रिलेशन खूप, नाते संबंध खूप चांगले राहिले. आणि त्यांच्या सहकार्यानं मला यशस्वी प्राचार्य म्हणून सेवानिवृत्ती घेता आली. माझ्या वक्तव्यानंतर प्रमुख पाहुण्या इंदुमती जोंधळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि त्यावेळेला इंदुमती जोंधळे म्हणाल्या की माणुसकीचा उत्सव म्हणून याकडे पाहता येईल. ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी आजच्या समाजात वाढत चाललेल्या जातीय पेढीबद्दल आणि माणसाच्या आयुष्यातील अहंकार या दोषाबद्दल अत्यंत परखडपणे भाष्य केले. दुसऱ्यांच्या वाटेवर फुले पसरवता आली नाहीत तरी काटे पसरवण्याचा अधिकार आपल्याला नाही हा त्यांचा संदेश मनाला भिडणारा होता. माणसा माणसातील नाते संबंध, संवाद आणि परस्पराविषयीची संवेदनशीलता जपण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अध्यक्षस्थानी असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाद जोशी यांनी प्राचार्य डॉक्टर दीपा देशपांडे यांच्या ध्येयवादी कार्याचा गौरव करताना त्या नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. आणि त्याचबरोबर आभाराचं काम आमचे धर्मवीर पाटील कार्याध्यक्ष मसाप यांनी केलं.
1: श्रोते हो, सांगलीत संगीताचार्य द वी कानेबुवा प्रतिष्ठानच्या वतीनं रागदासी आणि लता दिदी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगताहेत निवासी गुरु कृष्णा मुखेडकर.
2: पिछले 19 तारीख को हमारे गुरुकुल में रागदारी और लता दीदी ऐसे नामक एक बहुत ही सुंदर कार्यक्रम आयोजन हमने किया था, जिसमें मुंबई के सुप्रसिद्ध संगीतकार पंडित अमरेंद्र धनेश्वर जी हमारे सांगली में आकर उन्होंने लता दीदी के ऊपर और शास्त्रीय संगीत ये दोनों का जो कनेक्शन था उसको बहुत ही अच्छी तरीके से उन्होंने सादरीकरण किया था. वर्कशॉप अपने एक खुद से डिजाइन किया था ये प्रोग्राम, और उस दिन गुरुकुल में बहुत लोगों ने इस कार्यक्रम का आनंद उठाया है. ये मतलब शास्त्रीय संगीत और लता दीदी, आप जैसे ये जो विषय शीर्षक है ना, तो उससे आप समझ सकते हैं कि लता दीदी ने शास्त्रीय संगीत का अभ्यास करके तो शास्त्रीय संगीत को किस ढंग से अपने बॉलीवुड म्यूजिक में, जो भी हमारा अभी चित्रपट पुराना जो चित्रपट संगीत था ना, तो तभी तो बहुत सारा क्लासिकल म्यूजिक ही था, राग पे आधारित ही संगीत हुआ करता था. अभी तो बदला है, काफी सारा वेस्टर्न म्यूजिक इसमें अभी शामिल हुआ है, लेकिन पहले क्या हमारा जो बॉलीवुड म्यूजिक था वो तो पूरा शास्त्रीय संगीत के ऊपर ही आधारित था. और लता दीदी ने तो इतना शास्त्रीय संगीत का अभ्यास किया है, इतना साल करने के बाद वो अभी वो मुकाम हासिल किया है. अभी भारत रत्न हम उनको पहचानते हैं, पूरा दुनिया भर में सबका उन्होंने दिल जीता है. तो बहुत सारे जैसे करीब करीब 20 या 25 रागों के ऊपर अमरेंद्र धनेश्वर जी ने अपना एक वर्कशॉप किया था. विषय उन्होंने कहा था कि एक एक राग को वो अपने बॉलीवुड के जो भी गाने होते थे उसमें कैसे उपयोग किया है. और शास्त्रीय संगीत का जो बंदिश होता है, जैसे राग भैरव आप लीजिए, राग यमन लीजिए या भूपाली लीजिए, भूपाली में जैसे ज्योति कलश चल के ये जो गाना है भैरव में जा।

0: मोहन प्यारे हैं। इस तरीके से बहुत सारे उन्होंने डिफरेंस उन्होंने बताया था राग। पहले उन्होंने खुद गा के बताया है कि ये राग है और ये राग को वो बॉलीवुड म्यूजिक में उन्होंने कैसे लिया है और कैसे उन्होंने सादरीकरण किया है, इसके बारे में बहुत अच्छी तरीके से उन्होंने समझाया है। मतलब क्लासिकल और जो चित्रपट, इसका जो रिलेशन था उसके बारे में उन्होंने बहुत अच्छे से समझाया था और बहुत लोगों ने इसका फायदा उठाया है और बहुत आनंद लिया है। और हमारे गुरुकुल में ऐसे ही कार्यक्रम होते रहता है बीच बीच में, तो मैं आप सभी को अनुरोध करूंगा, सब लोग सांगली के सभी श्रोतागण संगीत प्रेमियों को मैं आग्रह करूंगा कि जरूर गुरुकुल में आ जाए, क्योंकि गुरुकुल सांगली में इतना अच्छा सौ मंजूषा पाटिल हमारे जो श्रेष्ठ गायिका है, सांगली से ही है, पुणे में रहते हैं, तो वो और हमारे श्री गोविंद बेडेकर का जो हमारे गुरुकुल के अध्यक्ष है, काणेबुवा प्रतिष्ठान के अध्यक्ष, उन दोनों का जो नजरिया है कि सांगली में भी कुछ संगीत के लिए एक श्रेष्ठ काम होना चाहिए, तो उसके लिए बहुत ही वो लोग प्रयास कर रहे हैं और इधर के लोग भी बहुत अच्छे से प्रतिसाद दे रहे हैं। इसी तरीके से आप सब लोग गुरुकुल में आते रहिए, जो भी कार्यक्रम होगा आप सब इसका आनंद लीजिए और संगीत को हम सब मिलके, शास्त्रीय संगीत जो कि हमारी भारतीय एक धरोहर है, तो उसको हम सब मिलकर अच्छी तरीके से आगे बढ़ाएंगे। और मैं आग्रह करूंगा सभी माता पिताओं से, अपने जो भी बच्चे है जो भी स्कूल में जाते हैं उनको जरूर संगीत सिखाने के लिए भेज दिए, चाहे शास्त्रीय संगीत हो, गायन हो या तबला हो, हारमोनियम हो, इस तरीके से जरूर उनको कुछ ना कुछ एक अच्छी कला सिखाइए, तब जरूर आपका बच्चा विशेष एक पहचान उसको मिल जाएगी लाइफ में।
1: रसिक हो, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सांगलीचे कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी प्राध्यापक संजय ठिगळे यांची निवड झाली आहे। निवड झाल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक संजय ठिगळे म्हणाले,
2: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेची कार्यकारिणी नुकतीच ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली। मराठी साहित्य परिषदेच्या सांगली शाखेच्या अध्यक्षपदी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी सदस्य प्राध्यापक संजय ठिगळे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी डॉक्टर अनिल मडके, वास्तुविशारद प्रमोद चौगले यांची निवड करण्यात आली, तर कार्यवाहपदी कवी अभिजित पाटील व वर्षा चौगले आणि कोषाध्यक्षपदी सचिन पाटील यांची निवड करण्यात आली। कार्यकारिणी सदस्य म्हणून महेश कराडकर, भीमराव धुळबुळू, डॉक्टर भीमराव पाटील, कुलदीप देवकुळे, प्रदीप सुतार, महादेव मानी, मनीषा पाटील, लता येवळे यांची निवड करण्यात आली। विशेषतः अखिल भारतीय हे 100वे साहित्य संमेलन पुणे येथे आयोजित केले जात आहे, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेची कार्यकारिणी जाहीर झाली असून त्याच्या अध्यक्षपदी प्राध्यापक संजय ठिगळे यांची निवड झाली। खरं तर ही अभिमानाची बाब आहे। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीने साहित्य चळवळीला गती देण्याचं काम केले जाईल, त्यासाठी जिल्हा साहित्य संमेलने, साहित्य मेळावे, परिसंवाद, पुस्तक प्रदर्शन, चर्चासत्रे, त्याचबरोबर अनेक शाळा व महाविद्यालयांशी साहित्य परिषद जोडण्याचे महत्वपूर्ण कार्य केले जाणार आहे। खरे तर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्य चळवळ अधिक गतिमान व्हावी या उद्देशाने अनेक उपक्रम करणे अपेक्षित असते। आम्ही या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक महाविद्यालयांशी करार केले जाणार आहेत, त्या कराराच्या माध्यमातून अनेक महाविद्यालयामध्ये आणि हायस्कूल आणि शाळांमध्ये कवी संमेलनाचं आयोजन करणं, साहित्य संमेलनाचं आयोजन करणं, वेगवेगळ्या विषयावर परिसंवादाचं आयोजन करणे, पुस्तक प्रदर्शने, चर्चासत्रे, विशेषतः एक फार चांगला कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे, तो म्हणजे लेखक आपल्या भेटीला। वेगवेगळ्या विषयावर लिखाण करणाऱ्या लेखकांना समाजामध्ये एक सुसंवाद साधण्याची संधी मिळणार आहे। त्याचबरोबर हा जो युवा वर्ग आहे त्या युवा वर्गाला लिहितं आणि बोलतं करण्याचं काम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून केले जाणार आहे। विशेषतः महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जे सर्व आजीव सदस्य आहेत त्यांच्या वेगवेगळ्या योजना हाती घेऊन समाजापर्यंत पोहोचण्याचं काम केलं जाणार आहे। मूळ उद्देश महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेचा एकच आहे की जिल्हाभर साहित्य चळवळ अधिक विकसित करायची हाच आहे। 100वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पुणे येथे आयोजित केले जाणार आहे, या पार्श्वभूमीवर विचार करता सांगली शहराने मद हातकणंगलेकर सर आणि डॉक्टर ताराभावकर यांच्यासारखे 2 दिग्गज अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य संमेलनाला दिले आहेत, याचा समस्त सांगलीकरांना सार्थ अभिमान वाटतो। या पार्श्वभूमी

0: शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने सांगलीमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आणि विशेषतः महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीच्या संमतीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य चळवळ अधिक विकसित करण्याचे कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत. विशेषतः की महाविद्यालयीन तरुणाई आणि हायस्कूल आणि प्राथमिक शाळेत असणारी जी लहान लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता आहेत. विशेषतः कविता लेखन असेल, निबंध लेखन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या क्षमता, त्यांच्याकडे असणारं ज्ञान याचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. खरं तर आज खूप आनंद होतोय की 100वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आम्हाला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेच्या कार्यकारिणीला काम करण्याची संधी मिळते आहे.
1: श्रोतो, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सांगलीत जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. या योग दिनाविषयी अधिक माहिती सांगतायत जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर.
2: जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, त्याचबरोबर श्रीराम रामदयाळ मालो हायस्कूल सांगली यांच्या संयुक्त विद्यमानं 21 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आयोजन मालो हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आलं होतं. या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांगली जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी डॉक्टर मैनांग घोष हे उपस्थित होते. त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय तुषार दोशी साहेब हे या प्रसंगी उपस्थित होते. अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये आजचा हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला आणि या योग दिनाचं वैशिष्ट्य म्हणजे याच वर्षी 4 जून ते 8 जून या दरम्यान अहमदाबाद गुजरात या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योगाच्या स्पर्धा झाल्या आणि या आंतरराष्ट्रीय योगाच्या स्पर्धेमध्ये आमच्या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र शैलेश कदम यांनी बॅक बेंडिंग या प्रकारामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी योगाची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. त्यामुळे हा एक दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल की ज्या माध्यमातून योगाचा प्रचार आणि प्रसार होत आहे आणि एका आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या माध्यमातून या योगाचा प्रचार प्रसार करण्याची संधी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. आम्ही खास करून आमचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, त्याचबरोबर मालो हायस्कूलच्या मुख्याध्यापिका खटके मॅडम, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य करून अत्यंत उत्साही वातावरणामध्ये हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामध्ये योगदान दिलेलं आहे. तेव्हा सर्व भारतीयांना, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आज मी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
1: रसिको, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास झरंडीकर आणि मला महेश भिसेला आता निरोप द्या. नमस्कार.

0: सांगली विशेष हा कार्यक्रम आत्ताचा आपण ऐकलात. पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglialakashvani@gmail.com. sanglialakashvani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमलहरी 249.18 MHz अर्थात 1251 KHz आणि एफ एम बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासूनचा.

0: सकाळचे 9:30 झालेत. ऐकूया सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली.
1: सादर करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी. या गीताचे संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया.
2: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणी मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्त स्वर आभाळाला भिडतो. उन्हातान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांदल उडते. नांगरणे, कोळपणे आणि पेरणे सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची. नजर आभाळाकडे लागलेली, कृष्ण मेघांकडे. पांडुरंगा, नळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडं. विठुराया, तो पांडुरंग कनवाळूए, दयाळूए. सावळा मेघ आणि पांडुरंग दोघेही सारखेच नाही का? कृपेची बरसात करणारे. पावसाचा प्रत्येक थेंब अमृता समानच, नवसंजीवन देणारा. व्याकुळल्या मातीत आणि भक्तांच्या भावभोळ्या मनात आशेचा अंकुर फुलवणारा, नवी उमेद जागवणारा. पेरणी झाल्यावर हे हिरवे पोपटी लवलवणारे अंकुर पाहून कृतज्ञतेनं हात जोडले जातात. टाळ मृदुंगाचा नाद देवळाच्या गाभाऱ्यात घुमतो. अबीर गुलाल कपाळी लागतो. भजनाच्या लयीत, भक्तीच्या धुंदीत, आपल्याच नादात प्रत्येक वारकरी गाऊ लागतो. विठूचा गाभारा स्वरांनी भरून जातो. असा हा सारा प्रवास गाऊ विठ्ठलाची गाणी म्हणत सोपा होऊन जातो, सोपा होऊन जातो. निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ, तसा पंढरपुरी सखा पांडुरंग. अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म. भावभोळ्या भक्तीचे ते जाणत आतवर्म. व्याकुळते माती, व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळू विठुराया करी मेघांची बरसात. व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळू विठुराया करी मेघांची बरसात. अंकुरले बीज, अंकुरले बीज, झाली आता पेरणी. भक्तांच्या मनी फुटे आशेची पालवी. गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी.

स्वरांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद कुलकर्णी, कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार. निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी. सादर करते गौरव शिंपी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती हो.

सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 9:40 झाले आहेत. ऐकूया नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा.

0: पद्माकर कुलकर्णी यांच्या स्वरात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची पदरचना आपण ऐकलीत मेनका या नाटकासाठी.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क राहा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: नाट्यगार कार्यक्रमात यानंतर व्ही सी गुर्जर यांची पदरचना गात आहेत शरद जांभेकर। नाटक आहे एकच प्याला।

हे बंदे रेशमाचे या नाटकातलं विनोद डिग्रजकर यांनी गायलेलं पद आपण ऐकलं. या पदरचनेबरोबरच नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांच्या आवाजात गंगाधर म्हांबरे यांचं गीत, संगीत श्रीनिवास खळे यांचं आहे.

मन की बात येत्या रविवारी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता आणि मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

0: होती म्हणून। वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।
1: सतीनं जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरी सती आहे।
0: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा।
2: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले, काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे, खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे आता।
0: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।

0: आयो
1: मोहना मी तुझी प्रीतना।
2: नवरी मिळे नवऱ्याला चित्रपटासाठी रवींद्र साठे, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
3: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: आशा भोसले, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात जगदीश खेबडकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. फटाकडी चित्रपटासाठी या गीताला संगीत बाळ पळसुले यांचं होतं.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

0: तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता.
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली.
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा.
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र

बिनकामाचा नवरा चित्रपटासाठी शांताराम नांदगावकर यांचं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत राजेंद्र विनय यांचं होतं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर गात आहेत. विठ्ठल वाघ यांची रचना, संगीतबद्ध केली अनिल अरुण यांनी. चित्रपट अरे संसार संसार.

0: अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात अरे संसार संसार या चित्रपटातील या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 10:30 आणि 53 सेकंद झालेत. ऐकूया महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन भाग 241.
1: वादळाच्या पोटात मशाली पेटवून साफल्याचा रस्ता धुंडाळणारे लढवय्ये लोकनेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची रोमहर्षक जीवन कहाणी महानायक. लेखक विश्वास पाटील. सादरकर्ते डॉक्टर महेश केळुसकर. अभिवाचक विनय आपटे. महानायक भाग 241 वा.

नेताजींचा आवाज कातर झाला. उसासे टाकते नाकोडाला म्हणाले, नाकोडा, आझाद हिंद फौजेचा एवढा वडवानल पेटवल्यावर दुश्मनांच्या हाती जिवंत लागण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा पवित्र हौतात्म्य केव्हाही परवडलं. चंद्रबोसजी, मी या संकटातून तुम्हाला शिताफीनं बाहेर काढून दाखवतो. नाकोडानी एक जुना चिन्हांकित नकाशा मेजावर ठेवला, त्याकडे बोट दाखवित ते म्हणाले, हा बलाढ्य भूप्रदेश रशिया, हाच देश उद्या अमेरिकेच्या विरोधात उभा राहू शकतो, मला तशी खात्रीच आहे. त्यांचं वेळ्या भोपळ्याचं सख्य फार काळ टिकणार नाही. उद्याच्या जगाची विभागणी अमेरिका आणि रशिया अशा दोन बलाढ्य गटांमध्येच होणार आहे, नेताजी म्हणाले. रशिया आणि जपानमध्ये अनाक्रमणाचा जो करार झालाय त्याच संधीचा फायदा घ्या. रशिया हाच शक्तिमान देश कदाचित तुम्हाला पुढचा मार्ग दाखवू शकेल, नाकोडा म्हणाले. या साहसामध्ये आपण कशी मदत करणार मला? मी कामाच्या निमित्तानं सर्व पूर्व गोलार्ध पायाखाली घातलाय. मी तुम्हाला सुखरूपपणे समरकंद किंवा ताशकंदपर्यंत नेऊन पोहोचवू शकतो. नेताजीनं नाकोडाचा विचार पटला. ते या योजनेला मान्यता देत म्हणाले, ठीक आहे, जरी रशियात मी आझाद हिंद फौज बांधू शकलो नाही तरी बंडखोरांच्या टोळ्या तयार करून संघर्षाचा अग्नी जागता ठेवेन. दोघांचा विचार पक्का झाला. परंतु या योजनेस जपानी बादशाही मुख्यालयाची मान्यता हवी होती. मुख्यालयानं स्पष्ट नकार कळवला होता. नाकोडा हिरमुसले आणि निघून गेले. या प्रकारानं नेताजी बावरले. ते चढपडत स्वतःशी बोलले, गुलामी, मग ती ब्रिटिशांची असो वा जपानी लष्कराची, त्या साखळ दंडांचा मी तिरस्कारच करतो. यापुढे बँकॉकमध्ये राहणं म्हणजे ज्वालामुखीच्या तोंडावर वामकुक्षी घेण्यासारखं होतं. थायलंड सरकारचे अनेक मंत्री गुप्तपणे ब्रिटिश फौजांशी संधान साधून असल्याची वार्ता नेताजींना समजली. कृतीविना आपण स्वस्थ राहिलो आणि अचानक ब्रिटिश अमेरिकन फौजांनी जपानच्या मुसक्या बांधून उगवत्या सूर्याला घाम फोडला तर आपण कुठं जायचं? जपानच्या सोबतीनं आझाद हिंद सरकारही कैद झालं तर भावी संघर्षाच्या ठिणग्या कशा पेटवायच्या? सर्व शक्यतांचा तर्क कुतर्कांचा नेताजी विचार करत होते. त्यासाठीच तर त्यांनी जनरल झमन कियानींना सिंगापूरला पाठवलं होतं. इनायत कियानी इपोहला तर जनरल चटर्जी रंगूनला गेले होते. सहाय साहेब हनोईच्या संपर्कात होते तर देवनाथ दास खुद्द बँकॉकला. ज्वालामुखी दगदगत होता, दशदिशा अंधारलेल्या. तशातच नेताजींच्या भेटीसाठी खुद्द फील्ड मार्शल तेराऊची दालतहून बँकॉकला यायला निघाल्याचं समजलं. फील्ड मार्शल तेराऊची यांच्याकडे नेताजी एकसारखे पाहतच राहिले. कितीतरी महिन्यानंतर दोघं एकमेकांना भेटत होते. तोजोनंतर जपानी जनतेनं तुम्हालाच पंतप्रधान पद देऊ केलं होतं असं मी ऐकतो, नेताजी म्हणाले. चंद्रबोस, मला तर कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नाही. एकेकाळी मी युद्धमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली तेवढं पुरेसं आहे. युद्धाच्या वणव्यातून आमचा देश कसा बाहेर

करायचा या एकाच काळजीने मला आतून पोखरलाय. चिंताग्रस्त तेरावची म्हणाले, हिज एक्सलन्सी काय सांगावं, माझा देश आज जळती धगधगती भट्टी बनलाय. मार्च महिन्यात अमेरिकेच्या बॉम्बर विमानांनी संहाराचा उच्छाद मांडला. एका टोकियो जिल्ह्यात 1,00,000 माणसं मारली. सुमेधा नदीचं पात्र प्रेताच्या तवंगानं भरून गेलं. जपान अमेरिकन तळापासून 1,000 योजन दूर असल्याची तुम्हा मंडळींची खात्री होती ना, नेताजींनी विचारलं. अमेरिकन सैनिकांनी आम्हाला त्या स्वप्नातून केव्हाच जाग केलाय. सायफन आणि लिट्टे या ठिकाणी त्यांच्या फौजांनी धाडसी तळ बांधले. तिथूनच B-29 ही बॉम्बर विमानं झेप घेतात आणि पुन्हा पुन्हा टोकियो आणि योकोहामा सारख्या आमच्या शहरांवर रात्री आलटून पालटून हमले चढवतात. आमचा देश म्हणजे जणू आगीचा दर्या बनलाय. सुडाच्या भावनेने पेटलेले अमेरिकन वैमानिक छोटी छोटी खेडी गावं सुद्धा बेचिराग करतात. हा सूर सुद्धा एवढा योजनाबद्ध आहे की हल्ल्यासाठी मुद्दाम वादळी वाऱ्याच्या रात्री निवडल्या जातात. जिकडं वारा वाहील त्या दिशेनं बॉम्बची पेरणी केली जाते. आग वाऱ्याला बोलावते आणि वारा आगीला साथ घालतो. ती करुण कथा सांगताना 13 उजींसारखा वृद्ध सेनानी अंतर्बाह्य हादरून गेल्याचं स्पष्ट दिसत होतं. नेताजी अतिशय गंभीर झाले. तरीही जपान खडग खाली टाकणार नाही याची मला खात्री आहे, नेताजी म्हणाले. हो, याचं कारण आमचं राष्ट्रप्रेम. केवढा आणीबाणीचा काळ आहे. बूट तयार करण्यासाठी चांबडं नाही. उमदी पोरं अनवाणी पायाने संचलन करतात. एका कुटुंबाला दिवसा फक्त 50 ग्रॅम तांदूळ राशन मिळतं. परंतु तरीही माझा देश चिवटपणे झुंजतोय, यापुढेही झुंजणार आहे. नेताजींनी थोडासा अंदाज घेतला आणि ते हळू शब्दात बोलले, तरीही समजा, फक्त समजा, जपानच्या जीवनात उद्या पराभवाचा किंवा शरणागतीचा क्षण आला असतर. नेताजींचे शब्द कानावर पडताच 13 झटकन उभे राहिले. ते गरजले, चंद्राबोजी, आपण जपानचा इतिहास नीट वाचल्याचं दिसत नाही. आमच्या 26 वर्षांच्या गौरवशाली इतिहासात पराभव हा दळभद्रा शब्द तुमच्या डोळ्यांना आढळूनच येणार नाही. या मातीमध्ये पराभव हा शब्द सुद्धा जन्म घ्यायला कचरतो तिथे शरणागती या छिनाळ शब्दाची काय मातब्बरी आहे. 13 राष्ट्राभिमान आणि जपानच्या अजिंक्य पराभवाची आढळ श्रद्धा पाहून नेताजी चमकून गेले. त्यांनी त्यांना प्रेमानं शेजारच्या कोचावर बसवून घेतलं. फील्ड मार्शल 13 थोडस शांत करीत नेताजी विचारू लागले, सेन्सही प्रकृती ठीक नसताना आपण इकडे येण्याचे कष्ट का घेतलेत? आपले आभार मानण्यासाठी नाही, खरं तर आम्ही तुमचे ऋणी आहोत, नेताजी म्हणाले. तसं नाही चंद्रबोस, आंगसान सारखी जपानची गद्दारी करून तुम्हाला तुमची कातडी बचावता आली असते. मतलब ब्रिटिश फौजांचे वरपांगी नखरे अद्यापही अमेरिकेच्या उसण्या शिदोरीवरच सुरू आहेत. ते आतून किती पोखरलेले आहेत याची एक लष्करी सेनानी या नात्यानं मला कल्पना आहे. अशा स्थितीमध्ये अगदी या क्षणी सुद्धा ब्रिटिशांनी जपान विरोधात तुमचं स्वागतच केलं असतं. ब्रिटिश साम्राज्य आणि सुभाष या दोन्ही टोकातील अंतर दक्षिण आणि उत्तर ध्रुवांपेक्षा अधिक आहे, फील्ड मार्शल, नेताजी गुरगुरले. दिल्या वचनाला जागणारा तुमच्यासारखा सच्चा मित्र पाहून आमचीही मान गर्वानं ताठ होते. जेव्हा जपानी फौजा ब्रह्मदेशातून माघार घेत होत्या तेव्हा मैकतीलापासून मौलमीन पर्यंत तुमच्या आझादहिंद फौजेनं संरक्षणाची ढाल पुरवली नसती तर आमचे हजारो जपानी सैनिक ब्रह्मदेशच्या चिखलामध्ये अडकून मृत पावले असते. जपानी लष्कराची पूर्ण धूळधाण करण्याचं ब्रिटिशांचं स्वप्न खरं ठरलं असतं. त्याच एका भल्या उपकाराबद्दल आभार मानण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय, 13 बोलले. विचारमग्न नेताजी थोडे काळजीच्या सुरात म्हणाले, आपण तर्कावरच मघापासून किल्ले बांधतो आहोत. माझ्या मनामध्ये फक्त एकच शंका डोकावते. समजा जर यदा कदाचित जपानवर पराभवाचं दुर्दैव आणि शरणागतीची नामुष्की ओढवली, त्यानंतर व्हर्सायच्या तहासारखा वाटाघाटीचा पट मांडला आणि ब्रिटिशांनी एक सोंगटी उचलून जर सुभाषचंद्र बोसला बेड्या घालून आमच्यापुढे सादर करा असं जपानला फरमावलं, तर मग मित्र म्हणून तुम्ही स्वतः काय कराल? नेताजींच्या तोंडून

ही शंका बाहेर पडताच तेरा उचींच्या डोळ्यातून टपटप आसू उघडले. दुःखी मनानं ते म्हणाले, चंद्राबोजी अशी शंकाही घेऊ नका. तुमच्या व्यक्तिमत्वानं आणि देशप्रेमानं पागल झालेले माझ्यासारखे अनेक बंदे जपानमध्ये अजून जिवंत आहेत. युद्ध समाप्तीनंतर कोणताही प्रसंग उभा राहू शकतो. चर्चिल आणि माउंट बॅटन तर माझ्या अटकेसाठी कासावीस होतील. नाही हिज एक्सलन्सी, या 13 उचीनं अमेरिकेपासून जगातल्या निम्म्या नद्यांचं पाणी चाखलंय. पाहिलेत मी अनेक देश, पाहिलेत क्रांत्या, अनेक क्रांतीवीरही झोकले, राज्य पाहिली, राजे पाहिले, परंतु आपल्या मायभूमीवर एवढं अचाट आणि अफाट प्रेम करणारा तुमच्यासारखा असामान्य देशभक्त निम्म जग पालथं घालूनही मला कुठेही दिसलेलं नाही हो. सेन्सेई, आपल्यासारख्या मित्रांच्या प्रेमशिदोरीवरच वादळाच्या पोटात मशाली पेटवून मी साफल्याचा रस्ता ढुंढाळतोय, नेताजी कातर आवाजात बोलले. 13 उचींच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ते सरगटीत होऊन म्हणाले, चंद्राबोजी कदाचित तुम्हाला कल्पना नसेल, ज्या दिवशी ब्रिटिशांनी मंडाले जिंकलं आणि आमच्या सूर्यवंशी सम्राटाच्या दिग्विजयी फौजेचा पराभव केला, ती दुःखद वार्ता कानावर पडताच मला प्रथम हृदयविकाराचा तीव्र झटका आला. परंतु केवळ माझ्या प्रिय देशाच्या प्रिय सम्राटासाठी लष्करी गणवेशाच्या आडोशाला मी माझी दुःख आणि जीवावर बेतलेली दुखणी मोठ्या मुश्किलीनं लपवली आहे. या असामान्य महायुद्धाच्या दुर्दैवी वणव्यात काहीही घडू शकेल. तुम्ही म्हणाला तसाच समजा उद्या प्रसंग आला, विजयी ब्रिटिश सेनेच्या हवाली तुम्हाला देण्याचा हुकूम प्रत्यक्ष जरी माझ्या प्राणप्रिय सम्राटानं दिला, तरी तुमच्या अंगाला स्पर्श करण्यापूर्वी आमच्या सम्राटांना माझं प्रेत तुडवत पुढे जावं लागेल. हा 13 उची जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लावायची कोणाची भीषाद आहे.

विश्वास पाटील लिखित महानायक या कादंबरीचं अभिवाचन आपण ऐकत होता. अभिवाचक होते विनय आपटे. निर्मिती सहाय्य श्रीरमण देशमुख. सादर करते डॉक्टर महेश केळुसकर.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आता ऐकूया काही बालगीतं. सुरुवातीला शैलजा देसाई यांची रचना समूह स्वरात.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: बोला ना अरे शिकून सांग, अरे कोण पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल का।

रचना खडीकर यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. आवाज होता रचना योगेश खडीकर आणि क्षमा खळे यांचा. कार्यक्रमात यानंतर ग्रह पाटील यांची रचना, वसंत देसाई यांचं संगीत, फैयाज आणि सहकाऱ्यांच्या आवाजात हे गीत.

गोविंद गडवले यांचं गीत आपण समूह स्वरात ऐकलं. याबरोबरच बालगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.

0: ऐकलेल्या खूप सुंदर सुंदर गाण्यांचा अतिशय मनमुरादपणे मधुर असा आस्वादही घेतोय. चला तर आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण ऐकूया संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर या कार्यक्रम मालिकेचा 13वा भाग. रसिक श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेचं सुंदर लेखन आणि निवेदन केलंय आमोद मराठे यांनी. चला तर ऐकूया हा कार्यक्रम.
1: सर्व श्रोते रसिक मित्र मैत्रिणींना आमोद मराठेचा नमस्कार. संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित ही मालिका आपण ऐकतो आहोत द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
2: बाय बाय.

1967 हा काळ हिंदी चित्रपट संगीतात होणाऱ्या बदलांची नांदी होता. आर डी बर्मन नावाचं एक वादळ क्षितिजावर घोंगावू लागलं होतं. रॉक अँड रोल आणि इतरही वेगवेगळे पाश्चात्य संगीत रसिकांच्याही पसंतीला हळूहळू उतरत होतं. आणि या लाटेत सुद्धा स्वतःच्या लाईट वेस्टर्न आणि जॅझ आणि भारतीय संगीताच्या कॉम्बिनेशनवर एक माणूस मात्र अजूनही ठाम होता. या काळात नय्यर यांचं नावच असं होतं की लोक नय्यर यांचं

आणि आता आशाताईंचा खास आवाज पुन्हा एकदा मोठ्याच्या मोठ्या प्रिलिउडची जादू रुपेरी पडद्यावर जॉय मुखर्जी आणि माला सिन्हा चित्रपट हमसाया.

1966 मध्ये आलेल्या लव्ह अँड मर्डर चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी आधीचं शंकर जे किशन यांचं रेकॉर्डिंग लांबल्यामुळे रफी साहेबांना यायला थोडासा उशीर झाला. पण तेवढ्यावरून ओपी नय्यर आणि रफी साहेबांचे मतभेद झाले आणि ते इतके की मोहम्मद रफी साहेबांच्या ऐवजी महेंद्र कपूर यांना घेऊन नय्यर यांनी पुढचे काही चित्रपट केले. पण तरी देखील नय्यर यांच्या मनामधला रफी साहेबांच्या बद्दलचा आदर थोडा देखील कधी कमी झाला नाही. कालांतराने समझौता झाला, पण नय्यर साहेबांच्या भाषेतच जर सांगायचं

आणि आता एका मोठ्या कालावधीनंतर आशा भोसले यांच्यासोबत शमशाद बेगम भुयर यांच्याकडे हार्मोनियम स्पेशालिस्ट म्हणून ज्यांची ओळख होती असे बाबू सिंग यांच्या हार्मोनियमची जादू आता आपण ऐकूया. आणि ज्या गाण्याला खरोखरीच

गेल्या काही भागांच्या प्रमाणे सध्या आपण ऐकत आहोत 1967 आणि 1968 या वर्षातली काही गाणी. आजच्या भागातील गीत क्रमांक 6 मनमोहन देसाई यांच्या दिग्दर्शनामध्ये चित्रपट किस्मत.

आणि यानंतर चित्रपट श्रीमानजी साठी किशोर कुमार यांचं नवीन पिढीसाठीचं एक खास फॅशनेबल गीत, ज्यात काही अंशी नय्यर साहेबांच्या बिंधास्त व्यक्तिमत्वाची झलक देखील जाणवते. तर आज इथेच थांबू आणि पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. तुम्ही ऐकत रहा द मॅजिकल बीट्स ऑफ

0: फैशन, अरे तू कर ले फैशन, अरे तू कर ले फैशन, कर ले कर जरा।
1: श्रोते हो, खूप काही जुनी नवी गाणी अतिशय कानाला सुंदर वाटतील अशाच पद्धतीनं आपण रेडिओ जवळ बसून आहोत, कारण कार्यक्रम इतका सुंदर चाललाय ना की गाणी सुद्धा आपल्याला काही काही वेळेला ऐकलेली नाहीयेत असं वाटतं, पण त्याचे बीट्स मात्र ओळखीचे वाटतात आणि म्हणून आपण त्या गाण्याला कान लावून ऐकतो। खरंच काय ही जादू आहे ना गाण्यांची, संगीताची, आणि त्यातून हे अफलातून असे सगळे कलाकार। अर्थातच आपण संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका ऐकतो आहोत, द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर, आणि आज आपण या कार्यक्रम मालिकेचा 13वा भाग ऐकला। या भागामधून आपण खूप छान छान गाण्यांचा आस्वादही घेतला आणि त्यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणूनही घेतलं। या कार्यक्रम मालिकेचं सुंदर लेखन आणि अतिशय छान निवेदन केलं होतं आमोद मराठे यांनी। रसिक श्रोते हो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली, तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये थांबूया। पुन्हा भेटूयाच पुढच्या शनिवारी याच कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर। आता मात्र या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर

0: झाली होती म्हणून वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता.
1: सतीने जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरी सती साहेब.
0: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा.
2: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले, काही होणार नाही आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे. खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे. आता
0: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता.

मन की बात। भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी साधलेला संवाद मन की बात येत्या रविवारी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता आणि मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच। मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।

सरिता भावे यांच्या स्वरात कांती सडेकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत आशिष विलेकर यांचं होतं. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी सुरेश वाडकर गात आहेत. आशिष विलेकर यांनी संगीतबद्ध केलेली क्रांती सडेकर यांची रचना.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आशिष विलेकर यांनी संगीतबद्ध केलेलं क्रांती सडेकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजतात. आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रसारण काही क्षणात.

0: प्यासा सावन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, या गीतातलं वर्णन ज्यांना अचूक शोभतं अशा एका पती पत्नीला आज आपण भेटणार आहोत. आपण नेहमी म्हणतो की संसार हा फक्त दोन व्यक्तींचा सहवास नसतो, तर तो सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा प्रवास असतो. आयुष्यात काही असे प्रसंग येतात जेव्हा नात्याची खरी परीक्षा होते. अशावेळी काही जण परिस्थितीसमोर हतबल होतात, तर काही प्रेम, विश्वास आणि धैर्याच्या बळावर संकटावर मात करतात. मैत्रिणींनो, सत्यवान सावित्रीची कथा आपल्याला माहितीये. आपल्या पतीच्या प्राणासाठी यमराजालाही नमवणारी सावित्री म्हणजे नात्यातलं समर्पण, प्रेम, हुशारी, जिद्द याचं प्रतीक आहे. आज काळ बदलला, वैज्ञानिक प्रगती झाली, पण आपल्या माणसांसाठी काहीही करण्याची भावना मात्र तितकीच जिवंत आहे. आजच्या कार्यक्रमात आपण एका गंभीर आजाराचा सामना करत असताना एका पतीला नवजीवनाची गरज होती. त्यावेळी त्याच्या पत्नीनं एक मोठा आणि %60 भाग दान करून त्यांनी आपल्या पतीला नवजीवन दिलं. आर्थिक विवंचना होत्या, पोटच्या मुलांची काळजी होती, स्वतःच्या जीवाचीही भीती होती, पण वैद्यकीय क्षेत्रावरचा विश्वास, नात्यातील श्रद्धा, तसंच जगण्याची आणि पतीला जगवण्याचीही उमेद, या सगळ्याचा हा प्रवास आहे. अवघ्या एका दिवसांनी येणाऱ्या वटपौर्णिमेच्या निमित्तानं एका पत्नीच्या धैर्याची आणि त्यामुळं पतीला नव्यानं मिळालेल्या आयुष्याची ही कहाणी ऐकूया. आपल्या मनोगतातून अवयवदान म्हणजे जीवनदान ते किती महत्वाचं आहे हे सांगणारं हे जोडपं. भेटूया लातूरच्या राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांना. ऐकूया त्यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत, ती होती म्हणून.
1: नमस्कार दादा.
2: नमस्कार, मी राजकुमार साळवे लातूर मधून बोलतोय.
1: काय झालं होतं नेमकं तुम्हाला, काय होता आजार?
2: म्हणजे लिव्हर सिरोसिसचा आजार होता. तर पिण्याची तर सवय होतीच मला, पण अशा कोरोना काळामध्ये जे आमच्या बंधूच मृत्यू झाला कोरोनामुळे, त्यामुळे पूर्ण जबाबदारी कुटुंबाची माझ्यावर आल्यामुळे मी खचलो थोडा मानसिकरित्या. आणि त्याच्यानंतर माझ्या ड्रिंकच प्रमाण पिण्याचं थोडस वाढल्याच्या नंतर मला असं झालं की नंतर अन्न पाणी पण पचन होणं झालं. त्यानंतर बायकोने आणि घरच्या नातेवाईकांनी डॉक्टरकडे घेऊन गेलो, तिथं झाला इलाज. त्याच्यानंतर मला बरं झालं असं वाटलं म्हणून मी परत एक वेळेस अजून दारू पिणं चालू केलं. मग दारू पिणं चालू केल्याच्या नंतर ते आजार जास्तच झाला. परत डॉक्टरनी म्हणले आता इलाज होऊ शकत नाही, 15 दिवस वाचते, तुम्ही घरी घेऊन जावा. हिला ज्या वेळेस कळलं हिला काही सुधारलंच नाही का, तर घरात सगळ्यात मोठं म्हणलं तर मीच होतो. का तर दोन्ही बंधू वारले होते, वडील वारलेले आणि एकत्रित कुटुंब होत. मग हिलाच थोडस मन घट्ट केलं आणि नातेवाईकाशी यांच्या त्यांच्याशी विचारपूस चालू केली तिथेच दवाखान्यातच असताना. आमच्या भागातले नगरसेवक आहेत, त्यांनी म्हणजे आमच्या मित्राचं असं असं हैदराबादला झालेलं आहे लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे, ट्रान्सप्लांटची गरज पडणार नाही पण इलाज होईल बघा.
1: पण पहिल्यांदा तुम्हाला हा लिव्हर ट्रान्सप्लांटचा जो पर्याय असा होऊ शकतो किंवा हा इलाज करावा लागेल आता, हे तुम्हाला कोणी सांगितलं आणि कधी सांगितलं?
2: हैदराबादला डॉक्टरांनी सांगितलं, म्हणजे इथून निघायची तयारी झाली. पण हे 2-3 वर्षात आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली होती, इकडून तिकडून मदत करून हिने थोडे दागिने विकले. इथून हैदराबादला पोहोचलो, 8-15 दिवस तिथं इलाज चालला. त्या 8-15 दिवसामध्ये 15-16 लाख तिथं खर्च झाले. मग आता

0: लोकांनी केलेली मदत आणि हिचे काही दागिने हे सर्व काही पैसे आमचे संपलेले होते. डॉक्टरांनी परत त्याच्यात काय म्हणले की आता इलाज होऊ शकत नाही, तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नाही. 30 ते 35 लाख खर्च येईल. हेच एवढा खर्च लोकांनी दिलेले दागिने विकून सगळं केलं होतं. मग आता परत लिव्हर ट्रान्सप्लांट कुणाचं द्यायचं लिव्हर त्या गोष्टी पुढे आल्या. तिथं माझा एक मित्र होता रविलांतरोबर, म्हणजे मी विशुद्धावस्थेत असल्यासारखा होतो. हिलाच त्या मित्राने फोन करून सांगितलं रविलांतर म्हणून की केम हॉस्पिटलला मुंबईला शासकीय आहे गव्हर्नमेंट, मी तिथे केलेलं तुम्हाला कमी ह्याच्यामध्ये आणि शासकीय मदत पण भेटेल, तुम्ही तिथं बघा ट्राय करा. हिनं पण निर्णय घेतले केमला जाण्याचा. मग सगळं मी मिळून आमचे जे भाचा भाची होते माझा पत्त्या होता म्हणजे लहान लहान पण आता मोठे तर कुणीला होत त्यांनीच निर्णय घेतले आणि हिनच पुढाकार घेतली. ठीक आहे म्हणजे जाऊ म्हणजे तिथून केम हॉस्पिटलला आलो.
1: म्हणजे हैदराबादला तुमचा इलाज झाला आणि त्यानंतर तुम्ही केईमला गेलात, पण हैदराबादच्या डॉक्टरने जेव्हा सांगितलं की आता तुम्हाला म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय दुसरा कुठलाही पर्यायच नाहीये, तर त्यानंतर डोनर शोधणं हे जे काही गोष्टी आहेत कुणाचा यकृत मिळू शकतं किंवा काही
0: विशेष न काय म्हणजे मी नवऱ्यासोबत जे 4 दिवस सुखाचे घालवले त्याच्या आता वाईट प्रसंगी मी कसं काय नाही म्हणू. मला कुणाच्याच लिव्हरची गरज नाही किंवा कुणाची शोधायची नाही. तुम्ही माझ्या टेस्ट घ्या आणि माझच लिव्हर घ्या.
1: हैदराबादच्या डॉक्टरना साईंनी सांगितलं की
0: हा तिथं जे खर्च सांगितले त्या खर्च मुळे तिथं करणं तर शक्यच नव्हतं. तिथून आम्ही केमला गेल्याच्या नंतर मग तिथल्या डॉक्टरांनी पण हिला विचारलं की कोण आहे डॉनर. मग हिना म्हणजे मीच आहे. म्हणजे तुम्ही जर डोनर आहात तर आता जर नवऱ्याचं ऑपरेशन तुमचं पण ऑपरेशन मग तुम्हाला बघणार को तुमचे तर तुम्ही लहान लहान लेकर आहे तुम्हाला बघणार को. तर हिना म्हणजे जसं होईल तसं पण डोनर बघणं होत नाही आणि बाकी तर लहान लहान आहेत त्यांचे कोणाचे देऊन. मग हिना म्हणजे मी स्वतःच देणार आहे. शेवटपर्यंत हिनं माझं डायपर चेंज करणं मला खाऊ पिऊ घालणं हिनं स्वतःच केली आणि हिनं स्वतःच निर्णय घेतले. मग डॉक्टरांनी ज्यावेळेस ऑपरेशन होत त्यावेळेस हिला स्क्रीन वरती लिव्हर दाखवलं की 65% तुमचं लिव्हर एवढं कट होणार आहे आणि तुमच्या जीवाला धोका होईल. तर हिनं म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही मी द्यायला तयार आहे. ज्या दिवशी ऑपरेशन होत त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता आणि येऊन माझे डायपर वगैरे चेंज केली. मला बोलली माझं ऑपरेशन आहे म्हणली आणि थोड्या वेळाने तुम्हाला पण घेऊन जाते.
1: हा म्हणजे तेव्हा तुम्ही शुद्धीवर होतात.
0: हा शुद्धीवर होतो म्हणजे कळत होत पण जास्त समोर जे माणूस येईल का त्याच्याशी काय बोलायचं काय बोलायचं एवढंच कळत होत.
1: तुम्हाला ही कल्पना होती का की आता लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचं आपलं ऑपरेशन होणार आहे किंवा डोनर आता शोधावे लागतील किंवा मिळालाय किंवा जी काही परिस्थिती आजूबाजूला तुमच्या सुरू होती त्याची काही कल्पना होती तुम्हाला तेव्हा?
0: आणि ज्यावेळेस लिव्हर ट्रान्सप्लांट करणार आहे मी ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितले त्यावेळेस ही न स्वतःहून मला हातात हात धरून म्हणले होते की मी शेवटपर्यंत तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट साठी मीच डोनर म्हणून राहणार. कुणाची बघायची पण काही गरज नाही. मी आहे तुमच्या पाठीशी.
1: तुम्हाला म्हणजे
0: आता पण सांगता वेळेस डोळ्यात पाणी येत आहे आणि त्यावेळेस पण आलो नशिबाने भेटते त्या अशा जोडी. ज्या दिवशी ऑपरेशन होत त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता मला धीर देऊन परत गेली आणि सर्वांना उठवली चला माझं ऑपरेशन आहे.
1: म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे वॉर्ड मध्ये लोक होते त्यांना नातेवाईक वगैरे
0: नातेवाईक जे होते माझा बाची पुतण्या आणि मुलगा मोठ तर कोणीच नव्हतं हेच होते. मी यांना उठवलं नवला हिला ऑपरेशन थिएटरला घेऊन गेले. परत हिचं 8-10 घंटे माझं 16-17 घंटे ऑपरेशन चाललं. ते ऑपरेशन सक्सेस झालं हिचा जीव धोक्यात आला. हिचं परत पाणी पण पिणं हिला आवड झालं. पाणी पिऊ लागलं की ते परत बॅक मारू लागलं उलट्या होऊ लागल्या. मग डॉक्टरांनी म्हणले परत हिचं डबल ऑपरेशन करावं लागेल हिची नाजूक परिस्थिती आहे. आणि परत हिचं डबल ऑपरेशन झालं आणि दोघं पण वाचून आलो सुखरूप. झाला खर्च ते देण्यासाठी आता घर पण विकावं लागलं पण काही वाटत नाही. आजच्या कंडिशनला आम्ही दोघं नवरा बायको आणि लेकर दोघं पण सुखाचं आणि दोघं एकमेकाला खंबीर साथ देत आतापर्यंत चालत आले. मुलगा आता जॉब करू लागलाय त्याच्या 8-10 हजार मेडिसिन टेस्ट हे सगळं काही भागवत चालू लागलाय गाडा असा संसाराचा.
1: त्यांना जेव्हा पहिल्यांदा ऑपरेशनला नेलं तेव्हा तुम्ही पण ऑपरेशन थिएटर मध्येच असाल होय की नाही? म्हणजे काही जी पूर्व तयारी आहे ती जी काही सुरू होती तर तेव्हा कशी धाकधूक तर असणारच आहे

0: मनामध्ये, पण तेव्हा पण काय विचार सुरू होते तुमच्या मनात की काय होईल यानंतर, कशी परिस्थिती उद्भवणार आहे, तिच्या जीवाचं काय होईल, माझं काय होईल, मुलांकडे कोण बघेल, हे सगळे विचार तर आलेच असतील ना?
1: आले होते, मी तेवढा सक्षम नव्हतो, फक्त एवढंच कळत होते की मला ऑपरेशनला घेऊन जाणार आहेत, तिला पण घेऊन जाणार आहेत. पॉझिटिव्ह होतो मी कधी पण की आम्ही दोघं पण सुखरूप राहू मला वाटत होतं. तेवढपर्यंत मला एवढा धीर होता की आपण कधी कुणाचं वाईट केलं नाही. आता आली परिस्थिती आपल्या हातूनच झाले, आपण पिलो नसतं तर झालं नसतं. चूक झाली आहे, मोठी चूक झाली आहे आयुष्यातली, तर एवढं रिव्हर्स येणं सगळं काही. बाकी विचारले का बाळा तर येणार
0: बरोबर.
1: आणि टीम होती का केम हॉस्पिटलची, अंकिता मॅडम, डॉक्टर अंकिता मॅडम तर फॅमिली मेंबर सारख्या, एवढं धीर द्यायला दोघाला पण, तिची बहीणच असल्यासारखं त्या माझ्या बेड पशीच बसून, तर त्यांना पण आम्हा दोघांचा जीवाला एवढा हि वाटू लागला. कोण डोनर तयार होत नाही, नातेवाईकातल्या रक्तातलं देखील तयार होत नाही, बायको तयार झाली आहे. आणि हसत खेळत तिनं सगळ्या टेस्ट दिवसभर तिच्या पायाला फोड आले होते, इकडून तिकडे फिरत, तिकडून इकडे फिरत, इकडची टेस्ट झाली की तिकडं, तेवढ्या टेस्ट करून तिनं म्हणजे कुठेच खचली नाही, तिनं एकटीच फिरत गेली सगळीकडे, इकडची इकडच्या टेस्ट करून घेतले का म्हणले की हो मॅडम, तिकडं टेस्ट केल्या. म्हणजे एवढं सगळं काही तिनं पार पाडली, मी नशिबवान आहे अशी बाईक भेटणं.
0: म्हणजे खूप खंबीरपणे त्या सगळ्या परिस्थितीला सामोऱ्या गेल्या.
1: तुला आता सांगता येणार नाही तेवढं, पण मला जाणवतंय की तिने काय परिस्थितीला तोंड.
0: आपल्यासाठी आपली पत्नी इतका मोठा त्याग करते हे समजल्यावर कुठल्या भावना आल्या, काय वाटलं तुम्हाला तेव्हा?
1: सतीनं जे सत्यवानाला वाचवलंय ते तर फक्त कहाणी मध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझ्या जीवाचं म्हणतो ती खरे सती साहेब म्हणून पोस्ट टाकली होती मी. ऐकण्यात होत की सत्यवानाला सती सावित्रीने यमापासून वाचून आणलं होतं, पण साक्षात मी सावित्री पाहिली माझ्या अर्धांगिनीच्या रूपात. होय अर्धांगिनी, कारण तिचं अर्धांग म्हणजे 65% लिव्हर मला देऊन स्वतःचा जीव धोक्यात टाकून मला वाचून घेणाऱ्या माझ्या सौभाग्यवतीस हार्दिक शुभेच्छा बायको, अशी पोस्ट होती.
0: म्हणजे त्यांच्याविषयी तुम्हाला जी काही कृतज्ञता वाटते ती तुम्ही अशी व्यक्त केली. तुमच्या दोघांमधलं ना तर या सगळ्या प्रसंगानंतर आणखीन मजबूत झालं असं वाटतं का? म्हणजे तुमचा या नात्याकडे बघायचा दृष्टिकोन सुद्धा बदलला असेल ना? म्हणजे एक नवरा बायकोचं हा टिपिकल नातं तर असतंच, त्यामध्ये म्हणजे प्रेम असतं, विश्वास असतो, पण या सगळ्या प्रसंगानंतर दोघंही ज्या कठीण परिस्थितीला सामोरे गेलात त्याच्यानंतर एक नातं तुमचं मजबूत झालं असं वाटतं?
1: खूप मजबूत. आता असं झालंय की माझं मला जाणवते, मला जरी हार्ट झालं तर तिच्या डोळ्यात पाणी आल्यासारखं माझं मला जाणवते. हा तिच्याविषयी माझ्या मनामध्ये मरेपर्यंत ती वेगळा एक आदर राहील.
0: आदर राहील, आदरयुक्त प्रेम राहील.
1: हा प्रेम तर अगोदर पण होत, मरेपर्यंत राहील.
0: कुठला क्षण कठीण होता या सगळ्यामध्ये प्रवासात?
1: आता भावनेच्या भरात तर तिनं निर्णय घेतला होता लिव्हर देण्याचा, पण जर आम्ही दोघांचं पण काय झालं तर लेकरांना कोण बघणार, का तर परिवारापैकी मोठ्या म्हणलं तर पुरुष पैकी आणि मोठ्या पैकी मी शिकतो, नंतर कोण यांना बघणार. मोठा प्रसंग होता ना. आता शेवटी हा जो खर्च झाला याच्यातून जी काय आता आणि सध्याची जी आहे कंडिशन ही थोडी कठीण आहे, पण होईल. आज ना उद्या मी जरा खंबीरपणे थांबत आजारातून ह्या जरा शारीरिक दृष्ट्या जर अजून सुदृढ झालं तर कुठल्या तरी काम धंदा चालू केला तर.
0: किती वर्ष झाली या गोष्टीला ऑपरेशन वगैरे?
1: 3 वर्ष झाले बघा ना, सप्टेंबर मध्ये झालेलं 2005.
0: मग आता काय काम करता तुम्ही, कसं आहे तुमच्या कामाचं स्वरूप?
1: असं जास्त वेळ जर बसलो मी तर पायावर वगैरे सुजित अगोदर करत होतो. आता कुणालाही वाटतंय ना, पुन्हा याला दवाखान्याला काही लागले तर आमच्यावर अजून बोझ, म्हणून नाही आराम करतो आता जरा आरामच कर म्हणून टाळू लागले प्रत्येक जण. आणि स्वतःचा काही बिझनेस करायचं म्हणलं तर आता आर्थिक परिस्थिती राहिली नाही. माझं शिक्षण म्हणजे झालेलं होतं, मी 2011 डिप्लोमा केला होता कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, त्याचं लायसन वगैरे काढलेलं आहे गुत्तेदारीचं. बघू काही आर्थिक मदत मिळाली तर एखादी कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेऊन कामधंदा चालू करेन.
0: ताईने जेव्हा तुम्हाला सांगितलं की म्हणजे मीच तुमच्यासाठी डोनर होणार आहे आणि मी माझं यकृत तुम्हाला देणार आहे, तर तेव्हा रिस्क दोघांच्याही जीवाला, त्यांच्याही जीवाला होती, तुमच्याही जीवाला होती, होय की नाही? तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगितलं जेव्हा त्यांनी त्यांचा निर्णय पहिल्यांदा तुम्हाला ऐकवला तेव्हा?
1: बघ

0: काय डॉक्टर म्हणते, परत मंडळ लेकरांचं कसा, मी म्हणले तुम्ही जर माझ्या सोबत जर राहिलो तरच मी पुढच्या आयुष्या आणि लेकराचं काहीतरी बघू शकतो, तुमच्या नंतर तर माझ्या ना काहीच होऊ शकत नाही, मी पण वाचून काही उपयोग नाही, त्यामुळे डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आता जर मी तुमचा आधार नाही बनले तर मग पुढे काय होणार आहे माझं. त्यावेळेस तिने बोलली माझं शरीर पण साथ दिलं नंतर पॉझिटिव्ह झालं, नाहीतर मी पण खचलो होतो पूर्ण. आता जरी नाही कुणी बोलून दाखवलं की बाबा तुझं आयुष्य संपलं, तरी मला त्यांच्या डोळ्यातून बोलण्यातून लक्षात येऊ लागलं होतं की आपण जास्त दिवस नाही. ज्यावेळेस हिनं जरी भेट दिली होऊ शकते डॉक्टर अंकिता मॅडम ने मला म्हणते कसले हलकीत मी करून दाखवते होते. आम्ही एकमेकाला भेट देतच विचार तर येतच होते की पुढे कसं होणार आहे, पण आता तोंड कर देणं गरजेचं होत.
1: अजून काही सांगायचंय या सगळ्या प्रवासाविषयी, आपल्या पत्नीविषयी?
0: पत्नीविषयी तर सांगण्यासारखं आता भरपूर काही आहे, प्रेम होत, आदर होता, आणि ह्या सर्व गोष्टीतूनच तिनं पण कुठेतरी लिव्हर देण्यासाठी डोनेट करण्यासाठी तयार झाली. तिचा जर मी आदर सन्मान किंवा तिला जर काही प्रेम जर देऊ शकलो नसतो तर तिनं पण मला लिव्हर देण्यासाठी तेवढी ही दाखवली नसते. माझं एवढंच म्हणणं आहे की नवरा बायकोनी कधी पण एकमेकाचं आदर मान सन्मान प्रेम एकाशी जिव्हाळा असणं महत्वाचं आहे.
1: आणि सुदैवानं सगळ्या गोष्टी मॅच पण झाल्या.
0: हा मॅच पण झाल्या. ते म्हणत होते ना डॉक्टर लाखातून अशी एखादी गोष्ट होत म्हणजे मॅच होते आणि तयार पण होते, नाहीतर कोण तयारच होत नाही. आता तिथं मी पाहिलं एक ऑपरेशन झाल्याच्या नंतर फॉलोअपला जात होतो ना, डॉक्टर मला मोटिवेट करण्यासाठी कुणा कुणा पेशंट कडे घेऊन जायचे, ह्यांचं झालंय त्यांना तुम्ही सांगा जरा धीर द्या. तर त्यांचे जे डिपेंड डोनर आता त्यांच्या रक्तातले डोनर आणि सरते शेवटी ऑपरेशनच्या वेळेस माघार घ्यायचे, नाही माघार देणं होत, म्हणजे ही पण परिस्थिती बघितली मी. त्याच्यामुळे तर बायकोचं अजून इतक्या माझ्या नजरेमध्ये आदर वाढला, प्रेम वाढलं, मान वाढलं, सगळंच काही. नंतर स्वतःची माय मी दिलेली बघितली नाही लेकराला, त्या लेकराला लागणार होत म्हणजे गरज होती डोनरची, माईच मॅच होऊ लागलं होतं त्याच्या आईचं, पण ती तयार झाली नाही आई देण्यासाठी. अशा भरपूर केसेस तिथे बघितल्या. म्हणजे आईचा एक जन्म दुसरा जन्म बायकोचा आहे.
1: डॉक्टरांनी ऑपरेशनच्या आधी तुम्हालाही एकत्र बसवून चर्चा केली असेल, काही गोष्टी समजावून पण सांगितल्या असतील ना?
0: मला तेवढं नाही, पण हिलाच बोलले होते. माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी खरंच तुम्ही जी मला चान्स दिला, जी माझ्या मनामध्ये होत ती कुठं ना कुठं व्यक्त करायचं होतं. मी तर फेसबुकवरती स्टेटस वरती तर टाकतच होतो, पण अशा ठिकाणी मला जे भेटलं त्याबद्दल म्हणजे व्यक्त करण्यासाठी खूप खरं खूप खूप धन्यवाद.
1: कठीण परिस्थितीमध्ये अशा काही जर जोडपी असतील तर त्यांना काही तुम्हाला सांगायचंय?
0: एकमेकांचे मन ओळखून आणि साथ दिली तर कसलाही कठीण प्रसंग असेल तर त्यातून मार्ग निघतो. फक्त दोघांची एकमेकाची खंबीर साथ असणं गरजेचं आहे आणि एकमेकांशी प्रेम असणं.
2: मैत्रिणीनो, राजकुमार साळवे यांना मिळालेलं नवजीवन हे आपल्या पत्नीमुळं आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यासाठी ते नेहमी कृतज्ञ आहेत हे त्यांच्याशी बोलताना जाणवत राहिलं. अश्रूंमधून आशेकडे जाण्याचा हा प्रवास ज्यांच्यामुळं शक्य झाला त्या उज्ज्वला ताईंनाही आता आपण भेटणार आहोत, मात्र तत्पूर्वी हे गीत.

0: त्यांनी प्यायला शिकले, थोडं थोडं पीत होते, पण आमच्या लक्षातच आलं नाही पिण्यामुळं असं होईल करल म्हणून, आम्हाला कधीच वाटलं नाही. मग आमचे ती मोठे दीर पण वारले, सासरे वारले, नंतर मग 5-7 वर्षांनी कोरोना झाला, त्या कोरोनामध्ये दुसरा दीर वारला, असे आमचे घरातले 3 माणसं गेले. मग तिसरा माणूस गेल्यानंतर, तिसरा दीर गेल्यानंतर सुरुवात आणखी जास्त केली. मग जास्त त्यांची पिणं चालू झाल्यानंतर मग काही वर्षांनी आम्हाला कळालं की ह्यांना उलट्या मळमळ हुलाल्यात, अपचन हुलालं. मग आम्ही गंभीर डॉक्टर कडे गेलो, पोटाचे ते डॉक्टर आहेत म्हणून. मग ते डॉक्टर म्हणले लिव्हरचा ह्यांना प्रॉब्लेम आहे, लिव्हर खराब झालेला आहे म्हणजे. मग आम्ही तिथं पण उपचार सुरू केला. मग म्हणजे 1-1.5 वर्ष चांगलं वाटलं, आता आम्हाला वाटलं चांगलं बरे झाले. ह्यांना पण वाटलं आता मी चांगलं झालो, तंदुरुस्त झालो, आता मला कशाचीच गरज नाही असं वाटलं. मग ह्यांनी अजून मी चांगला झालो म्हणून प्यायला सुरू केली. मग तर जास्तच खराब झालं. मग आम्ही काही दिवसांनी अजून गेलो गंभीर डॉक्टर कड. काही दिवसांनी काय 2-3 वर्षानंतर गेलो, म्हणजे ट्रीटमेंट चालूच होती पण ती प्रकृती खूप बिघडलेली होती. मग आम्ही गेलो 2-3 वर्षानंतर, तर त्यांनी म्हणजे आता काही नाही राहिलं म्हणजे, ह्यांनी 1 महिना किंवा 15 दिवसाचे साहेब असं म्हणले आम्हाला. मग मला काय अभाव कोसळ, जे मी पाया खरली हादरली, मला आता वाटलं मी आता कसं करू, घरी तरी मोठं कुणीच नाही, माझा करता हाच आहे. माझे तर लेकर एक 7-वीला मुलगी 12-वीला मुलगा होता, दुसरी जाऊ पण विधवा, तिचे पण लेकर, सासू म्हातारी. मग मी म्हणलं आता आपण कसं करायचं, करता माणसाला जर असं विनालं तर आपलं काय खरं. मग माझ्या भाच्याला, माझ्या भावाला, भाचीला बोलवलं त्यांच्या दोस्तांनी, म्हणले की तुम्ही हैदराबादला घेऊन जावात. मग तिथे गेलो, आम्हाला वाटलं तिथं लिव्हर यांचं चांगलं होईल काय औषध गोळ्यानं, असं म्हणजे 1-2 वर्ष जसं झालं आधी गंभीरच्या इथे गेलतो तसं नीट होईल वाटलं. मग तिथं काय झालंच नाही, तिथले डॉक्टर म्हणले पर्याय नाही, म्हणजे आता लिव्हर ट्रान्सफर केल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही म्हणलं लिव्हर ट्रान्सफरला किती पैसे लागतात असं विचारलं, त्यांनी म्हणले 30-35 लाख. आता तर आमच्या जवळ नाहीत म्हणलं एवढे, आम्ही तर दवाखाना करून करून आम्ही सगळे घेऊन गेला, आमच्याकडे काहीच नाही. मग एक दोस्त त्यांचाच होता रवी लांबतुरे म्हणून, मग त्यांचा फोन आला, काय झालं काय नाही विचारले. आम्ही म्हणलं एवढे पैसे लागले, आता आमच्याकडे काही पर्यायच नाही म्हणलं, आम्ही काय करावं. मग त्यांनी म्हणले मुंबईला जावा म्हणले, तिथे KM म्हणून दवाखाना आहे, तिथले डॉक्टर पण लय चांगले आहेत म्हणले, तिथे घेऊन जावा. मग आम्ही गेलो अँबुलन्स मध्ये घेऊन गेलो तिथे. तिथे गेल्यानंतर मग ट्रीटमेंट सुरू झाली. अंकिता मॅम, पुन्हा शुक्ला सर, एवढे चांगले ते डॉक्टर कि म्हणजे माझे वडील किंवा माझे नातलग बहीण भाऊ असल्यासारखं असं मला केलं त्यांनी, लयच बघितले मला त्यांनी. मग म्हणले तुमचे डोनर कोण कोण आहेत म्हणले, मी म्हणले मीच हा म्हणलं डोनर. बायको तर एखाद्या वेळेस जुळू शकते म्हणले, तुमच्याकडे आहेत का कोणी दुसरे? दुसरे पण आहेत म्हणलं, दुसऱ्यांचं पण दाखवलं पण ती माझंच जुळून आलं.
1: त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यावेळेस घरातलं वातावरण सुद्धा तुम्ही सांगितलं की कसं होतात. पण जेव्हा तुम्ही KEM ला गेलात आणि डॉक्टरनी लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं आहे हे सगळं सांगितलं, डोनर शोधावे लागतील हे सांगितलं, पण मग शोधाशोध काही करावी लागली की तुम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला होता?
0: आम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला की माझंच घ्या मॅडम. मग मॅडमनी लगेच आम्हाला टेस्टला पाठवलं. मग त्या टेस्ट मध्ये माझी सगळी तयारी झाली, टेस्ट पण चांगल्या आल्या देवाच्या कृपेने, सगळं चांगलं झालं. मग ऑपरेशनला तयार झालो आम्ही.
1: मग सुरुवातीला काही मनात भीती वाटली होती, स्वतःची जीवाची चिंता वाटली होती, कारण मुलं होती, मुलांचं काय होईल, त्यांची तर तब्येत गंभीरच होती आधी.
0: हो मॅडम, मला आधी भीती वाटली नव्हती, पण मला वाटलं की माझ्या मुलाचं कसं होणार असं वाटलं मला. काही वर्ष ह्यांनी असं म्हणजे आमच्या संसारात दुःख कसलं ते नव्हतंच, की 2-3 माणसं वारलं त्याच्यामुळे, पण माझा नवरा मला असं म्हणजे चांगलंच करत होते, त्याच्यामुळे मग मी खंबीर उभा राहिले. आता आपल्याला पर्याय नाही म्हणलं, हा माणूस गेला तर माझं घर कसं उभा राहणार, ह्या लेकरांचं मला तर होत नाही करणं, सगळंच काही तोच करू शकतो नवराच.
1: बरोबर,
0: मी काहीच करू शकत नाही, म्हणजे मला बाहेरचं काहीच कळत नाही बरं का.
1: हा विचार तुमच्या डोक्यात कधी आला, म्हणजे की आपण आपलं देऊ शकतो लिव्हर आपल्या नवऱ्याला?
0: मला मॅडमने सांगितलं होतं KM मध्ये शिकला सर, अंकिता मॅम ने बोलवून घेतलं मला आणि म्हणले डोनर पाहिजे, म्हणजे भावाचं, बायकोचं, मुलाचं, मुलगा तर 18 वर्षाचा, नव्हता.

0: त्यावेळेस मुलाचं लागत नव्हतं. मग तुम्ही देऊ शकता का? मग हो म्हणलं मॅडम मी देऊ शकते म्हणलं. मला काही करा आणि माझ्या नवऱ्याला मला वाचून घेतलंच पाहिजे असं आम्ही ठरवलं. डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की आपणही देऊ शकतो. मला आधी माहित नव्हतं मॅडम मी देऊ शकते असं. मला
1: आता तुम्ही तुमचं लिव्हर देणार हे ठरवल्यावर तुमच्या माहेरच्या लोकांची काय प्रतिक्रिया होती?
0: माहेरच्या लोकांची आईची तर नकोच होती, वडिलाची पण नको होती. नको देऊ, तू तरी राहा, नवरा गेला तरी त्या मुलांसाठी आई पाहिजे, लेकरासाठी कोणीतरी एक जण चांगलं पाहिजे. म्हणजे त्यांना वाटत होत की असं काय चांगलं होते असं वाटायचं. आई म्हणायची नको देऊ, वडील म्हणायचे. पण माझे छोटे दोन भाऊ त्यांनी जरा शिकलेले होते, ते म्हणायचे नाही असं कसं दवाखान्यात सांगितलेलं हा चांगलं होते. तर ताई तुझ्या पाठीमागे आम्ही हा, तू खंबीर उभा राहा आणि तू दिल्यामुळं भाऊजी चांगलेच होते. त्यात आई वडील अडाणी होते, त्यांना काय माहित नव्हतं. भावाला माहित होतं की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की चांगलीच होऊन येत्या आमची ताई आणि मुन्ना, तू तयार हो. मला त्यांनी भाऊ भाच्यांनी भाचीने आणि डॉक्टर अंकिता मॅडम शुक्ला सरने असं म्हणजे चांगलं सांगून खंबीर उभा केलं होतं.
1: त्यावेळी तुमची दोन्ही मुलांपैकी
0: मुलगी सातवीला आणि मुलगा बारावीला,
1: तर त्यांना या परिस्थितीचं गांभीर्य माहिती होतं? म्हणजे कल्पना होती की काय घरात वातावरण चाललंय, चर्चा कशी सुरू आहे, सगळे हॉस्पिटलमध्ये जात आहेत.
0: मुलाला माहित होत, रडत होता त्यांनी. म्हणजे आता तेव्हाचे दिवस आठवल्यास खूप वाईट वाटते बर का. सोबतच होता त्यांनी.
1: इतक्या सगळ्या कठीण परिस्थितीत सुद्धा तुम्ही जराही विचलित न होता तुमच्या निर्णयावर ठाम राहिलात आणि तुमच्या पतीला खर तर जीवनदान दिलं तुम्ही. या सगळ्या प्रवासामध्ये जास्त बळ किंवा ताकद किंवा एक सकारात्मकता म्हणतो ना आपण की नाही मी या परिस्थितीतून बाहेर येणार आहे, आम्हाला दोघांनाही बरं वाटणार आहे आणि आमचा संसार पुन्हा नव्यानं फुलणार आहे, ही एक सकारात्मकता जी असते ना ती कशी मिळाली बरं? काय विचार करत होता तेव्हा?
0: ते मी सगळं देवावर आणि डॉक्टरांना सोडलं होतं मॅडम. आता म्हणलं मी तर काही करू शकत नाही लेकरांसाठी किंवा घरासाठी. मला धीर देणारा होता माझा भाऊ भाचा भाची आणि पुतण्या पण होता बर का मॅडम. ह्यांनी धीर दिला, म्हणले ताई तुला काही होणार नाही, म्हणजे महिना किंवा 8-15 दिवसात तू नीट होऊ शकतेस, तुला काही होऊ शकत नाही. आम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय असं, 8 दिवसात तू चलू फिरू शकतेस. मला अंकिता मॅडमने पण सांगितलं होतं, त्यांनी पण उभा केलं होतं, तुला काही होणार नाही, तू 8 दिवसामध्ये चलू फिरू शकतेस. तिथले येस सर अशी काही त्यांची टीम आहे, त्यांनी खंबीर उभा केली होती त्यांनी, डॉक्टर लोकांनी आणि माझ्या नातेवाईकांनी.
1: आता जेव्हा ठरलं की म्हणजे आपल्याला लिव्हर आपलं द्यायचं आहे आणि आता आपण ऑपरेशनला चाललोय, तर आधी डॉक्टरांनी वगैरे पण काही बोलण्यासाठी बोलवलं असेल ना, तर तेव्हा काय सांगितलं डॉक्टरनी?
0: हो मॅडम बोलवलं, मोठी स्क्रीन दाखवली आणि तिथं लिव्हर पण दाखवलं माझं आणि म्हणले तुला 65% द्यावं लागेल आणि 30-35% तुला राहणार. तेव्हा मात्र मी असं म्हणजे खचले, डोळ्यात पाणी आलं, पण डॉक्टरांसमोर खचले नाही. कारण मला द्यायचंच होतं, कारण माझ्या नवऱ्याला मला वाचूनच घ्यायचं होतं. वाटलं मी आता जर ह्या डॉक्टरांसमोर खचून जाईल तर त्यांनी मला घाबरून द्यायचे नाहीत. म्हणून मी बाहेर आले, थोडस रडले आणि माझ्या मनाला धीर दिले. अरे गडे एवढे मोठे मोठे डॉक्टर आहेत, माझं काही होऊ शकणार आहे, मला काही होत नाही. कारण एवढे मोठे डॉक्टर आहेत मला वाचून घेणारच. म्हणून मी तेवढं खचले नाही, खंबीरपणे उभा राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचं आहे. आता
1: जेव्हा आपण कठीण परिस्थितीत असतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात देव उभा राहतो हो की नाही?
0: हा हा हो मॅडम.
1: डॉक्टरनी सुद्धा तुम्हा दोघांनाही खूप समजून घेतलं, तुमची जी काही परिस्थिती होती ती म्हणजे त्यांच्याही लक्षात आली आणि त्यांनी हे सगळं प्रयत्नपूर्वक यशस्वी पारही पाडलं.
0: हो मॅडम.
1: आधी तुम्हाला काही अवयवदानाबद्दल वगैरे माहिती होती?
0: नाही मॅडम मला माहिती नव्हती, मला डॉक्टरांनी सांगितली.
1: आता तुमची तब्येत कशी आहे? तुम्हाला काही त्रास होतोय किंवा काय असं?
0: नाही मॅडम मला काहीही त्रास नाही आणि त्यांनी सांगितलं होतं तुला काही त्रास होणार नाही. पण ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे ऑपरेशन झाल्या तुझ्या पोटात पाणी होऊ शकते, कॅन्सर होऊ शकते असं मला डॉक्टरांनी बोललं होतं. पण मी त्याही गोष्टीला घाबरले नाही, कारण मला वाटलं आता डॉक्टर आहेत एवढे मोठे आणि मला माझा नवरा उभा करायचे. देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरांवर विश्वास ठेवले, काही होणार नाही आपल्या पुढे, एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे.

0: आपल्याला ह्या लढाईतून बाहेर पडायचं आहे, आपल्याला हे खंबीरपणे उभं राहायचं मॅडम.
1: ऑपरेशन नंतर तुम्हाला म्हणजे दोघांना डिस्चार्ज मिळाला आणि तुम्ही घरी आलात वगैरे, तर तेव्हा काय भावना होत्या दोघांच्याही मनात?
0: म्हणजे आता चांगले झालो, ही लढाई आपण जिंकून आलात असं वाटायचं, आता आपल्याला काही होणार नाही असं वाटायचं. आणि मॅडम मी एक सांगते, माझं दुसरं ऑपरेशन झालं म्हणजे लिव्हर ट्रान्सफर झालं ना, त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी मला अन्न पाणी काहीच पचत नव्हतं. मग त्यावेळेस मला म्हणजे काहीतरी लीक झालं होतं मला. मग डबल मला दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला नेलं डॉक्टरांनी. आपलं काय खरं असं वाटलं मला, म्हणजे डॉक्टर देवी देवी असल्यासारखं, म्हणजे माझ्या हातात हात घालून तुला काही होणार नाही मी आहे, आणि मला त्या पहिल्या वार्डातून दुसऱ्या वार्डात शिफ्ट केलं त्यांच्या जवळ, म्हणजे माझ्या मालकाजवळ, असे दोघांचे कॉट जवळ जवळ टाकले.
1: आता या सगळ्यात अवघड परिस्थिती त्याला सामोरे जाऊन तुम्ही त्यातनं बाहेर आलाय आणि आता यशस्वीपणे तुमचा संसार सुरू आहे नीट. तर आता काही जोडपी जे असतील अशा कठीण परिस्थितीमध्ये, तर त्यांना काही सांगायचं तुम्हाला?
0: हो मॅडम, त्यांनी एकमेकाची साथ सोडू नये, एकमेकांना साथ देव. आणि जरी आता आहे का, मी सांगते घर असल्यावर भांडण होते, तर जरी झाले तरी पोटात गाठी ठेवून एकमेकांनी राहू नये, जिथले तिथे सोडायचे आणि पुढचा संसार पार पाडायचे असं वाटते. पोटात गाठी ठेवल्यानंतर ते मग तू असा मी तसा, तू मोठा मी मोठा, असा संसार होत नसते.
1: महिलांनी स्वतःच आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे, स्वतःची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे, होय की नाही? खरंच ते म्हणजे तुम्ही तुमच्या पतीसाठी जे काही केलंय, तुमच्या संसारासाठी जे काही केलंय, ते आजच्या काळातले एक सावित्री म्हणूनच तुमचं कौतुक होणं गरजेचं आहे. आणि तुमच्या पतीनं सुद्धा तुम्हाला तसं गौरवलेलं आहे. म्हणजे आज आम्हालाही हे सगळे अनुभव तुम्ही ऐकवले, आकाशवाणीच्या परिवारात तुम्ही त्यासाठी सामील झाला, त्यासाठी मी आकाशवाणी सांगलीकडून आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

होती म्हणून. राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांच्याशी वरदा हसबनीस यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. मैत्रिणींनो, वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. अथ योगानुशासनम. आज आपण बघतोय गर्भसंस्कार. स्त्री जीवनामध्ये गर्भधारणा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. एका पूर्णातून दुसऱ्या पूर्णाची निर्मिती. गर्भ हा जीव 9 महिने 9 दिवसपर्यंत मातेच्या उदरामध्ये वाढवला जातो. या कालावधीमध्ये याला गर्भ अशी संज्ञा असते. या गर्भावर जे काही संस्कार केले जातात ते गर्भसंस्कार. तर संस्कार हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत त्यांच्या ज्या ज्या काही सवयी आणि लकबी असतात त्या ट्रान्सफर होत असतात. वस्तुत गर्भसंस्काराचा उल्लेख गर्भोपनिषदापासून आहे. गर्भसंस्काराचा मेन उद्देश हा गर्भाचा सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक या सर्व स्तरांवर आपल्याला अपेक्षित असतो. गर्भसंस्कारामध्ये प्रामुख्यानं मातेच्या आहाराचा विशेष विचार करावा लागतो. त्याचबरोबर गर्भसंकल्प, गर्भसंवाद याचबरोबर मेडिकल पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये ब्रेस्ट प्रिपरेशन याचा देखील विचार करावा लागतो. पण मेन मुद्दा येतो तो येतो योगाभ्यासाचा. डॉक्टर डेव्हिड बार्कर यांनी एक रिसर्च केलेला आहे आणि त्यांनी रिसर्चमधून सांगितलेलं आहे द वूम मे बी मोर इम्पॉर्टंट दॅन होम. बाळाचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक संपूर्ण अस्तित्व या 9 महिन्याच्या वास्तव्यावर अवलंबून असते. तर योगाभ्यासाचा विचार करताना गर्भधारणे झाल्यानंतर 3 टप्प्यामध्ये आपण विचार करतो. फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. योगाभ्यासाने नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण वाढू शकते. तथापि गर्भवतीने गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करायची जी काही आसनं आहेत, प्राणायाम आहेत, ध्यानधारणा आहे यांचे तज्ज्ञ व्यक्तीकडून यथोचित शिक्षण घेणे आवश्यक आहे. कारण नेहमी जे काही योगाभ्यास केला जातो, जी आसनं केली जातात त्यातली बरीचशी आसनं, प्राणायाम हे गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करत नाहीत. तर आपण पहिल्यांदा विचार करूया योगासनांचा. आपण जी काही गतिमान जीवनशैली स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये आपण भौतिक सुखांच्या गराळ्यात अडकल्यामुळे निसर्गानं जी काही आपल्याला शारीरिक क्षमता दिलेली आहे ती खूप मर्यादित झालेली आहे आणि त्यामुळेच नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण देखील कमी झालेले आहे. तथापि आपण नियमित योग्य योगासनांचा सराव केला तर शरीरावयवांना दाब आणि ताण आल्यानं त्याची कार्यक्षमता वाढते. गरोदरपणी स्त्रीचं साधारण 12 ते 15 किलो वजन वाढत असतं. हा जो अतिरिक्त भार आहे तो सहन करण्याची क्षमता देखील आसनांच्या सरावाने वाढते. आपण आसनं करत असताना शरीराच्या हालचाली या संथ करत असतो आणि त्याचबरोबर त्यामध्ये स्थिरता टिकवत असतो. या स्थिरतेमुळे देखील गर्भारपणी स्त्रीच्या शरीरामध्ये जे काही हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्यामुळे तिच्यामध्ये भावनिक चंचलता जी काही येते ती देखील दूर व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर सर्व सांध्यांमध्ये, स्नायूंमध्ये लवचिकता वाढते, मानसिक ताण कमी होतो, भावनिक संतुलन चांगलं राहतं, झोपेचं प्रमाण योग्य राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. या सर्वाचा परिणाम

बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी होतो. योगासनानंतर आपण मुद्रांचा विचार करूया. आपली जी हाताची बोटं आहेत ती पाची बोटं पंचतत्वांचं म्हणजेच पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचतत्वांचं प्रतिनिधी करतात आणि या तत्वांचा समतोल साधण्यासाठी व गर्भाच्या स्वास्थ्यासाठी हस्तमुद्रा परिणामकारक ठरतात. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळा थायरॉइड ग्रंथीच्या हार्मोन्सचं इम्बॅलन्स होतो. ब्रह्ममुद्रेच्या सरावाने तो निश्चित सुधारतो. सिंहमुद्रेने रक्तदाबाचे नियंत्रण होते. मुद्रांच्या नियमित सरावाने गर्भारपणे अंतःस्रावी ग्रंथींचं संतुलन साधण्यासाठी मदत होते व गर्भ आणि गर्भवती या दोघांचं देखील स्वास्थ्य अबाधित राखतं. प्राणायाम. प्राण म्हणजे चैतन्य. आपला श्वास हा या प्राणाच्या म्हणजे चैतन्य शक्तीवर अवलंबून असतो. प्रेग्नन्सीमध्ये पोटाचा आकार वाढल्यामुळे आपल्या श्वासपटलावर खूप सारा ताण येतो आणि त्यामुळे उथळ श्वसन होण्याची शक्यता असते. जेव्हा नियमितपणे प्राणायामाचा अभ्यास केला जातो, दीर्घ श्वसनाचा अभ्यास केला जातो, त्यामुळे आपोआपच शरीरात घेतल्या गेलेल्या हवेचे प्राण वाढते. नेहमी आपण साधारण 500 cc हवा घेत असतो, पण जेव्हा आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करतो तेव्हा 1500 ते 2000 cc पर्यंत हे हवेचं प्रमाण वाढतं. शरीरात गेलेल्या हवेचं प्रमाण वाढलं म्हणजे आपोआपच शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार आहे. शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं की आपल्या पेशींना बाळापर्यंत देखील ऑक्सिजन रिच ब्लड सप्लाय होणार आहे की ज्याचा उपयोग बाळाच्या सुयोग्य वाढीसाठी निश्चितच होतो. त्याचबरोबर हार्मोन्सच्या बदलांमुळे भावनांवर नियंत्रण ठेवता येत नसते अशा वेळी देखील प्राणायाम खूप उपयोगी पडतो. सकारात्मक विचारसरणी वाढीला लागून एक सक्षम माता बनण्यास आवश्यक अशी शारीरिक आणि मानसिक तयारी होते. तथापि प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली शिकूनच करावा, कारण कुंभक बंध अशा प्रकारचे प्राणायाम गरोदरपणी करत नसतात किंवा भस्त्रिका कपालभाती यासारखे देखील प्राणायाम केले जात नाहीत. तर दीर्घश्वसन, अनुलोम विलोम, भ्रामरी, शीतली, सीतकारी यासारखे प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली शिकून मगच करावेत. पुढचा मुद्दा आहे मंत्रयोग. मननात त्रायते इति मंत्र. विशिष्ट ध्वनिलहरींचा पाण्यावर परिणाम होत असतो हे सायन्सनं देखील प्रूव्ह करून दिलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी असते आणि त्यामुळे मंत्रोच्चारणाचा आपल्या शरीरावर गर्भावर खूप चांगला परिणाम होतो. ज्याप्रमाणे प्रतिजैविक बाह्य शरीरावर कार्य करतात त्याप्रमाणे आपल्या सूक्ष्म शरीरावर मंत्र विलक्षण प्रभावी ठरतात. संस्कृत मंत्रोच्चारण वाच्या शुद्धी देखील होते. यातलाच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रणवोच्चार किंवा प्रणव साधना. सगुण ब्रह्माचं एकाक्षरी बीज मंत्र म्हणजे ओंकार. ओंकार हा अ उ म अर्धबिंदू या 3.5 मात्रांनी बनलेला असतो आणि त्याचा उच्चारणानं आपल्या शरीरामध्ये अल्फा आणि थीटा वेव्ज निर्माण होत असतात की ज्या मनाची शांत आणि सजग अवस्था दर्शवतात. त्यामुळेच ओंकार ध्यान, प्रणव साधना याचा गर्भधारणेच्या कालावधीमध्ये अत्यंत चांगला परिणाम दिसून येतो. गर्भसंस्कारामध्ये योग साधनेचा जरी विचार केला असला तरी योग्य मार्गदर्शन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद.

अथ योगानुशासनम, मार्गदर्शिका डॉक्टर प्रणोती पिसे. आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता आहे, आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली. पिनकोड क्रमांक 416 416, पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि ईमेल करूनही आपण आपल्या सूचना, आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोच

पोचवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे sanglikashvani@gmail.com. आकाशवाणीच्या सांगली केंद्राच्या कार्यक्रमांची माहिती आपल्याला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा उपलब्ध आहे. ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही. आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सांगली केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून

कीचक वध या चित्रपटातलं सुधीर फडके, लता मंगेशकर आणि सहगायकांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतबहार कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. वैजयंता या चित्रपटातलं गीत ऐकूया, आशा भोसले यांनी गायलेलं. गीतकार गदी माडगुळकर आणि संगीतकार वसंत पवार.

0: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहानांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर वाजतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता दानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.

गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं गीत वैशाख वणवा या चित्रपटातलं. गीतकार गदी माडगुळकर, संगीतकार दत्ता डावजेकर.

0: माहेर ला जाते
1: होशे
0: गोमू माहेर ला जाते हो नाखवा गोमू माहेर ला जाते हो नाखवा।

यशोदा या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते चंद्रकांत खोत आणि संगीतकार होते दत्ता डावजेकर. गीतबहार कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांनी गायलेलं सर्वसाक्षी या चित्रपटातलं गीत. गीतरचना इंदिरा संत यांची आहे आणि संगीतकार आहेत भास्कर चंदावरकर.

गीतबहार कार्यक्रमात यानंतर कन्यादान या चित्रपटातलं गीत ऐकूया. हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं गीताचे शब्द पी सावळाराम यांचे आहेत आणि या गीताला संगीतबद्ध वसंत प्रभू यांनी केलं आहे.

0: कन्यादान या चित्रपटातलं हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं गीत श्रोते हो आता आपण ऐकलं. गीतबहार कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला तर प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 आहे. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. पेपर फुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार. कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि T20 मालिकेतला पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले. आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील. असा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत. या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं असं त्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धीकरता सेशल्सचे राष्ट्रपती डॉ पॅट्रिक हार्मनी यांच्यासोबत चर्चा करायला आपण उत्सुक आहोत असंही त्यांनी या निवेदनात म्हटलंय. सेशल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे. तसंच भारताचा महासागर उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांचा

0: प्रति असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील. आपल्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशल्सनं पाठिंबा दर्शवला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या योगदानावरती अवलंबून आहे, असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. हे क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं. या क्षेत्राची उत्पादनं उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतात, असंही त्यांनी नमूद केलं. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असं आवाहन त्यांनी केलं. गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथं आज होणाऱ्या समारंभात केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होईल. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी या कार्यक्रमाला उपस्थित असतील. भारत टॅक्सी सेवा सहकार टॅक्सी को ऑपरेटिव्ह लिमिटेड मार्फत चालवली जाणार असून अमूल, इफको, नाबार्ड यांसारख्या संस्थांनी त्याला सहकार्य केलं. चालकापर्यंत थेट लाभ पोहोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
1: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण. दूसरा, सारथी का सम्मान हो. वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है. आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है.
0: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या सेवेचा प्रारंभ झाल्यापासून 1.5 लाखापेक्षा जास्त चालक आणि 7 लाख ग्राहकांनी नोंदणी केली. तसंच भारत टॅक्सीच्या दररोज 3,500 फेऱ्या होतात. अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 शहरात ही सेवा आजपासून सुरू होते. महिनाभरात संपूर्ण गुजरातमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं ही माहिती दिली. भिवंडी इथल्या काही जणांकडे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याची माहिती मिळाल्यानं भिवंडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवतील. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होतील. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहारावरच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन आणि निष्क्रियता नैतिकदृष्ट्या निषेधार्ह असून सरकारची भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलंय. भारतानं पॅलेस्टाईन, इराण आणि संपूर्ण मध्यपूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलंय. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलंय. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली, असा आरोपही त्यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधतील. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवरून मन की बात आपल्याला ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलकाता इथल्या तारातला भागात इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातातल्या मृत्यूंची संख्या 17 पोहोचली आहे. या दुर्घटनेतल्या जखमींवर कोलकात्याच्या SSKM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. भारतीय लष्कर, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह इतर यंत्रणा समन्वयानं बचाव आणि मदत कार्य करत आहेत. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झालेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 4 बहेर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहेर आणि गडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

तमिळ अभिनेते के भाग्यराज यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. आपल्या विनोदी आणि मध्यमवर्गीय पात्रांच्या भूमिकेसाठी ते ओळखले जात. पाच दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये अभिनेता दिग्दर्शक म्हणून काम केलं. अंदा सात नाटकल, मुंदनाई मुदीचू, चिन्ना विदू आणि एंगा चिन्ना रसा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी प्रोजेक्ट हॉक आय ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली सुरू केली. या उपक्रमाअंतर्गत तीर्थयात्रेच्या मार्गावर 24 तास देखरेख ठेवली जाईल. प्रोजेक्ट हॉक आयच्या माध्यमातून यात्रा मार्गावर 5 ड्रोन युनिट्सच्या सहाय्यानं पाळत ठेवली जाईल. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार झाल्यानंतरही अमेरिकेनं इराणवर हल्ले केलेत. हुरमुसच्या समुद्रधुनीत एका जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या या हल्ल्याला लवकरच इराणकडून निर्णायक उत्तर मिळेल असं इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम अल फिकर यांनी सांगितलं. दरम्यान अमेरिकेनं इराणच्या लक्ष्यांवर लष्करी हल्ले केल्यानंतर काही तासातच भविष्यातल्या कोणत्याही आक्रमणाला बळाचा वापर करूनच प्रत्युत्तर दिला जाईल असा इशारा अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी व्हान्स यांनी दिला आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडकडून 34 धावांनी पराभूत व्हावं लागलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचे 4 फलंदाज लवकर बाद केल्यानंतरही आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 182 धावा करता आल्या. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि भारताचा संपूर्ण डाव 18 षटकं आणि 5 चेंडूत 148 धावात आटोपला. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. एफएचआय प्रो लीग पुरुष हॉकी स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर 7-1 दणदणीत विजय मिळवला. लंडन इथल्या ली व्हॅली हॉकी अँड सेंटर इथं काल रात्री हा सामना झाला. पहिल्या सत्रात अबू बकरनं पेनल्टी कॉर्नरला पाकिस्तानसाठी पहिला गोल डागला, पण दुसऱ्या सत्रात सुखजित सिंग आणि हरमनप्रीत सिंहनं गोल करून सामना पलटवला. तिसऱ्या सत्रात हरदीप सिंग, जुगराज सिंग, अभिषेक आणि राजकुमार पाल यांनी आणखी 4 गोल केले. चौथ्या सत्रात दिलप्रीत सिंहनं 7वा गोल केला. उद्या भारताची लढत इंग्लंडसोबत होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत इजिप्तनं पहिल्यांदाच नॉकआउटमध्ये स्थान निश्चित केलंय. जी गटसाखळी फेरीतल्या आपल्या अंतिम सामन्यात इजिप्तनं इराणशी 1-1 अशी बरोबरी साधली. हवामान. महाराष्ट्रात कोकण, गोवा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार, छत्तीसगड, पुदुच्चेरी, केरळ, माहे आणि ईशान्य भारतातल्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना. पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार. कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 1:40 झालेत. प्रसारित करीत आहोत सातारा जिल्हा वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात यंदाच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात 2,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणीचा अंदाज, महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी गावात नाचणीचं गाव तयार करणार आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाचा पुढाकार, यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. यंदाच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात 2,27,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे. खतांचा आणि बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी पथकं नेमण्यात आली आहेत. भात, मका, बाजरी, सोयाबीनसह विविध पिकांसाठी सुमारे 41,500 क्विंटल बियाणांची मागणी नोंदवण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या 32,000 मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा जिल्ह्यात भात पीक 47,000 हेक्टर, बाजरी 43,000 हेक्टर, भुईमूग 31,000 हेक्टर, सोयाबीन

0: 24,000 हेक्टर, घेवडा 19,000 हेक्टर, वाटाणा 17,000 हेक्टर आणि मूग 12,000 हेक्टर क्षेत्रावर पेरला जाणार आहे. मधाचे फुलाचे पुस्तकांचे गाव तयार करत राज्यात स्वतंत्र ओळख तयार करणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात आता नाचणीचं गाव तयार करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पांगारी या गावाची निवड करण्यात आली आहे. स्ट्रॉबेरी शेतीला उत्तम आणि पौष्टिक पर्याय देण्यासाठी या गावातील ग्रामस्थांनी नाचणीचा पर्याय निवडला आहे. यासाठी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना उच्च प्रतीचं नाचणीचं बियाणं तसंच सेंद्रिय खताचं नुकतंच वितरण करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार महिलांच्या नावानं घर, जमीन किंवा कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात 1% सवलत देण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यात गेल्या वर्षी 1 एप्रिलपासून यावर्षी 31 मार्चपर्यंतच्या कालावधीत 1,079 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे त्या महिलांना 2,66,00,000 मुद्रांक शुल्काचा लाभ मिळाला. सातारा शहर आणि कराड तालुक्यात या योजनेनुसार जास्त दस्त नोंदणी झाली आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची दशकपूर्ती होत असून जिल्ह्यात या अभियानाअंतर्गत 31,336 महिलांची नोंदणी एका वर्षात झाली आहे. या अभियानात दर महिन्याला नोंदणी केलेल्या महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्याचबरोबर महिलांना प्रसूतीपूर्व सेवा देखील दिली जाते. नोंदणी केलेल्या महिलांपैकी 11,335 महिलांची सोनोग्राफी तपासणी तर 10,948 मातांची स्त्री रोग तज्ञांकडून तपासणी करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेचा फायदा जिल्ह्यातील 1,11,203 शेतकऱ्यांना होणार आहे. या शेतकऱ्यांकडे 1,02,74,00,000 रुपयांचं पीक कर्ज थकीत आहे. या योजनेच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांची थकबाकी कमी होण्यास मदत होऊन त्यांना पुन्हा नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागानं 20,00,000 झाडं तयार केली आहेत. ही झाडं लावण्यासाठी तालुकानिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. वृक्षारोपण मोहिमेत सर्वाधिक रोपं खंडाळा तालुक्यात लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी 1,86,000 झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. तयार केलेली रोपं विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालय आणि ग्रामपंचायती तसंच नागरिकांना सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. पावसाळ्यात येणारा पूर, कोसळणाऱ्या दरडी, तुटणारा संपर्क या संभाव्य धोक्यांचा आढावा घेत कराड तालुका प्रशासनानं आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कराड तालुक्यातून जाणाऱ्या कृष्णा नदी काठावरील 39, कोयना काठावरील 18, दक्षिण मांड काठावरील 8, तारळी नदी काठावरील 7, उत्तर मांड नदी काठावरील 6 तर वांग नदी काठावरील 4 गावं पूरप्रवण क्षेत्रात येतात. हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. आमची यानंतर
1: प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 25 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. वीणा बर्वे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूया.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं भावधारा कार्यक्रमात. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची ही मालिका आपण ऐकतोय. आज या मालेमध्ये ऐकूया प्रेषित या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: गेल्या शतकात मराठी साहित्यात जे लेखन झालं त्यात अनेक समर्थ साहित्यिकांचं लक्षात राहण्यासारखं काम आहे. पण त्यातलं बरंचसं लेखन हे वास्तववादी जीवनमूल्यांबद्दल बोलणारं, जगण्याचा अनुभव आपल्यासमोर ठेवणारं आहे, ज्याला जानर रायटिंग किंवा विशिष्ट साहित्य प्रकारात मोडणारं लेखन म्हणता येईल असं लेखन करणारे आणि ते सातत्याने करणारे लेखक क्वचित आहेत. सायन्स फिक्शन हा साहित्य प्रकार अशा दुर्लक्षित साहित्य प्रकारातलाच मानता येईल आणि जयंत नारळीकरांचं त्यातलं लेखन हे फारच लक्षणीय म्हणण्यासारखं आहे. नारळीकरांचं लेखन हे सातत्याने सायन्स फिक्शन पद्धतीचं आणि कायम नव्या वैज्ञानिक संकल्पना कथा कादंबऱ्यांच्या स्वरूपातून मांडणारं राहिलं आहे. विज्ञान काल्पनिकांना मराठी साहित्यात एक लक्षवेधी आणि प्रतिष्ठित साहित्य प्रकार म्हणून स्थान मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. ते स्वतः आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाणारे शास्त्रज्ञ असताना हे करू शकले ही गोष्टही विशेष आहे. नारळीकरांच्या लेखनात संकल्पना महत्वाच्या असतात. हे अगदी त्यांच्या पहिल्या कथासंग्रहात यक्षांची देणगी मध्येही लक्षात येतं.

0: यातली दर कथा एका महत्वाच्या वैज्ञानिक संकल्पनेला वाचकांपुढे मांडते. मात्र बहुतेक कथांमध्ये एकदा कल्पना समोर आली की तिचा विस्तार खूप होत नाही, त्यामुळे कथा अत्यंत लक्षवेधी असूनही गुंतागुंत टाळून चटकन संपतात. प्रेषित या आपल्या पहिल्या कादंबरीत त्यांनी हा विस्तार आणण्याकडे लक्ष दिलंय. प्रेषितमध्ये मुळात नारळीकरांना केवळ सायन्स फिक्शन हाच साहित्य प्रकार आणायचा होता का हे सांगता येणार नाही, कारण प्रत्यक्षात इथे आणखी एका महत्वाच्या साहित्य प्रकाराला जागा तयार आहे, तो म्हणजे कमिंग ऑफ एज. कमिंग ऑफ एज म्हणजे नायक वयात येतानाचा काळ मांडणारी कथा. आता हे वयात येणं वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. कधी त्यात प्रेम आणि नाती याबद्दलची जाण असू शकते, कधी सत्य किंवा ज्ञानाचा भाग असू शकतो, तर कधी मुख्य पात्राच्या वास्तवाच्या कक्षा रुंदावून तिच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल होऊ शकतो. प्रेषितमध्ये या सर्वच प्रकारच्या वाढीची सरमिसळ पाहता येते. त्याला वेगळा पैलू येतो तो त्यातला नायक परग्रहावरून आलेला असल्याने. सुपरमॅन या पात्राची मूळ कथा माहीत असलेल्यांना प्रेषितचा सुरुवातीचा भाग काल एलच्या पृथ्वी प्रवेशाची निश्चित आठवण करून देईल. संकटग्रस्त ग्रहावरून आलेलं हे बाळ पृथ्वीवर येऊन पोचतं ते साल असतं 2025, म्हणजे अगदी हेच साल. तेव्हाच्या शाळा मुलांना घर बसल्या शिकवत असल्याचा प्रेषितमध्ये एक उल्लेख आहे. काही वर्षांपूर्वी आपल्याकडेही मुलांवर हीच पाळी आली होती, हा मात्र योगायोग. एका परीने हे बाळ किंवा आलोक याच्याकडेही सुपर पॉवर आहे, परंतु आलोकची शक्ती अधिक प्रमाणात बौद्धिक आहे. त्याची वाढ झपाट्याने होते आणि त्याच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा तो कितीतरी पुढे आहे हे त्याच्या अडॉप्टेड आईवडिलांच्या लक्षात यायला लागतं. नारळीकरांच्या कथांमध्ये भारतीय पात्रांसह इतर प्रांतीय पात्रही आवर्जून हजेरी लावतात, त्याप्रमाणे इथेही आलोकचे समवयस्क सँड्रा आणि चेंग महत्वाची भूमिका पार पाडतात. प्रेषित ही साहस कथा नाही किंवा निव्वळ रंजक अद्भुत कथानक मांडण्यावरही तिचा भर नाही, ती विज्ञान कथेचा विचार वास्तवाच्या चौकटीसह करते. कथा लिहिताना नारळीकरांनी नजीकचा भविष्यकाळ वापरला असला तरी हा तेव्हाच्या वर्तमानाच्या भक्कम आधारावर उभा आहे. त्या काळाचं तेव्हाच्या वैज्ञानिक वास्तवाचं हे लॉजिकल एक्सटेन्शन आहे. प्रेषितला पुरेसा कथा विस्तार असला तरी माझ्या मते हे कथानकही नारळीकरांनी त्याच्या लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत जाऊ न देता थोडं आधी संपवलंय, पण तरीही आलोक आपल्याला आवडून जातो. परग्रहवासी असूनही त्याने दिलेला मानवतेचा संदेश आपण आजही ऐकण्यासारखा आहे.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये प्रेषित या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुनः प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:21 झाली आहेत. आता पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. विषय आहे जनावरांसाठी अप्रचलित खाद्य.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्याकडे दुभती जनावरं, वाढणारी वासरं, कालवडी, गाभण गाई, म्हशी, गोरे, बैल अशी अनेक जनावरं असतात. या जनावरांसाठी रोजच्या खाद्याचा प्रश्न हा सोडवावाच लागतो. दुभत्या जनावरांना तर दररोज प्रत्येकी 15 ते 20 किलो हिरवा चारा खाऊ घालणे दूध व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यकच असते. आपल्याकडे हिरवी वैरण, वाळलेली वैरण, त्याचप्रमाणे आंबवणातले महत्वाचे घटक पदार्थ इत्यादींचा नेहमीच तुटवडा असतो. त्यांचे बाजार भाव आपल्याला न परवडणारे असतात आणि हिरव्या चाऱ्यांच्या पिकांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. वाढलेल्या कडब्याचे भाव कडाडले आहेत आणि अशातच दुष्काळी वर्ष अधूनमधून येत असतात. या सर्व कठीण परिस्थितीत आपली किमती मोलाची जनावरे जगवणे कठीण होऊन बसते. एकतर विकून टाकावी लागतात अथवा सोडून द्यावी लागतात. अशी वेळ येऊ नये म्हणून जनावरांच्या खाण्यात अप्रचलित खाद्यपदार्थांचा वापर करावा. पशुतज्ञांनी आणि जुन्या जाणकार पशुपालकांनी असे काही अपारंपरिक खाद्यपदार्थ शोधले आहेत. कडबा, बरसीम, लसूण घास, मका, गवते, भुईमूग पेंड, सरकी पेंड, तुरचुणी, गव्हाचा भुसा या पारंपरिक पदार्थांचा वापर न करता

अपारंपरिक पदार्थांचा उपयोग करावा. गव्हाचे काड, भाताचे तूस, तूर टरफले, उसाची चिपाडे, उसाचा भुसा, वाढे, युरिया, मळी, गुळाचे घट्ट द्रावण या व्यतिरिक्त वेगवेगळ्या झाडांची पाने, पाला, फळांची सालं, चोथा इत्यादी पदार्थांचा वापरही जनावरांच्या खाद्यात करता येतो. अर्थात या अप्रचलित खाद्यपदार्थांवर विशिष्ट अशा प्रकारची प्रक्रिया करूनच मग ते खाद्यपदार्थ वापरता येतात. 4 किलो युरिया, 12 किलो मळी 10 लिटर पाण्यात मिसळून कढईत 100 डिग्री तापमानापर्यंत अर्धा तास उकळून 16 किलो गव्हाचा काड आणि बुस्कटासोबत चांगले मिसळावे अशा या तयार होणाऱ्या खाद्याला युरोमोल असे म्हणतात. हे युरोमोल इतर खाद्यांसोबत देता येते. ऊस गळीताचा हंगाम सुरू झाल्यावर प्रचंड प्रमाणात चिपाडे आणि भुसा उपलब्ध होतो. अशा वेळी 100 किलो बारीक असा ऊसाचा भुसा फरशीवर पातळ थर करून पसरावा. त्यावर झारीने 15 ते 20 किलो 3% सोडियम हायड्रॉक्साईड विमलाचे द्रावण शिंपडा

0: हे युरोमोल इतर खाद्यांसोबत देता येते. ऊस गळीताचा हंगाम सुरू झाल्यावर प्रचंड प्रमाणात चिपाडे आणि भुसा उपलब्ध होतो. अशा वेळी 100 किलो बारीक असा ऊसाचा भुसा फरशीवर पातळ थर करून पसरावा. त्यावर झारीने 15 ते 20 किलो 3% सोडियम हायड्रॉक्साईड विमलाचे द्रावण शिंपडावे. मिश्रण चांगले मिसळून त्याचा पुन्हा थर पसरावा. सूर्यप्रकाशात चांगले वाळवावे. या 85 किलो प्रक्रियायुक्त भुसात 8.5 किलो बारीक केलेली शेंगदाणा पेंड, 1.5 किलो क्षार मिश्रण, 5 किलो युरोमोल आणि 15 ग्रॅम जीवनसत्व अ आणि ड यांचा वापर करून सर्व मिश्रण पुन्हा एकत्र मिसळावे. अशा प्रकारे तयार केलेले हे अप्रचलित खाद्य मोठ्या जनावरांसाठी रोज 5 ते 6 किलो द्यावे. 3 महिन्यांच्या आतल्या लहान वासरांना मात्र हे खाद्य देऊ नये. सोडियम हायड्रॉक्साईड विमलाची प्रक्रिया केलेला 20 किलो गव्हाचा भुसा, 76.5 किलो बारीक केलेले ऊसाचे वाढे, 4.25 किलो मळी अथवा गुळाचे घट्ट द्रावण, 300 ग्रॅम मीठ, 200 ग्रॅम युरिया आणि 150 ग्रॅम हाडांचा चुरा यांचं मिश्रण करावं. या प्रत्येक 100 किलो मिश्रणात 15 ग्रॅम जीवनसत्व अ आणि ड मिसळून एकजीव करावे. हे मिश्रण 6 महिने ते 2 वर्ष वयोगटातील वाढत्या वासरांना प्रत्येकी रोज 3 ते 4 किलो या प्रमाणात खाऊ घालावे. शेळ्या मेंढ्यांना खाऊ घालण्यासाठी अंजन, सुबाभूळ, ग्लिरिसिडिया, कडुलिंब अशा 30 ते 40 प्रकारच्या झाडांचा पाला तोडून त्यांचे उपयुक्त खाद्य तयार करता येते. अप्रचलित पदार्थांपासून तयार केलेले खाद्य फार पौष्टिक नसले तरीही दुष्काळी परिस्थितीत अथवा आणीबाणीच्या वेळी चारा टंचाईच्या काळात पारंपरिक खाद्यासोबत देण्यासाठी ते फारच उपयुक्त ठरू शकते.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण जनावरांसाठी अप्रचलित खाद्य याविषयीची माहिती ऐकलीत. वाचक स्वरूपा स्वप्निता शिंदे यांचा आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. दुपारचे 2:05 झाली आहेत. आता पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागामध्ये या अमली पदार्थांचा माणसाच्या एकूण कार्यशक्तीवर तसंच मानसिकतेवर सुद्धा काय परिणाम होतो हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल याबद्दल?
2: याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं जे लक्ष आहे, चित्त, ते बाधित होतं. म्हणजे आपण बघतो तरुण मंडळी जास्त प्रमाणात याच्यात उडले जातात. अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन या समस्या येतात आणि हळूहळू मग त्याच्या जे काही अकॅडेमिक्स आहे, त्याचा अभ्यासक्रम आहे, त्याच्यावर त्याचं कुठेतरी रिफ्लेक्शन होतं आणि मग त्याचा परफॉर्मन्स हा एक प्रकारे घसरत जातो. दुसरं म्हणजे हे व्यसन केल्यामुळे बऱ्याच वेळेला निष्क्रियता येते. अशा रीतीने कर्तव्य जे आपले आहे की त्या कर्तव्यामध्ये कसूर ही दिसून येते.
1: म्हणजे ज्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे ते मागे पडतं. कुठे
2: पडतात? हो, एखादा समजा नोकरीवर जाणार असेल तर तो बऱ्याच वेळेला या नशेच्या अधीन असल्यामुळे त्याचे सुद्धा ऍबसेंटिझम हे खूप कॉमन कारण आहे. हे होता होता कुटुंबावरती सुद्धा त्याचे विपरीत परिणाम होतात. बरेचसे जे व्यसनी अंमली पदार्थ आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचं संशयी वातावरण मनामध्ये येतात, संशयाचे विचार येतात आणि मग त्या अनुषंगाने भांडणं सुरुवातीला, मग मारहाण आणि अगदी जीवावर उठणं वगैरे अशा कृती त्याच्यातून घडू शकतात. तर एकंदरीत म्हणजे जे वैयक्तिक म्हणून जबाबदाऱ्या असतात त्याच्यामध्ये ती व्यक्ती पाठी पडते आणि त्याचबरोबर चार चौघात जाऊन जे सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांमध्ये सगळं मागे पडतो माणूस. बऱ्याच वेळेला कसं असतं, ही जे अंमली पदार्थाचे व्यसन जडतात त्यावेळेला इतरही मानसिक समस्या त्यांना उद्भवतात. डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया सारख्या किंवा सायकोसिस आम्ही म्हणतो, अँग्झायटी,

0: अशा गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून येतात आणि एकंदरीत तो त्या जे वावटळ निर्माण होतं त्याच्यामध्ये खेचला जातो.
1: पर हे सगळे झाले दुष्परिणाम, पण एखाद्या व्यक्तीला जर लक्षात आलं की आपण याच्यापासून दूर राहायला पाहिजे तर अशा वेळी त्या व्यक्तीनं काय प्रयत्न करावेत?
0: आता याच्यामध्ये पहिला टप्पा आहे म्हणजे मान्य करणं, मी या गोष्टीमध्ये अडकलोय. एकदा का तिची व्यसनाचे विड्रॉल सिम्पटम्स कमी झाले की मग त्याच्यावर ग्रुप थेरपी किंवा काउन्सिलिंग असतात किंवा सायकोथेरपी आम्ही म्हणतो ती करावी लागते. ती केल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट्स कळतात, वीक पॉइंट कळू शकतात. वीक पॉइंट्स असतील तर त्याच्यावर मात करता येते किंवा स्ट्रॉंग पॉइंट्स असतील तर ते अधिक कसे बळकट करता येतील याकडे लक्ष देऊन मग तो प्रवास सुखकर होऊ शकतो. पण याच्यामध्ये त्याचे जे मित्र आहेत किंवा आप्तेष्ट आहेत, कुटुंबातील सदस्य आहे, यांनी थोडं त्याला मदत करणं गरजेचं आहे. समजून घ्यायला पाहिजे की हा एक आजार आहे आणि तो आजारी आहे, तर त्याला त्या त्या टप्प्याप्रमाणे काळजी जर घेतली आणि त्याला प्रोत्साहित केलं तर तो या व्यसनांपासून किंवा या अंमली पदार्थांपासून दूर राहू शकतो.
1: तर श्रोते हो, अंमली पदार्थांमुळे होणारं नुकसान, जी हानी होते त्या संदर्भात, त्यावर काय उपचार करता येतील याही संदर्भात आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेबेकर यांच्याकडून अतिशय सविस्तर अशी माहिती घेतली, त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानूया. डॉक्टर, आपण इथे आलात आणि अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने अतिशय महत्वाची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आता पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर.
2: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
3: नमस्कार श्रोते हो, आज आपण वन्यजीवांचे आपल्या निसर्गात काय महत्त्व आहे ते जाणूया. जेव्हा आपण वन्यजीवांचं रक्षण करतो तेव्हा आपण पृथ्वीवरील जीवनाचं रक्षण करतो. पक्षी, प्राणी, कीटक, सरीसृप, मासे, कासव, साप, झाडं आणि सूक्ष्मजीव हे सर्व मिळून पृथ्वीवरील जीवनचक्र चालवतात. आज मानव स्वतःला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान जीव समजतो, परंतु सत्य हे आहे की मानव निसर्गावर अवलंबून आहे, निसर्ग मानवावर अवलंबून नाही. जर वन्यजीव आणि नैसर्गिक परिसंस्था नष्ट झाल्या तर मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. निसर्गातील प्रत्येक जीव अन्नसाखळीचा भाग आहे. शाकाहारी प्राणी वनस्पती खातात, मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात, तर कीटक, पक्षी आणि सूक्ष्मजीव परिसंस्थेतील विविध प्रक्रिया चालू ठेवतात. जर एखादी प्रजाती नष्ट झाली तर संपूर्ण अन्न साखळी विस्कळीत होऊ शकते. अनेक पक्षी फळे खातात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे बिया दूरवर पोहोचवतात, त्यामुळे नवीन जंगले निर्माण होतात. हॉर्नबिल, बुलबुल, बारबेट, कबूतर यांच्यासारखे पक्षी जंगल पुनर्निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक पक्षी दररोज शेकडो कीटके खातात. बीटर, ड्रॉंगो, सॉलो, वॉबलर यांच्यासारखे पक्षी शेतकऱ्यांचे मित्र आहेत. गिधाड, गरुड, घार यासारखे पक्षी स्वच्छता दूत आहेत. काही वर्षापूर्वी भारतात लाखो गिधाडे होती, परंतु दुधाळ जनावरांना दिल्या जाणाऱ्या डायक्लोफिनाइक या औषधामुळे गिधाडांची संख्या 95% घटली. वन्य प्राण्यांचे पण महत्त्व आहे. वाघ, बिबट्या, रानकुत्री आणि इतर शिकारी प्राणी जंगलाचा समतोल राखतात. जर जंगलात वाघ नसतील तर हरणांची संख्या वाढेल, गवत आणि झाडांची पुनर्निर्मिती कमी होईल, जंगलाचे नुकसान होईल. म्हणूनच शिकारी प्राणी हे जंगलाचे रक्षक आहेत. कीटकांचे पण खूप महत्त्व आहे. मधमाशा आणि परागीभवन ही निसर्गातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. जगातील सुमारे 75% फुलझाडं आणि 35% जास्त अन्न पिकं परागीभवनासाठी मधमाशांवर अवलंबून आहेत. मधमाशा नसतील तर काय होईल? तर अन्न उत्पादन कमी होईल, जैवविविधतेचा ऱ्हास होईल. आता आपण सरीसृपांबद्दल पण थोडं जाणून घेऊया. साप,

0: सरडे, घोरपड आणि इतर सरीसूप कीटक नियंत्रणात मदत करतात. ते अन्न साखळीतील महत्वाचा दुवा आहेत. सापांचं महत्व म्हणजे भारतात सापांविषयी अनेक गैरसमज आहेत. प्रत्यक्षात बहुतेक साप विषारी नसतात. साप हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत, कारण ते उंदीर नियंत्रण करतात. एक उंदरांची जोडी वर्षभरात शेकडो पिल्ले निर्माण करू शकते. एका सापामुळे वर्षभरात जवळपास 1000 उंदरांचे नियंत्रण होते. आज जगातील जवळपास 50% शेतीचं नुकसान उंदरांमुळे होऊ शकतं जर त्यांचे नैसर्गिक शत्रू साप कमी झाले तर. आपण वापरलेली रासायनिक खते आणि कीटकनाशके ह्यामुळे उंदीर मरतात, साप मरतात, गांडुळे मरतात, शेती उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात, परिणामी मातीची सुपीकता कमी होते. म्हणून सेंद्रिय शेती करा, गांडूळ खत वापरा, जैविक खतांचा वापर करा, ही काळाची गरज आहे. कासव ही जल परिसंस्थेतील स्वच्छता कर्मचारी आहे. ती मृत जैविक पदार्थ खातात, जलाशय स्वच्छ ठेवतात आणि परिसंस्थेचा समतोल राखतात. मासे जलसंसाधनांचे आरोग्य टिकवतात, पाण्याच्या गुणवत्तेचे निर्देशक मानले जातात. आता सर्वात महत्वाचा शत्रू म्हणजे प्लास्टिकबद्दल बोलूया. प्लास्टिक हे पाऊस कमी होण्याचे थेट कारण नसले तरी त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. पक्षी वाचले तर जंगल वाचतील, मधमाशा वाचल्या तर अन्न वाचेल, साप वाचले तर शेती वाचेल, कासव आणि मासे वाचले तर पाणी वाचेल, आणि वन्यजीव वाचले तरच निसर्ग वाचेल. म्हणून वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: नादब्रह्म अंतर्गत आत्ताच आपण मंगलम कृष्णमूर्ती यांचं कर्नाटक शैलीतलं गायन ऐकलत, राग कामच. त्यांना मृदंगम साथ देवानंद एस मेनन आणि बॉयलिन साथ शांता बालसुब्रमण्यम यांनी केली होती. नादब्रह्म अंतर्गत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवरून.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर वाजतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 39 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 3 वाजत आहेत. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द, निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना, संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन, आणि टी20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव। टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे। ठाणे जिल्ह्यात भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली। या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं। राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। त्यानंतर उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलत असल्याचं परीक्षा परिषदेनं जाहीर केलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पेपर फुटीवरून सरकारवर टीका केली। या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यांसाठी रवाना झाले। आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत। या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील। असा बहुमान मिळणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत। या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं असं प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धीसाठी आपण सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ पॅट्रिक हर्मिनी या

यांच्या सोबत चर्चा करायला उत्सुक आहोत असंही प्रधानमंत्र्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. सेशेल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे. तसंच भारताचा महासागर हा उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील. आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील. हिंद महासागर क्षेत्रातल्या सागरी सहकार्याचा विस्तार होईल. तसंच सुरक्षित शांततापूर्ण आणि समृद्ध क्षेत्रासाठीच्या परस्पर सामायिक संकल्पाला पुढची दिशा देण्यात मदत होईल असा विश्वासही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशेल्सनं पाठिंबा दर्शवला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशेल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य

0: केला. दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशेल्सनं पाठिंबा दर्शवला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशेल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. एमएसएमई दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. एमएसएमई क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे क्षेत्र उत्पादनांची उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतं असंही ते म्हणाले. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होत असून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहाराच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन निषेधार्ह असून सरकारची ही भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. भारतानं पॅलेस्टाईन इराण आणि संपूर्ण मध्य पूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलं आहे. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडनं 34 धावांनी पराभूत केलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं 8व्या षटकात केवळ 51 धावात आयर्लंडचे 4 गडीही बाद केले. मात्र त्यानंतर लॉर्कन आणि गॅरेथ यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा करता आल्या. आयर्लंडच्या वतीनं लॉर्कन यानं सर्वाधिक 50 तर गॅरेथनं 49 धावा केल्या. भारताच्या वतीनं हर्षित राणा यानं आयर्लंडचे 3 गडी बाद केले. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. सलामवीर अभिषेक शर्मा वगळता कोणत्याही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि भारताचा संपूर्ण संघ 18 षटकं आणि 5 चेंडूत केवळ 148 धावा करून माघारी परतला. अभिषेकनं सर्वाधिक 49 धावा केल्या तर आयर्लंडच्या मॅथ्यू हॅम्प्रेयस आणि मॅथ्यू होलार्ड यांनी भारताचे प्रत्येकी 3 गडी बाद केले. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथे आज केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला. येत्या 2 वर्षात भारत टॅक्सी सेवेचा विस्तार देशभरातल्या 500 शहरांमध्ये केला जाईल अशी घोषणा अमित शहा यांनी यावेळी केली. भारत टॅक्सी हे सहकार क्षेत्रातलं परिवर्तनकारी पाऊल आहे असं ते म्हणाले. चालकापर्यंत थेट लाभ पोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
1: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी अभी शोषण न हो ये सबसे पहला कारण है। दूसरा सारथी का सम्मान हो, वो ऐप

0: पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है। आज मैं गर्व से कहता हूं भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख साथी भारत टैक्सी के मालिक है।
1: यावेळी भारत टॅक्सीने गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन अहमदाबाद महानगरपालिका गुजरात राज्य सहकारी बँक राज्य वाहतूक पोलीस यांच्याशी सामंजस्य करार केले. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. आजची आमची पहिली प्रसारण सभा आता इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया संध्याकाळी ठीक 5 वाजता आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये. दरम्यान आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम जरूर ऐकू शकता. तोपर्यंत नमस्कार.

0: ಸಡನ್ನಾಳು ಆಗಿತ್ತು, ಸಡನ್ನಾಳು ಆಗಿದ್ದು ಲೈಫ್ ಬಂದಾಗಿ, ಸಡನ್ನಾಳು ಆಗಿತ್ತು ಲೈಫ್ ಬಂದಾಗಿ.
1: आप सुन रहे थे जाने माने गीतकार सुधाकर शर्मा से मंदाकिनी जोशी की बातचीत का पहला भाग. तकनीकी सहायक भावना सिंदल, संपादन सहयोग झरना सोलंकी. विविध भारती की ओर से इस कार्यक्रम की प्रस्तुतकर्ता अनुश्री पाठक.

239.68 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत. प्रसारणात मी आपल्यासोबत पूर्वा परांजपे. सुरुवातीला आस्वाद घेऊयात हिंदी चित्रपट संगीताचा.

रसिक हो, कटी पतंग या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. किशोरदा यांनी आवाज दिलेला, स्वरबद्ध केलेलं हे गीत आनंद बक्षी यांनी, हे गीतकार आणि पंचमदानी संगीतबद्ध केलेलं ही गीतरचना आपण ऐकलात. भारतीय चित्रपट संगीताला आधुनिकतेची नवी लय देणारे, प्रत्येक सुरामध्ये नाविन्य आणि प्रत्येक चालीमध्ये जादू निर्माण करणारे संगीत सम्राट म्हणजेच राहुल देव बर्मन. आपल्या सर्वांच्या लाडक्या पंचमदांचा आज जन्मदिवस. त्यांच्या अविस्मरणीय सुरांची सफर आज आपण करूयात. ऐकूयात पंचमदांनी संगीतबद्ध केलेली सुंदर गाणी.

मोहम्मद रफी यांच्या स्वरात आपण ऐकलीत मजरूह सुलतानपुरी यांची रचना आणि संगीतबद्ध केलेलं अर्थातच पंचमदा यांनी. रसिको, पंचमदानी संगीतबद्ध केलेलं पुढील गीत आपण ऐकणार आहोत.

सागर या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. गायक स्वर किशोर कुमार आणि लता मंगेशकर. गीतकार होते जावेद अख्तर. संगीत अर्थातच पंचमदा. ऐकूयात पुढील गीत.

0: लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं हे गीत बेताप या चित्रपटातील होतं. आनंद बक्षी यांची ही गीतरचना आणि संगीतबद्ध केलेलं पंचमदा यांनी.
1: मन की बात. भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी साधलेला संवाद मन की बात येत्या रविवारी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता आणि मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच. मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
0: पंचमदा यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांनी संगीतबद्ध केलेली गीतरचना ऐकत आहोत. पुढील चित्रपट आहे शोले आणि गायक आहेत स्वतः पंचमदा. आनंद बक्षी यांचे बोल आहेत. ऐकूयात ही सुंदर रचना.

कुमारस्वामी यांनी गायलेलं 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. जावेद अख्तर यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती आर डी बर्मन यांनी. बऱ्यातर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. संध्याकाळी

संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. आता ऐकणार आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी.

हाय हॅलो आणि नमस्कार. सांगली आकाशवाणी निर्मित युवा बीट्स या कार्यक्रमात मी मयुरेश बडवे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आजच्या युवा बीट्समध्ये आपण ऐकणार आहोत दोन जनरेशन्स मधला संवाद. एक अपडेटेड आणि पॅशन ओरिएंटेड वर्क मेथड फॉलो करणारी आणि एक ट्रेडिशनल वर्क मेथड फॉलो करणारी. आता ह्यात नक्की फ्रीलॅन्सिंग बरोबर किंवा फिक्स्ड इन्कम देणारा जॉब बरोबर हे आपण ऐकून घेऊयाच, पण त्याआधी तुमची एनर्जी बूस्ट करायला आणि तुम्हाला मोटिवेट करायला ऐकूयात 2018 मध्ये आलेल्या संजू या चित्रपटातील हे सुंदर असं गाणं.

0: सुखविंदर सिंग यांच्या आवाजातील हे गाणं आपल्याला प्रत्येक परिस्थितीशी लढा द्यायला शिकवतं. यानंतर ऐकूयात पॅशन आणि पेचेक या दोन गोष्टींमधला इंटरेस्टिंग असा संवाद.
1: आई, अगं झोपली आहेस का?
0: ताई, आई मावशीकडे गेली संध्याकाळी, उद्या सकाळी येणार आहे, विसरलीस का?
1: अरे देवा, होती बोलली होती रे मला, मीच विसरले. ए बर जा पाणी घेऊन ये माझ्यासाठी.
0: ए पाणी बिणी काय आणणार नाही, मला किती कामं पडली आहेत आणि फार लांब आहे का आपलं किचन, जा घेऊन ये जा.
1: ए काय कामं करतोयस रे, लॅपटॉपवर गेमच खेळत बसलास ना.
0: अगं गेम कुठं खेळतोय, काम करतोय, क्लायंटला उद्या व्हिडिओ द्यायचा
1: आहे. ते सोड, तू जेवलास का आणि काय बनवलंस?
0: नाही ना ग, मला वेळच नाही मिळाला. पण तू येताना काय आणलं नाहीस?
1: रोहन रात्री 11:30 मी कॅब मधून येताना जेवण घेऊन येऊ असं वाटतं तुला?
0: हो, आई नाही म्हणल्यावर जेवणाचं कोण, तूच बघणार.
1: मी रात्री थकून भागून घरी येते आणि तू मला विचारतो जेवायला आणलं नाहीस म्हणून. अरे दिवसभर घरीच होतास ना, तूच मागवायचंस काहीतरी.
0: अगं पण मी काही रिकामा नव्हतो, माझंही काम सुरू होतं.
1: कसलं काम रे, लॅपटॉप घेऊन बसलास सकाळपासून, मी जाताना घेतला होतास अजून हातात आहे तुझ्या.
0: अगं मी काय दिवसभर लॅपटॉप नाही घेऊन बसलो, आणि जेवढा वेळ बसलोय ना तेवढा वेळ कामच केलंय, आता पण तेच करतोय.
1: अंधारात स्क्रीनवर डोळे फाडून काय काम करतोस एवढा वेळ?
0: अगं तो ट्रॅव्हल ब्लॉगर नाही का, त्याचा व्हिडिओ एडिट करतोय, मला बघून सांग कसं वाटतं.
1: तुझं हे फ्रीलान्सिंगचं नाटक कधी संपणार आहे? मला वाटलं तू अभ्यासात बिझी असशील म्हणून जेवला नसशील.
0: अगं नाटक नाही येते, पॅशन आहे माझं, मला यातून पैसे मिळतात ना. कालच एका मुंबईच्या क्लायंटने ऍडव्हान्स दिलाय मला, आणि तू सारखं काय माझ्या कामावर टोमणे मारत असतेस?
1: कारण मला वास्तवाची जाणीव आहे रोहन, टिवायला आलास ना तू, पुढच्या आठवड्यात मिड सेम आहे तुझी. किती अभ्यास झाला तुझा का? नुसतं व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स एडिटवर आयुष्य घालवणारच.
0: अभ्यास पण होईल ना माझा, पण एक करिअर आहे माझं, मला ह्याच फील्डमध्ये पुढे जायचंय.
1: करिअर वगैरे काय रे रोहन, आवड म्हणून ठीक आहे ना, पण यात स्टेबिलिटी कुठं आहे? आज तुला एखादा व्हिडिओ एडिट करायला मिळाला, उद्या नाही मिळाला.
0: नाही कसा मिळणार, माझं काम चांगलं आहे त्यामुळे लोक येतात परत.
1: आत्ता येतात पण पुढे काय? तुला माहिती आहे ना AI आलंय.
0: हा मग, AI फक्त एक टूल आहे, ते स्वतःहून नवीन काही बनवत नाही ना.
1: अरे पण जे काम तू 4 तासात करतोस ते AI 4 मिनिटात करतं.
0: अगं या सगळ्या रिस्क माहिती आहेत मला, म्हणून तर मी नुसतं एडिटिंगवर थांबलेलो नाही आहे, मी स्वतःला अपग्रेड करतोय. मी 3D मॉडेलिंग पण शिकतोय, म्हणजे पुढे जाऊन गेम डेव्हलपमेंटमध्ये मला मॉडेल्स कमिशन करता येतील ना.
1: तुला माहितीये ना त्यासाठी किती वेळ लागतो?
0: वेळ लागतो म्हणूनच रात्री जागतोय ना, आणि जे डोकं मी चालवतो ते AI नाही चालवू शकत.
1: अरे पण ह्या फील्ड डोक्यावर नाही चालत, एफिशियन्सीवर चालतात. मी आज IT मध्ये 9 ते 5 काम करते, त्याने मला महिन्याच्या 1 तारखेला पगार मिळतोय. रोहन फायनान्शियल फ्रीडम आहे मला. तुझं काय, उद्या आपल्या घरावर काही अडचण आली तर तुझं पॅशन आपल्याला तारणार आहे का?
0: फायनान्शियल फ्रीडम? ताई तू स्वतःकडे पाहिलेस, 28 वय आहे तुझं पण 35 दिसायला लागलीस, रोज डोकेदुखीच्या गोळ्या खातेस तू, वीकेंडला तुझा बॉस तुला कॉल करून काम करायला लावतो. तुझ्या त्या फिक्स्ड मंथली इन्कमसाठी ना तुझी मेंटल हेल्थ आणि तुझं फ्रीडम सगळं विकलंयस तू. हे बघ, फक्त मंथली पगार मिळतो म्हणून मी तुझ्यासारखा झोंबी बनू शकत नाही, मला माझं काम एन्जॉय करायचं.
1: हा पगार नसताना तर हे लॅपटॉप, वायफाय कनेक्शन हे सगळं तुला मिळालं नसतं रोहन.
0: माहितीये मला, दरवेळेस ऐकवण्याची गरज नाही आहे ताई, हे वायफाय हे लॅपटॉप सगळं तुझ्या पैशावर चालतंय हे मी विसरलेलो नाहीये.
1: मी तुला ऐकवत नाही रे रोहन, पण वास्तवाची जाणीव करून देते. तू कधी विचार केलास की मी माझा जॉब सोडून तुझ्यासारखं घरी का नाही बसत?
0: कारण तुला ती फिक्स पगाराची सवय लागली.
1: सवय नाही, ती गरज आहे. आज जर मी जॉब सोडला तर उद्या या घराचा खर्च कोण चालवणार? तुझं ते कधीतरी येणारे क्लायंट्स की तुझी ती पॅशन? तुला वाटतं मी रोज ऑफिसला एन्जॉय करायला जाते? मलाही कंटाळा येतो रोहन डेली रुटीनचा, पण मला घरातल्या जबाबदाऱ्या दिसतात.
0: आणि तुला असं वाटतं की मला त्या जबाबदाऱ्या दिसत नाही. ताई मी काय डोळ्यावर पट्टी बांधून नाही बसलोय, मला माहितीये तू आपल्या घरासाठी खूप करतेस, म्हणूनच मी माझ्या या फ्रीलान्सिंगमध्ये जीव तोडून काम करतोय ना. तुला असं वाटतं की मी रात्रभर टाइमपास करतो. अगं पण मी नवीन स्किल शिकतोय, स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करतोय, जेणेकरून 2 वर्षांनी मला कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत.

0: आणि तुझ्यावर डिपेंडही राहायला लागणार नाही.
1: अरे पण हे 2 वर्षानंतरचं प्लॅनिंग झालं, आजचं काय? आजच्या तारखेला तुझ्याकडे किती सेक्युरिटी आहे? अचानक काही अडचण आली तर काय करणारेस तू? रोहन, तुला हर्ट्झबर्गची थेअरी माहितीये, पैसा हा आनंद देईलच असं नाही, पण पैसा नसला ना की दुःख आणि तणाव नक्की येतो.
0: अगं पण प्रत्येक गोष्टीची सिक्युरिटी पहिल्या दिवशी नसते ना ताई. तू जेव्हा जॉबला लागलीस तेव्हा पहिल्याच दिवशी तुला सगळं सेट मिळालं होतं का? नाही ना. तसंच हा माझा स्ट्रगलिंग फेज आहे, पण यात माझा स्वतःचा कंट्रोल आहे.
1: कंट्रोल? कसला कंट्रोल रोहन? क्लायंट्सने पैसे वेळेवर दिले नाही तर तू काय करशील रे?
0: अगं ही रिस्क माहिती आहे ना मला, पण ती मी ठरवून घेतलेली कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. मी आत्ता जो वेळ इन्व्हेस्ट करतोय ना तो माझ्या स्वतःच्या भविष्यासाठी करतोय, कोणाच्या दुसऱ्याच्या कंपनीचे टार्गेट पूर्ण करायला नाही. मला तुझ्या कष्टाची पूर्ण जाणीव आहे आणि मी लवकरात लवकर स्वतःचा कर्ज स्वतः उचलायला सुरुवात करेन, पण त्यासाठी तू माझ्या कामाला नाटक किंवा टाइमपास म्हणावं असं मला वाटत नाही. माझं स्वप्न आहे हे, मला माझी कला दाखवता येते यातून.
1: अरे पण बेसिक गरजा भागत नसतील तर माणसाला कलेच्या स्वप्नांचा काय उपयोग आहे?
0: अगं पण सेल्फ डिटर्मिनेशन काही असतं का? नाही, माणसाला स्वतःच्या मर्जीने समाधानाने काम करता यायला हवं. तुझ्या कॉर्पोरेट दुनियेत लोक फक्त क्वायट क्विटिंग करतात, म्हणजे काय माहितीये, काम आवडत नाही पण पगार मिळतो म्हणून फक्त डेस्कवर जाऊन बसायचं आणि गरज आहे तितकंच काम करायचं.
1: अरे पण त्यात चुकीचं काय? आम्हाला तेवढ्याच कामाचे पैसे मिळतात आणि आम्ही तेवढंच करतो.
0: अगं पण पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथचं काय? ती काहीच होत नाही ना. मला तसं नाही जगायचं. मला रात्री झोपताना वाटलं पाहिजे की मी आज काहीतरी क्रिएटिव्ह आणि भारी केलंय.
1: ठीक आहे, तुला जे करायचं आहे ना ते तू कर.
0: अगं ताई चिडू नको ग. आणि बघ, याच वयात असं स्वातंत्र्य आहे ना मला हे सगळं करायचं.
1: ठीक आहे ना रे, पण जेव्हा तुझे स्वातंत्र्य तुला ताटात जेवण आणून देणार नाही ना तेव्हा माझ्याकडे येऊ नको.
0: ए तेव्हाच तेव्हा बघू ग, जा. गुड मॉर्निंग ताई.
1: गुड मॉर्निंग.
0: आज ऑफिसला नाही जायचं?
1: जायचं ना, पण थोडं लेट जाईन आज, डोकं दुखतं रे रात्रभर. मी कॉल केला ऑफिसमध्ये आणि सांगून टाकलंय त्यांना.
0: मग तुझा बॉस काही बोलला नाही?
1: फोनवर कुठला बोलतोय, गेल्यावर बोलणार. अरे लेट जाण्यापेक्षा न गेलेलं बरं वाटतं आजकाल.
0: बरं थांब, गोळी देतो तुला आणि ते मलम पण लावून देतो, थांब.
1: ऐक ना रोहन, तुझ्याशी बोलायचं आहे थोडं. कालच्यासाठी खरंच सॉरी. अरे अरे मला इतकं चिडायचं नव्हतं तुझ्यावर, पण ऑफिसचा खूप ताण आहे आणि सगळा तुझ्यावर निघाला.
0: अब इट्स ओके ताई, माझंही चुकलं. म्हणजे मी तुला झोंबी म्हणायला नको होतं, आय एम व्हेरी सॉरी. पण काल तू जे बोललीस ना सिक्युरिटीबद्दल, ते मी रात्रभर विचार करत होतो. मला भीती वाटते का कधी कधी? काल मी तुला मोठ्याने सांगून गेलो की मला मुंबईच्या क्लायंट्सने ॲडव्हान्स दिलाय, पण खरं सांगायचं तर मागच्या महिन्यातली 2 कामांची पेमेंट अजून थकली आहेत. क्लायंट फोन पण उचलत नाही.
1: मी हेच सांगत होते तुला काल, हीच आहे ती इन्स्टॅबिलिटी.
0: आणि नुसता पैशांचा प्रश्न नाहीये, कधी कधी खूप वेगळेच त्रास होतात.
1: कसला त्रास? तुला तुझं काम आवडतं ना?
0: आवडतं, पण सलग 12-12 तास स्क्रीन कडे बघून डोकं सुन्न होतं.
1: अरे मग ब्रेक घ्यायचाच ना रोहन, कोणी जबरदस्ती केलीये?
0: अगं डेडलाईन्स असतात ताई, आणि सर्वात वाईट म्हणजे जेव्हा क्रिएटिव्ह ब्लॉक येतो तेव्हा वाटतं. डोकं पूर्ण ब्लॉक होतं, काहीच नवीन सुचत नाही, पण काम तर द्यावं लागणार ना.
1: मग काय करतोस तू?
0: काय करणार, तसाच बसून राहतो स्क्रीन समोर. मग माझी पॅशन सुद्धा एखाद्या ओझ्यासारखी वाटायला लागते आणि माझ्या आवडीची गोष्ट करायला सुद्धा नको नको होतं. जॉब केलेला बरा असं वाटायला लागतं.
1: रोहन हाच प्रॉब्लेम आहे. हे बघ, जेव्हा तुझ्या खात्यात पैसे नसतात तेव्हा तुझं पॅशन, तुझी क्रिएटिव्हिटी सगळी ब्लॉक होते. अरे रिकाम्या खिशाने नाही बघतायत स्वप्न.
0: खर तर तू काल ते फिक्स्ड इन्कमचं बोललीस ना, ते पटलं मला. म्हणजे तुझंच बघ ना, तुझे SIP सुरू आहेत, शेअर्सचा पोर्टफोलिओ छान ग्रो करतोय, बँक बॅलन्स पण मस्त आहे. मला पण तुझ्यासारखा काहीतरी बॅकअप प्लॅन तयार करायचा
1: आहे. अरे वा, मग काय विचार केलास रोहन?
0: म्हणजे हे फ्रीलान्सिंगचे पैसे आहेत ना, त्यातून एखादी मंथली SIP सुरू करणार आहे.
1: अरे पण त्यासाठी सुद्धा फिक्स्ड इन्कम लागतो. महिन्याला तुझ्या अकाउंटमधून आपोआप पैसे कट होतात. बॅलन्स इश्यू झाला की पेनल्टीज लागतात. पण तू इन्व्हेस्टमेंटचा सिक्युरिटीचा विचार करतोस ना हे ऐकूनच मला समाधान वाटतं.
0: ताई तू आहेस ना सिक्युअर, मल्टिपल इन्व्हेस्टमेंट्स आहेत तुझ्या, मग तरी तू का इतकी टेन्स असतेस?

0: कारण माझं बँक अकाउंट जरी भरलं असलं ना तरी माझं समाधान होत नाही रे. मला अजूनही आठवतंय, मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा मला इव्हेंट्स मॅनेज करायला, सोशलाइज करायला खूप आवडायचं. आता मी फक्त त्या कोडिंगच्या चुका काढतीये, क्लायंट्सच्या शिव्या खातीये. अरे या पे चेकनं मला सेक्युरिटी दिली आहे पण माझी स्वतःची ओळख खरंच पुसून टाकली. आजकाल असं वाटतं की मी फक्त बिलं भरण्यासाठी जन्म घेतलाय.
1: अगं ताई असं का बोलतीयस?
0: अरे नाहीतर काय, परवा पण आई रूम मध्ये आली, म्हणाली लाईटचं बिल भरायचं आणि निघून गेली. माझं पण काम सुरू होतं तेव्हा, म्हणून पण असेल कदाचित. अरे पण मला वाईट वाटलं रे. आणि ही एकच गोष्ट नाहीये, ऑफिसमध्ये 2 मिनिटं गप्पा मारत बसलं ना की लगेच बॉस येतो, एफिशियन्सीवर लेक्चर देतो. नुसती ती लॅपटॉप स्क्रीन बघत बसावं लागतं, बाकी काहीच करता येत नाही. का तर मंथ एंडला बँक बॅलन्स वाढेल म्हणून.
1: ताई खरं सांगायचं तर आईला तुझ्या पैशांची नाही, तुझी काळजी वाटते. रोज रोज तुला डोकेदुखीच्या गोळ्या घेताना बघून ना खूप वाईट वाटतं तिला.
0: आणि रोहन हे सेम तिचं तुझ्या बाबतीत पण होतं. तू दिवसभर घरात लॅपटॉप घेऊन बसलेला असतोस. अरे मला कळतंय की तू काम करतोस, पण आईला आणि बाहेरच्या लोकांना कसं कळणार आहे? ते म्हणतात यांचा मुलगा काहीच करत नाही, घरात बसून खातोय नुसता.
1: अगं पण ताई हे लोक मला उद्या खायला घालणार आहेत का? मग त्यांचा विचार का करतेस तू?
0: अरे खायला देणार नसले तरी बोलायचं पण थांबत नाहीत ना. आईला किती वेळ ऐकून घ्यावं लागतं माहितीये तुला? तू काय करतोस हे त्यांना दिसतच नाहीये.
1: अगं पण माझं काम त्यांना दिसत नाही म्हणून मी कमवलेल्या पैशांची किंमत नाहीये का?
0: किंमत आहे पण स्टेटस नाहीये. हे बघ रोहन, स्टेटस ही खूप महत्वाची गोष्ट आहे, अशातला काही भाग नाहीये. पण मुलगा जर बॅग घेऊन बाहेर जाताना दिसला तर लोकांनाही वाटतं काहीतरी करतोय, आयुष्यभर सेक्युअर आहे.
1: अगं पण ताई लोकांसाठी मी माझं पॅशन नाही ना सोडू शकत.
0: तसं नाहीये
1: ताई. म्हणजे हे बघ, आपण दोघं एका अर्थी दोन वेगळ्या पण चुकीच्या टोकांवर उभे होत ना. मी फक्त पॅशनच्या मागे धावतोय आणि तू फक्त पेचेकच्या माग. पण जर आपण या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर?
0: म्हणजे काय?
1: म्हणजे बघ, मी माझं BSC शिक्षण आधी पूर्ण करतो, त्यानंतर मी एखाद्या चांगल्या कंपनीत बेसिक लेवलचं का होईना पण जॉब शोधेन, ज्यामुळे मला एक बेसलाईन इन्कम मिळेल, महिन्याला फिक्स पगार आला की मला पैशांची चिंता राहणार नाही, आणि त्यानंतर संध्याकाळी किंवा वीकेंडला मी माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम साईड हसल म्हणून करेल.
0: हा हे अगदी प्रॅक्टिकल बोललास. म्हणजे तुझी नोकरी तुला फायनान्शियल स्टेबिलिटी देईल आणि तुझं फ्रीलान्सिंग तुला सॅटिस्फॅक्शन देईल. आणि समजा पुढे जाऊन तुझं व्हिडिओ एडिटिंगचं काम खूप वाढलं तर तू नोकरी सोडून पूर्ण वेळच करशील.
1: हा म्हणजे मी कॅप्टन अमेरिका आणि पगार ही माझी ढाल असेल, पण माझं फ्रीलान्सिंग म्हणजे थॉरचा हातोडा.
0: हा मोठा आला एव्हेंजर. पण तुला माझा पॉइंट कळला ना हे आताच खूप भारी वाटत.
1: ताई माझं ठीक आहे पण तुझं काय?
0: माझं काय?
1: अगं तू तर नोकरी सोडू शकत नाहीस ना पॅशनसाठी.
0: नाही पण मला एक सुवर्ण मध्य काढावं लागेल, काहीतरी वेगळं करायला हवं.
1: तू जॉब क्राफ्टिंग का ट्राय करत नाहीस?
0: जॉब क्राफ्टिंग हा काय प्रकार
1: आहे? म्हणजे बघ, मी एका पॉडकास्ट मध्ये ऐकलं होतं, जॉब क्राफ्टिंग म्हणजे आहे त्या नोकरीतच आपल्या आवडीची गोष्ट शोधायची किंवा निर्माण करायची.
0: अरे पण मला तुझ्यासारखी स्पेसिफिक कला नाही आहेत.
1: अगं सोशलायझिंग पण एक कलाच आहे, सगळ्यांना नाही जमत ते.
0: अरे पण त्याचा मला कुठे उपयोग होणार आहे?
1: म्हणजे बघ, तुला लोकांशी बोलायला, मॅनेजमेंट करायला, सोशल वर्क करायला आवडतं ना, मग तू तुझ्या कंपनीच्या HRशी का बोलत नाहीस? कंपनीची CSR कमिटी जॉईन कर.
0: CSR कमिटी? ती काय करते?
1: अगं ह्याच CSR कमिटी मधून कंपनी सोशल वर्क करतात, त्यात तू पार्टिसिपेट कर ना. तुझं IT काम करत करत सेम प्रिमायसेस मध्ये तू तुझं पॅशन फॉलो करू शकतेस.
0: सोशल वर्क? अरे रोहन मला माझा रेग्युलर जॉब करायला वेळ मिळत नाही, त्यात एक्स्ट्रा काम कुठून करू? वीकेंडला पण बॉसची कामं असतात आणि हे एक्स्ट्रा काही केलं ना तर उरलेला श्वास पण कोंडेल माझा.
1: अगं ताई पण आठव ना, तू कॉलेजमध्ये असताना काय काय करायचीस. तू एकाच वेळेस कॉलेजचं मॅगझिन सांभाळायचीस, ड्रामा क्लबचे इव्हेंट मॅनेज करायचीस, आणि तरीही तुला वेळ मिळायचा अभ्यास करायला. तेव्हा नव्हती की तुझी चिडचिड होत?
0: ते वेगळं होतं रे, तेव्हा मी कधीच थकत पण नव्हते. रात्री उशिरापर्यंत आम्ही डेकोरेशन करायचो तरी दुसऱ्या दिवशी सकाळी लेक्चरला फ्रेश असायचो.
1: एक्झॅक्टली, कारण ती तुझी पॅशन होती. ऊर्जा आहे तुझ्याकडे ताई, ती संपलेली नाहीये, फक्त ती चुकीच्या जागी म्हणजे फक्त कोडिंगच्या चुका शोधण्यात खर्च होतीये. CSR कमिटी मध्ये तुला पुन्हा तेच इव्हेंट ऑर्गनाइज करता येतील, लोकांशी कनेक्ट होता येईल, तुझा तो कॉलेजवाला नेहाचा स्पार्क परत येईल, आणि त्यासाठी तुला जॉबही सोडावा लागणार नाही.
0: अरे म्हणजे मला जॉबही

0: लावा लागणार नाही, माझा पगारही सेक्युअर राहील आणि मला कामात नवीन पर्पज पण मिळेल. रोहन, दिस इज अ ब्रिलियंट आयडिया. मी एक काम करते, मी सोमवारी ऑफिसला गेल्या गेल्या आधी एचआरला मेल टाकते.
1: बघ, पॅशन आणि पेचेक हे शत्रू नाही आहेत, ती एकाच गाडीची दोन चाक आहेत. पैशांशिवाय पॅशन टिकत नाही आणि पॅशनशिवाय पैसे कमवण्यात मजा नाही. आपल्याला फक्त बॅलन्स साधायचा आहे.
0: पटलं बाबा तुझं म्हणणं. काल रात्री मी ज्या भावाला मूर्ख समजत होते तो रातोरात एवढा समजूतदार कसा झाला?
1: टॅलेंट आहे का ताई?
0: ए, टॅलेंट अभ्यासात वापर रे जरा. मिड सेम क्लिअर करशील?
1: हा, मिड सेम वरनं आठवलं. आता एक डील करूया.
0: कुठली डील?
1: हे बघ, मी आजपासून माझ्या मिड सेमचा सिरियसली अभ्यास करणार, नो एक्सक्यूज. पण तू?
0: मी काय?
1: तू या विकेंडला लॅपटॉप बंद करून माझ्यासोबत नवीन आलेलं नाटक बघायला यायचं आणि मग त्यानंतर आपण मस्त बाहेर जेवायला जायचं तुझ्या पेचेक मधून.
0: नाही नाही, तुझं पॅशन जे तुला पैसे आणून देत आहे ना, त्यातून केलेलं जेवण जास्त टेस्टी लागेल असं वाटतंय मला.
1: ताई, तूच आत्ता म्हणालीस ना, फायनान्शियल फ्रीडम असायला पाहिजे. मग तुझ्याकडे बिल भरण्याचा फायनान्स आहे आणि माझ्याकडे मस्त काहीतरी ऑर्डर करायचं फ्रीडम. विन विन सिच्युएशन आहे दोघांसाठी.
0: डन, डील पक्की. पण थांब, माझी पण एक अट आहे.
1: आता कसली अट? अगं, मी अभ्यासाला तयार झालो ना.
0: फक्त अभ्यास नाही रोहन, मला तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही वर्क लाईफ बॅलन्स बद्दल एक रूल ऍड करायचा आहे. तू आजपासून रात्री 11:30 नंतर लॅपटॉपला हात लावणार नाहीयेस. तुझं ते पॅशन असो किंवा फ्रीलान्सिंग, रात्रीची झोप नीटच असायला हवी रोहन. ओके?
1: अगं पण ताई, रात्रीच तर शांतता असते, क्रिएटिव्ह कामं तेव्हाच होतात ग.
0: काहीही नाही, तू रात्री जागतोस ना म्हणून इतके डार्क सर्कल्स आलेत डोळ्याखाली. 11:30 म्हणजे 11:30 शट डाऊन.
1: बर बर, ठीक आहे, मला तुझी अट मान्य. पण मग माझी एक क्रॉस अट आहे.
0: बोल काय.
1: रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तू तुझा तो ऑफिसचा फोन डू नॉट डिस्टर्ब वर टाकायचा. विकेंडलाही तुझा बॉस तुला कॉल करून काम करायला लावतो आणि तू निमूटपणे करतेस. हे चालणार नाही. विकेंड तुझा स्वतःचा आहे, बॉसचा नाही.
0: अरे पण काही इमर्जन्सी आली तर काय करणार?
1: ऑफिसमध्ये आग लागली तरच ती इमर्जन्सी समजायची. बाकी सगळं सोमवारच्या सकाळपर्यंत थांबू शकतं. जर मी माझी रात्रीची शिफ्ट बंद करतोय तर तुला तुझी विकेंड शिफ्ट बंद करावीच लागेल, मान्य का?
0: बापरे, माझा लहान भाऊ मॅनेजमेंटचा धडे देतोय मला आता. ठीक आहे बाबा, डन. रविवारी लॅपटॉप बंद आणि ऑफिस फोन सायलेंट. चल आता चहा संपव आणि लगेच अभ्यासाला लाग. ओके?
1: यस बॉस.

सांगली आकाशवाणी निर्मित युवा बीट्स या कार्यक्रमात आज आपण ऐकलं पॅशन आणि पेचेक यावरील संवाद, ज्याने आपल्याला समजलं की पॅशन आणि पेचेक ही दोन्ही एकाच गाडीची दोन चाक आहेत, आपल्याला फक्त बॅलन्स करायची गरज आहे. सहभाग मनोज्ञा हुद्दार, मयुरेश बडवे, सादरकर्त्या तेजा दुर्वे. आजच्या युवा बीट्सच्या या हटके एपिसोड मधून मी मयुरेश तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया असाच एक इंटरेस्टिंग विषय घेऊन.

0: आताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई

0: बाळकराम वरळीकर यांनी सादर केलेले लोकगीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात सांगली आकाशवाणी केंद्रावरून.
1: बालसभा

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

श्रोतेहो 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत आहेत संस्कृत समाचार. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, या रूपरेषेनंतर सांगली विशेष या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण 6:55 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका योग संजीवनी. सहभाग आहे योगविशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. 7 प्रादेशिक बातम्या, 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. श्रोतेहो, आज संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सेंद्रिय शेती संधी आणि मर्यादा याविषयी लेखक प्राध्यापक डॉक्टर अनिल बुलबुले यांच्याशी संवाद. एक गाणी ताजे तवाने रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम 8:15 8:45 समाचार संध्या आणि 9 News@9 ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती. रात्री 10 संगीत का अखिल भारतीय कार्यक्रम आणि सभेच्या शेवटी 11 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आता जाणून घेऊया उद्याच्या दिवसभरातील कार्यक्रमांविषयी.

रविवार 28 जून 2026 प्रातःसभा सुरू होईल 5:50. 6 हिंदीतून समाचार 6:05 प्रकाश किरण भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन 6:10 श्रोतेहो कृषी वार्ता हा कार्यक्रम 6:40 उद्या यामध्ये जनावरातील कुपोषण याविषयी संकलित माहिती 6:55 आरोग्यम धनसंपदा बाळंतपणात घ्यावयाची काळजी याविषयी माहिती तज्ज्ञ डॉक्टर सनीन बावडेकर भाग पहिला 6:50 परिसर या कार्यक्रमात हवामान बदलांचा इतिहास डॉक्टर जयंत सामंत यांनी दिलेली माहिती 6:55 योग संजीवनी हा 12 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका सहभाग योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस 7 आज दिनांक सुविचार आणि काही निवेदनं 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू 7:20 एक गाणी ताजे तवाने याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 8 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू जीएसच्या हा प्रायोजित विचारपुष्प सार्थ अहिल्या गाथा भाग 5 7:40 आणि त्यानंतर आस्वाद घ्याल गाणी मनातली या कार्यक्रमाचा 8 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आणि त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू श्रीदेव सकाळी 8:40 चिंतन हाच चिंतामणी 8:55 लखलख चंदेरी हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम सप्रेम नमस्कार हा श्रोत्यांच्या पत्रांना पोच देणारा विशेष कार्यक्रम 9:10 बालसभा सकाळी 9:30 10 मराठी चित्रपट संगीत 10:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म उद्या यामध्ये अलकादेव मारुलकर यांचं गायन राग सौराष्ट्र भैरव श्रोतेहो सकाळी 10:55 मन की बात भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद आणि लगेचच त्यानंतर त्याचा मराठी अनुवाद दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू दुपारी 12 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या कार्यक्रमात सुरुवातीला 12 महिलांसाठी खास कार्यक्रम वनिता मंडळ यामध्ये योग आणि महिलांचे आरोग्य याविषयी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक यांची मुलाखत 1 हिंदी समाचार 1:05 गीतबहार मराठीतील राष्ट्रीय बातमीपत्र 1:30 सांगली जिल्हा वार्तापत्र 1:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम

0: एक वाजून 45 मिनिटांनी, ऐसी अक्षरे रसिके 1:55 मिनिटांनी, 2 वाजता कृषीवाणी, 2:05 मिनिटांनी आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 मिनिटांनी परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण, 2:15 मिनिटांनी दोपहर समाचार, 2:30 मिनिटांनी नादब्रह्म या कार्यक्रमात अनुराधा आर श्रीवास्तव यांचं वीणावादन, श्रोतेव सायंकालीन प्रसारण सुरू होईल ठीक 5 वाजता. यामध्ये सुरुवातीला मराठी चित्रपट संगीत, युवकांसाठी खास कार्यक्रम युववाणी 5:30 वाजता, यामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि मराठी रंगभूमी यांचा युवा नाट्य पुरस्कार प्राप्त अष्टपैलू कलाकार अमेय धोपटकर यांची मुलाखत, 6 वाजता हिंदी समाचार, 6:05 मिनिटांनी लोकसंगीताच्या कार्यक्रमात लोकधन हा कार्यक्रम सदरकर्ते संजय पाटील, 6:20 मिनिटांनी संस्कृत समाचार, श्रोतेहो 6:30 मिनिटांनी महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक 2026 स्पर्धेअंतर्गत लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन इथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या क्रिकेट सामन्यांचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत FM वाहिनीवर आपण ऐकू शकाल. त्याचवेळी आमच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकाल. यामध्ये 6:30 मिनिटांनी कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घ्याल आणि त्यानंतर सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 6:55 मिनिटांनी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम मालिका योग संजीवनी, 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 वाजता वृत्त विशेष, 7:30 वाजता माझं घर माझं शेत या कार्यक्रमात उद्या आपण ऐकणार आहात आवडे हे रूप गोजिरे सगुण या अभंगावर आधारित वैभव महाराज पुजारी यांचं कीर्तन, रात्री 8 वाजता भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद, 8:45 मिनिटांनी समाचार संध्या आणि 9 वाजता News@Night ही बातमीपत्र, 8:30 मिनिटांनी राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. हे कार्यक्रम हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:15 मिनिटांनी स्पॉटलाईट, 9:30 मिनिटांनी नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप आणि रात्री 10 वाजता रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सभेच्या शेवटी 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या. तर श्रोते हो, ही होती आमची आजची उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता प्रसारित करीत आहोत विशेष कार्यक्रम सांगली विशेष.
1: श्रोते हो नमस्कार, सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. रसिक हो, वाळवा तालुक्यातील ईश्वरपूर इथं प्राचार्य डॉक्टर दीपा देशपांडे यांच्या दीपज्योती या गौरव ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. या प्रकाशन सोहळ्याविषयी अधिक माहिती सांगतायत प्राचार्य डॉक्टर दीपा देशपांडे.
2: नमस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इस्लामपूरची सल्लागार. या ठिकाणी आमच्या इस्लामपूर शाखेनं सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, महिला सबलीकरण यासह विविध क्षेत्रात सक्रिय सहभाग असलेल्या प्राचार्य डॉक्टर दीपा देशपांडे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दीपज्योती या गौरव अंकाचे प्रकाशन करायचे ठरवले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ईश्वरपूर शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती इंदुमते जोंधळे पुणे ज्येष्ठ लेखिका आणि अध्यक्ष म्हणून डॉक्टर श्रीपाद जोशी जत ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रमुख उपस्थितीमध्ये प्राध्यापक शामराव पाटील अण्णा अध्यक्ष राजारामभाऊ पाटील ज्ञान प्रबोधिनी प्राध्यापक डॉक्टर दीपक स्वामी जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि निमंत्रक म्हणून प्राध्यापक सुभाष अध्यक्ष आणि धर्मवीर पाटील कार्याध्यक्ष यांनी आणि संपूर्ण आमची महाराष्ट्र साहित्य परिषदेची गौरव समिती यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि गौरव ग्रंथ प्रकाशित केला. दीपज्योती या ग्रंथाचं प्रकाशन 21 तारखेला संध्याकाळी 5 वाजता राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनी ईश्वरपूर येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. लोकांची प्रचंड गर्दी होती. प्रथम वृक्षाला जलार्पण करून त्या कार्यक्रमाची सुरुवात

0: झाली. त्यानंतर डॉक्टर अर्चना थोरात यांनी कार्यक्रमाची सूत्र हाती घेतली आणि सूत्रसंचालन सुरू केलं. यामध्ये प्राध्यापक सुभाष खोत यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर दीपक स्वामी यांनी संपादन कार्याचं अध्यक्षपद स्वीकारलेलं होतं आणि त्यामुळं ते त्या ठिकाणी अध्यक्षपदावरून काम करताना त्यांना आलेले अनुभव ते त्या ठिकाणी कथन करत होते. मग त्यांनी कथन करताना खूप चांगले उद्गार त्या ठिकाणी गौरव ग्रंथाचा विषद करताना काढले. कारण अनेक लेख मी पाहिले, त्या लेखामध्ये जवळजवळ मॅडमच्या सर्व गुणांचा, शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, महिला सक्षमीकरण याविषयीचे वेगवेगळे लेख त्या ठिकाणी एकत्रित झाले आणि गौरव ग्रंथ अतिशय देखणा, फोटो सहित काही जुन्या आठवणी संस्मरणे त्याच्यामध्ये चित्रित केली गेली आहेत आणि हा ग्रंथ तयार झाला. त्याचं प्रकाशन श्रीयुत धर्मवीर पाटील यांनी केलेलं आहे आणि वरचं मुखपृष्ठ अरिप तांबोळी यांनी तयार केलं. एकूण 156 पृष्ठामध्ये हा ग्रंथ तयार झालेला आहे आणि त्या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभी केलेल्या कार्याच्या संदर्भात प्राध्यापक डॉक्टर दीपक स्वामी बोलले की खूप मोठी माणसं असतील म्हणजे सूर्या इतकी, पण सूर्य आणि पणती एकत्र एकदा आली आणि मग पणती सूर्याला म्हणाली, तुझ्या इतका प्रकाश मला देता येणार नाही, पण निश्चितच मी मात्र खोली उजळून टाकेन. त्याप्रमाणे मॅडम कार्य हे पणतीप्रमाणे सर्वत्र दीप ज्योत प्रज्वलित करणार झालेलं आहे. अशा पद्धतीनं त्यांनी प्रास्ताविक केलं संपादनाविषयी आणि त्यानंतर मला, म्हणजे प्राचार्य डॉक्टर दीपा देशपांडे यांना, या ग्रंथाविषयी मनोगत व्यक्त करण्याच्या पूर्वी मानपत्र वाचन प्राध्यापिका शैलजा पाटील यांनी केलं. सन्मानपत्र त्यांनी बहाल केलं आणि मग त्यानंतर मला त्यांनी बोलायला सांगितलं. माझं मनोगत व्यक्त करताना मी सांगितलं की माझी आतापर्यंतची वाटचाल ही खडतर परिस्थितीतून झाली. खेडे कुणकीसारख्या खेडेगावातून आलेली मी, पण माझ्या समोर माझा ध्येयवाद समोर होता आणि प्रत्येक क्षेत्रात आपण शिक्षकाच्या भूमिकेतून कार्य करायचं. माझ्या सासरच्या लोकांनी मला बीएड एमए म्हण त्यानंतर एमपी पीएचडी करण्यापर्यंत सवलत दिली आणि मला जे करायचं होतं त्याला त्यांनी परवानगी देऊन मला सहकार्य केलं, त्यामुळे त्यांची मी ऋणीच राहिले. माझे पती तितकेच सहकार्य करणारे होते. पीएचडीच्या वेळेत त्यांनी माझ्याबरोबर अनेक ठिकाणी डाटा गोळा करण्यासाठी मला येण्यास मदत केली, पण शेवटी मात्र ते तिघही हयात राहिले नाहीत. मला 98 साली पीएचडी मिळाली आणि ते त्यावेळेला हजर नव्हते. तिघांचाही त्या ठिकाणी देवाज्ञा झालेली होती. त्यानंतर मला पीएचडी केल्यामुळे मला मी कासेगाव कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून 15 वर्ष नोकरी केल्यानंतर प्राचार्यपदी माझी नेमणूक झाली आणि मग प्राचार्य म्हणून आष्टा कॉलेजला मी 13 वर्ष जवळजवळ त्या ठिकाणी प्रशासकीय काम केलं आणि त्या प्रशासनामध्ये आणि शैक्षणिक कार्यामध्ये पण मला जीव ओतून काम करायला संधी मिळाली याचा मला आनंद होता आणि त्यामुळेच माझे सगळे सहकारी, माझी संस्था, माझे विद्यार्थी आणि माझा त्या गावातले सगळे समाज बांधव भगिनी यांचे रिलेशन खूप, नाते संबंध खूप चांगले राहिले आणि त्यांच्या सहकार्यानं मला यशस्वी प्राचार्य म्हणून सेवानिवृत्ती घेता आली. माझ्या वक्तव्यानंतर प्रमुख पाहुण्या इंदुमती जोंदळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्यावेळेला इंदुमती जोंदळे म्हणाल्या की माणुसकीचा उत्सव म्हणून याकडे पाहता येईल. ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंदळे यांनी आजच्या समाजात वाढत चाललेल्या जातीय पेढीबद्दल आणि माणसाच्या आयुष्यातील अहंकार या दोषाबद्दल अत्यंत परखडपणे भाष्य केले. दुसऱ्यांच्या वाटेवर फुले पसरवता आली नाहीत तरी काटे पसरवण्याचा अधिकार आपल्याला नाही, हा त्यांचा संदेश मनाला भिडणारा होता. माणसा माणसातील नाते संबंध, संवाद आणि परस्पराविषयीची संवेदनशीलता जपण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अध्यक्षस्थानी असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाद जोशी यांनी प्राचार्य डॉक्टर दीपा देशपांडे यांच्या ध्येयवादी कार्याचा गौरव करताना त्या नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान असल्याचे सांगितले आणि त्याचबरोबर आभाराचं काम आमचे धर्मवीर पाटील कार्याध्यक्ष मसाप यांनी केलं.
1: श्रोते हो, सांगलीत संगीताचार्य द वी कानेबुवा प्रतिष्ठानच्या वतीनं रागदासी आणि लता दिदी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगताहेत निवासी गुरु कृष्णा मुखेडकर.
2: पिछले 19 तारीख को हमारे गुरुकुल में रागदारी और लता दीदी ऐसे

0: लिखाण करणाऱ्या लेखकांना समाजामध्ये एक सुसंवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर हा जो युवा वर्ग आहे त्या युवा वर्गाला लिहिता आणि बोलतं करण्याचं काम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून केले जाणार आहे. विशेषतः महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जे सर्व आजीव सदस्य आहेत त्यांच्या वेगवेगळ्या योजना हाती घेऊन समाजापर्यंत पोहोचण्याचं काम केलं जाणार आहे. मूळ उद्देश महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेचा एकच आहे की जिल्हाभर साहित्य चळवळ अधिक विकसित करायची हाच आहे. 100वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पुणे येथे आयोजित केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर विचार करता सांगली शहराने मद हातकणंगलेकर सर आणि डॉक्टर तारा भावाकर यांच्यासारखे दोन दिग्गज अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य संमेलनाला दिले आहेत याचा समस्त सांगलीकरांना सार्थ अभिमान वाटतो. या पार्श्वभूमीवर 100व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने सांगलीमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आणि विशेषतः महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीच्या संमतीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य चळवळ अधिक विकसित करण्याचे कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत. विशेषतः की महाविद्यालयीन तरुणाई आणि हायस्कूल आणि प्राथमिक शाळेत असणारी जी लहान लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता आहेत. विशेषतः कविता लेखन असेल, निबंध लेखन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या क्षमता, त्यांच्याकडे असणारं ज्ञान याचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. खरं तर आज खूप आनंद होतोय की 100वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आम्हाला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेच्या कार्यकारिणीला काम करण्याची संधी मिळते आहे.
1: श्रोतो, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सांगलीत जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. या योग दिनाविषयी अधिक माहिती सांगतायत जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर.
2: जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, त्याचबरोबर श्रीराम रामदयाळ मालो हायस्कूल सांगली यांच्या संयुक्त विद्यमानं 21 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आयोजन मालो हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आलं होतं. या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांगली जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी डॉक्टर मैनांग घोष हे उपस्थित होते. त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय तुषार दोशी साहेब हे या प्रसंगी उपस्थित होते. अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये आजचा हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला आणि या योग दिनाचं वैशिष्ट्य म्हणजे याच वर्षी 4 जून ते 8 जून या दरम्यान अहमदाबाद गुजरात या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योगाच्या स्पर्धा झाल्या आणि या आंतरराष्ट्रीय योगाच्या स्पर्धेमध्ये आमच्या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र शैलेश कदम यांनी बॅक बेंडिंग या प्रकारामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी योगाची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. त्यामुळे हा एक दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल की ज्या माध्यमातून योगाचा प्रचार आणि प्रसार होत आहे आणि एका आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या माध्यमातून या योगाचा प्रचार प्रसार करण्याची संधी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. आम्ही खास करून आमचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, त्याचबरोबर मालो हायस्कूलच्या मुख्याध्यापिका खटके मॅडम, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य करून अत्यंत उत्साही वातावरणामध्ये हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामध्ये योगदान दिलेलं आहे. तेव्हा सर्व भारतीयांना, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आज मी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
1: रसिक हो, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आणि मला महेश भिसेला आता निरोप द्या. नमस्कार.

सांगली विशेष या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. संध्याकाळचे 6:55 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत योग संजीवनी.

0: नमस्कार. आजचा विषय आहे आधुनिक डिजिटल युगातील निरोगी वृद्धत्व. आजचे युग तंत्रज्ञान, इंटरनेट, स्मार्टफोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याचे आहे. या डिजिटल युगात वृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिकांनी या तंत्रज्ञानाशी ओळख करून घेणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना शरीर आणि मनाचे सक्रिय व कार्यक्षम असणे आवश्यक आहे. ज्येष्ठांना सर्वसाधारण क्षमता प्राप्त करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवून साधारण 20 मिनिटांचा योग साधनाक्रम निवडता येईल. यामध्ये कोणताही ताण न देता सुखमय अशी योगासने, प्राणायाम, यामध्ये दीर्घश्वसन, अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, त्राटक, शवासन, ओंकार पठण आणि प्रार्थना अशा प्रकारे योगाभ्यासाचा क्रम ठेवता येईल. चेअर योग किंवा ॲडॅप्टिव्ह योगांचा अवलंब करून सुद्धा आपल्याला वृद्ध लोक योगासने करू शकतील.
1: डिजिटल युगामध्ये स्मार्टफोन, इंटरनेट यांचा वापर आणि ऑनलाईन सेवांचा वापर स्वावलंबी होण्यासाठी करणे आवश्यक आहे. परंतु स्क्रीन टाईम हा मर्यादित ठेवणे हे सुद्धा गरजेचे आहे. स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवण्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात, मानसिक ताण येतो, झोपेच्या तक्रारी सुरू होतात आणि सामाजिक एकाकीपणा येतो. तसेच सायबर गुन्ह्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लक्ष केले जाते, त्यामुळे ह्या ज्येष्ठ नागरिकांनी ह्या गुन्ह्यांपासून सावध राहणे आवश्यक आहे.
0: आत्तापर्यंतच्या भागामध्ये आपण निरोगी वृद्धत्वासाठी योगाभ्यास पाहिला, ज्यामध्ये शारीरिक क्षमता वाढवणे, मानसिक स्थिरता मिळवणे व भावनिक शांतता मिळवणे हा उद्देश होता. ऐहिक लौकिक गोष्टी ज्या आपण मिळवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करतो आणि त्यातून सुख मिळेल अशी आशा अपेक्षा करतो, त्या पलीकडेही आयुष्यात जे मिळवायचे आहे ते म्हणजे स्वतःला जाणून घेण्याची विद्या, जी सर्वात श्रेष्ठ विद्या आहे. शारीरिक विकासापेक्षा सुद्धा अंतरंग चातुर्याने विकसित करणे हे श्रेष्ठ आहे. हा विकास वय वाढेल तसा उत्तरोत्तर क्रमाक्रमाने वाढला पाहिजे. हा आंतरिक विकास ध्यानधारणेमुळे साधता येतो. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सक्षम राहण्यासाठी ही युक्ती आहे. यालाच योग असे म्हणतात. वृद्धत्वामध्ये शारीरिक क्षमता कमी झाल्या तरी हा आंतरिक विकास मात्र वाढला पाहिजे.
1: तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानाने क्रियायोग. हा पतंजलींनी अशा प्रकारचा क्रियायोग सांगितला आहे. ह्या क्रियायोगाच्या आचरणामुळे अंतरंगातील परमेश्वराची जाणीव होते. रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीमधील प्रार्थनेमध्ये ते असे म्हणतात की हे माझ्या अंतरंगात वसलेल्या परमेश्वरा, माझे अंतरंग विकसित कर, निर्मळ कर, उज्ज्वल कर, सुंदर, जागृत, सजग, निर्भय, मंगल कर, आलस्यरहित कर, संपूर्ण विश्वाशी माझे नाते जोड आणि मला पूर्णपणे विकसित करो. अशा प्रकारचा जीवनाभिमुख दृष्टिकोन ठेवून जर का योगाभ्यास केला तर ह्या डिजिटल युगामध्ये वृद्धांना श्यामला रायकर यांच्या कवितेत त्यांनी म्हटल्याप्रमाणे अनुभव घेता येईल. त्या असे म्हणतात की आनंदाचा सागर त्यावरी आनंदाच्या लाटा, योगसाधनेमध्ये गवसतो आनंदाचा साठा. अशा प्रकारे आजच्या डिजिटल युगात वृद्धपणी योगाभ्यासाने आनंदाचा साठा गवसू शकतो.
2: बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका योग संजीवनी आपण ऐकलेत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. संध्याकाळचे 7 वाजता आता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपरफुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून शेवटच्या आठवड्यात तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणीसाठा. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
1: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. यातले राजीव आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली.
2: 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे ते जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते.
1: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असं दुधे यांनी सांगितलं. ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
3: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
1: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध परीक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
4: नीट पेपर फुटले असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रति त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही.
1: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
0: राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि छोट्या अशा सर्व धरणांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 22.73% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42.16% होता. महसूल विभाग निहाय पाहता अमरावती विभागात सर्वाधिक 38.11% पाणीसाठा असून त्याखालोखाल नागपूर, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर विभागाचा क्रमांक लागतो. पुणे विभागात सर्वात कमी 13.46% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचं

प्रशासनाने सांगितलं आहे. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठीच्या योजनेला मंजुरी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगडावर आज तिथीप्रमाणे 353वा शिवराज्याभिषेक सोहळा झाला. या सोहळ्याला शिंदे उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. रायगड हा केवळ दगडांनी बांधलेला किल्ला नाही, तर तो आपल्या स्वाभिमानाचा कणा आहे, असंही ते यावेळी म्हणाले. मंत्री भरत गोगावले, स्थानिक आयोजक आणि हजारो शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातला दौरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजपासून सुरू केला. निवडून आल्यावर पक्षांतर केलेल्या खासदारांना आणि भाजपालाही जाब विचारा, असं आवाहन ठाकरे यांनी यवतमाळ इथल्या सभेत केलं. दरम्यान, तुमचं स्वातंत्र्य कोणाला हिरावू देऊ नका, पुढची निवडणूक होईल तेव्हा आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून द्या, असं आवाहन

0: स्वागत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातला दौरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजपासून सुरु केला. निवडून आल्यावर पक्षांतर केलेल्या खासदारांना आणि भाजपालाही जाब विचारा असं आवाहन ठाकरे यांनी यवतमाळ इथल्या सभेत केलं. दरम्यान तुमचं स्वातंत्र्य कोणाला हिरावू देऊ नका, पुढची निवडणूक होईल तेव्हा आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून द्या असं आवाहनही त्यांनी केलं. वाशिममध्ये झालेल्या सभेत त्यांनी पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असा इशारा दिला. याच सभेतून उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम मतदारसंघातून डॉ सिद्धार्थ देवळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं असं आवाहनही त्यांनी केलं. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा असं आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी केलं. बारामती इथं खेत बचाओ अभियानांतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांदा दरात सुधारणा झाली असून कांद्याचा दर सरासरी प्रति क्विंटल 3,000 रुपयांपुढे गेला आहे. पूर्व आशियाई देशांकडून वाढलेली मागणी आणि विविध राज्यातून होत असलेली खरेदी यामुळे लासलगाव, पिंपळगाव, बसवंत सारख्या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गडचिरोली जिल्ह्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं आहे. तसंच तहसीलदाराच्या निलंबन करण्याचा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारला पाठवला आहे. गुरुवारी देसाईगंज तालुक्यातल्या कोंढाळा इथं सिंड्राई रेती घाटावर अवैध रेती उपसा सुरू असताना लोडरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात हा कार्यक्रम ऐकता येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिसांनी 35,20,000 प्रतिबंधित गुटखा आणि कंटेनर जप्त केला. या प्रकरणी राजस्थानच्या 22 वर्षीय चालकाला अटक करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करून सुरतहून विजयवाड्याकडे जाणारा कंटेनर जप्त करत पोलिसांनी ही कारवाई केली. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यामधल्या शिवपूर गावात आज महिला आणि ग्रामस्थांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची तोडफोड करून आग लावली. अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही ते दखल घेत नसल्यानं ही तोडफोड केल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. पोलिओमुक्त महाराष्ट्राचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्व पालकांनी उद्या आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. येत्या 2 दिवसात कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे वाहतील आणि जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. TET पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या 3 जणांना अटक. TET पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणी साठा. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आपली आकाशवाणी, सांगली आकाशवाणी. संध्याकाळचे 7:10 झालेले आहेत. जाणून घेऊयात सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त झालेले आजचे फळ आणि भाजीपाला यांचे बाजारभाव. प्रति क्विंटल किमान आणि कमान दर असे. कांदा 500 ते 2,800, बटाटा 700 ते 1,350, संत्री 2,000 ते 6,000, पेरू 1,000 ते 2,000, पपई 1,000 ते 2,000, अननस 3,000 ते 6,000, सफरचंद 7,000 ते 13,750, आंबा 10,000 ते 23,000, आंबा तोतापुरी 1,000 ते 2,000. श्रोते हो,

0: सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त झालेले फळ आणि भाजीपाला याचा बाजारभाव आपण ऐकलात.
1: आता खूपच सोपं, पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।
1: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत, उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात। भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र। उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलोहर्ट्स वर, FM वाहिनी 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।
2: संध्याकाळचे 7:15 होत आहेत। साप्ताहिक विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून प्रक्षेपित होतील, आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत।

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. आता ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभा समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाले यांनी, तर वाचन केलं आहे तुषार पवार यांनी.
1: राज्य सरकारकडून 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थांविरोधात पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही. अधिवेशनाचं कामकाज हाताळण्यासाठी

प्रभारी मंत्र्यांच्या नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. राज्यातील 8 शहरांमध्ये सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारणार. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सोमवार दिनांक 22 जूनपासून सुरुवात झाली. प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेचं कामकाज सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि अक्षय कर्डिले यांना विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ दिली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत माजी सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी शोकप्रस्तावाचं वाचन केल्यानंतर सभागृहानं 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रस्तावाच्या छापील प्रतींमधील तांत्रिक चुका आणि बारीक फॉन्टमुळे वाचनादरम्यान चुका झाल्याचा खुलासा विधानसभा अध्यक्षांनी केला आणि दिलगिरी व्यक्त केली. पावसाळी अधिवेशनातलं कामकाज हाताळण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील काही खात्यांचा प्रभार अन्य मंत्र्यांकडे दिला असून विधानसभा अध्यक्षांनी याबाबतची माहिती सभागृहाला दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्याची नवी प्रथा चुकीची असल्याचं सांगत विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्याला हरकत घेतली. मात्र मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आली होती अशी आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. अंमली पदार्थांच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून ड्रग्ज विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. राज्य सरकारनं 19 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहाला दिली. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकार 100% प्रयत्नशील असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशा स्पष्ट सूचना दिल्याचं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात मराठी भाषेचा प्रचार संवर्धन आणि शासकीय कामकाजातला मराठीचा वापर वाढवण्यासाठी येत्या वर्षभरात पुणे, नाशिक, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि कोल्हापूर या 8 शहरांमध्ये सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. यासोबतच लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या ऐतिहासिक इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं मराठी भाषा वैश्विक केंद्र सुरू केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोकणातील आंबा आणि काजू पिकांचं तब्बल 90% नुकसान झालं असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफ निकषांच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारकडून वाढीव आर्थिक मदत दिली जाईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. तर कोकणातील बागायतदारांना तातडीनं दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या मदतनिधीची प्रस्ताव मदत पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आली आहे. तसंच फळपीक विमा योजनेतून निधीही दिला जाणार असून येत्या 15 दिवसात हा निधी वितरित केला जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केलं. मुद्रांक शुल्क निश्चितीत अर्धन्यायिक अधिकाऱ्यांच्या गैरवापराच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन केलं जाणार असल्याचंही महसूल मंत्री बावनकुळे यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेत वधू आणि वर यांच्या जन्मतारखेची नोंद करणं बंधनकारक करण्याचा विचार शासन करत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. महाराष्ट्रात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,05,596 घरकुलांची कामं पूर्ण झाली आहेत. देशभरात एखाद्या राज्यानं नोंदवलेला हा विक्रम आहे. या घरांपैकी

0: 5 लाख घरांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड इथं केतन अगरवाल या तरुणाच्या झालेल्या हत्येच्या निष्पक्ष तपासासाठी या घटनेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करायचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले. सदस्य सुनील शेळके यांच्या मागणीनंतर त्यांनी हे निर्देश दिले. मात्र तालिका अध्यक्षांनी दिलेले निर्देश सरकारला लागू होतात का असा तांत्रिक मुद्दा विरोधी पक्षांवरचे सदस्य भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. त्यावर विधानसभा अध्यक्ष या प्रकरणी अंतिम निर्णय घेतील असं तालिका अध्यक्षांनी स्पष्ट केलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विधानसभाचे साप्ताहिक समालोचन ऐकलं. आता ऐकूया विधान परिषदेचे साप्ताहिक समालोचन. लेखन केलं आहे अनुराग कांबळे यांनी, वाचन केलं आहे तुषार पवार यांनी.
0: 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर आणि दिवंगत विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. पुणे विषारी दारूकांडात आवश्यक असल्यास मकोका कायदा लावणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा. ही होती विधान परिषदेच्या आठवड्याच्या कामकाजातील काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार दिनांक 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. कामकाजाच्या सुरुवातीला विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या डॉ नीलम घोरे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, झिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथुजी भेंडे यांचा सभागृहाला परिचय करून दिला गेला. 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत सादर केल्या. सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात आधीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटी रुपये तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,252 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817.66 कोटी रुपयांचा पडणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेशकुमार कन्हैयालाल जेथलिया यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेत आदरांजली अर्पण करण्यात आली. सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी हा शोकप्रस्ताव मांडला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तसंच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयकं अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांना यावेळी शपथ देण्यात आली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारसींची अंमलबजावणी करेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. सांस्कृतिक कार्य विभागानं ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीचा महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारनं आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय केला.

0: आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनांतून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करायचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की अलीकडे घडलेल्या दोन भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं. या प्रकरणांमध्ये वाहन चालकासह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालवाहू वाहनाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8,300 नवीन बस खरेदी करण्यात आल्या आहेत. राज्यातील अपघातप्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आलाय. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका लावण्यात येईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आलं आहे असंही त्यांनी सांगितलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जातोय. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षा अखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
1: आताच आपण विधिमंडळाचं साप्ताहिक समालोचन ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोतहो आपण ऐकत आहात सांगली आकाशवाणी, आपली आकाशवाणी, सांगली आकाशवाणी.
1: श्रोतहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANI SANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. शेतकरी राजासाठी सादर करीत आहोत खास कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: नमस्कार मंडळी, नमस्कार. आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचे मनपूर्वक स्वागत. आज शनिवार दिनांक 27 जून 2026. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात सेंद्रिय शेती संधी आणि मर्यादा याविषयी प्राध्यापक डॉक्टर अनिल बुलबुले यांनी लिहिलेला संवाद. सहभाग आहेत महेश इनामदार यांचा. ऐकूयात काही क्षणातच.
1: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.
2: राम राम साहेब.
3: या राम भाऊ, या काय नवीन काय म्हणता
2: साहेब? ही बघा, ही टमाटो घेऊन आलो आहे बघा तुम्हाला आज दाखवायला.
3: हा बघूया ना.
2: बघा बघा साहेब, हे टमाटो बघा. बरोबर, मी कुंची बी रासायनिक खत न वापरता तयार केलेले आहेत.
3: अरे वा, चांगले दिसत आहेत. रंग आकार चांगला आहे ना
2: साहेब. आता मी काय म्हणतो का, शेतावर चला की बघायला. म्हणजे काय आहे, झाडं कशी टमाटोन नुसती लकडलेली आहेत ती बघा. आणि काय व्हायचं मार्गदर्शन करायचं असेल तर तत्च करा.
3: हो, येणारच ना, नक्की येणार तुमच्या शेतावर
2: साहेब. एक सांगू का, काय आहे का, ही टमाटो बी चवीला लई चांगली आहे ते बरं का. म्हणजे आता ही समजा राहू दे, तुम्ही समजा बघाच नंतर. पण मी काय म्हणतो, आधी तुम्ही आमच्या शेतावर चला. म्हणजे तुम्हाला काय कसं काय वाटलं ते नंतर तुम्ही सांगा मला.
3: आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर हे टमाटे मी ठेवतो.
2: साहेब, आता सेंद्रिय पद्धतीनं शेतीमाला लई मागणी आहे. आणि अशा मालाला दर बी चांगला मिळतो असं मी ऐकलेलं होतं बघा.
3: हो बरोबर आहे तुमचं म्हणणं. तसं पहा तुम्ही, आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्या सेंद्रिय मालावर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे.
2: आणि काय आहे का, सेंद्रिय पदार्थ जे काय आहेत की नाही, हे परदेशात चांगलीच मागणी आहे असं सांगितलं मी जाते.
3: मागणी तर आहेच आहे बघा. तुम्ही, तुम्हाला सांगतो, आज 100 पेक्षा जास्त देशांमध्ये सेंद्रिय शेती केली जाते.
2: आमचा सुद्धा या सेंद्रिय शेतीवर विश्वास आहेच बरं का. आम्ही फार या सेंद्रिय खताच्याच वापरावर भर देत आलो आहे बघा.
3: हो तसं पाहिलं ना, सांगावं तुम्हाला की गेल्या 60 वर्षापूर्वी रासायनिक खत बाजारात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सेंद्रिय खत टाकणं कमी करून टाकलं. आणि फक्त रासायनिक खतावरच त्यांनी भर द्यायला सुरुवात केली.
2: अगदी खरं बोललास बघा साहेब.
3: काय झालंय बघा, शेतीच्या कामासाठी जनावरांची जागा जी आहे ती ट्रॅक्टरने घेतली
2: आहे.
3: आणि त्यामुळं आता सेंद्रिय खत मिळेनसच झालेलं आहे.
2: खत मिळेनात आणि मिळालं तर टाकायला ते परवडना अशी अवस्था आली आहे बघा. काय सांगायचं
3: आता, काय शेतकऱ्यांना शेणखत मिळत नाही बघा. आणि पिकांच्या अवशेषापासून ते काही गांडूळ खत वगैरे फारसं काही कोण करत नाही. त्याच्यामुळं काय झालंय, रासायनिक खताचा वापर वाढलेला आहे आणि या खतांचा परिणाम चटकन दिसत असल्यामुळे शेतकरी केवळ रासायनिक खतं टाकायला लागला आहे.
2: अहो, जरासा युरिया टाकला की 2 दिवसात फरक पडतोय मग.
3: आता बघा, सर्वांनाच झटपट हवंस झालं आहे.
2: अक्ष खरं आहे बघा तुम्ही म्हणताय साहेब. ती
3: काय झालंय बघा, सेंद्रिय खताच्या अभावामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाल्याचं असं दिसून आलेलं आहे. आता तुम्ही बघा, अन्नद्रव्यांची कमतरता दिसून आलेली आहे. नत्र जे अन्नद्रव्य आहे याची कमतरता तर फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यानंतर मग बघा, स्फुरद पालाश या अन्नद्रव्यांची पण कमतरता दिसून येऊ लागलेली आहे. आणि जमिनीत तसं पाहिलं तर ही जी कमतरता आहे अन्नद्रव्यांची, त्यांची संख्या तर वाढतच चाललेली आहे.
2: होय की हो, काय आहे का, सेंद्रिय खत कमी पडलं की जमिनीत जे काही भुसभुशीतपणा राहायला पाहिजे
3: तो राहत
2: नाही. राहत नाही आणि त्यामुळं समजा प्रॉब्लेम होऊन बसतो बा.
3: हा, आता तुम्हाला माहितच आहे की जमिनीचं भुसभुशीतपणा असणं किती महत्वाचं आहे. आता पिकांना जर जमीन भुसभुशीत असेल तर हवा पाणी व्यवस्थित मिळते बघा. आणि त्यामुळे मुळांची वाढही चांगली होते आणि उत्पादनातही वाढ होते.
2: पण मी काय म्हणतो साहेब, का आजकाल

0: शेतकऱ्यांना काय ते सेंद्रिय खतापेक्षा रासायनिक खत सहज उपलब्ध होते ते बघा.
1: हो हो
0: त्यामुळं समजी शेतकरी काय त्या कमतरता दिसून आली की दुकानात जायचं की रासायनिक खत आणून लगेच टाकून द्यायचं बघा जमिनीत.
1: बरोबर आहे. अगदी रासायनिक खतं की सेंद्रिय खताच्या जोडीस टाकल्याने खतांचा कार्यक्षमता जी असते ती खूप चांगली दिसून येते. परंतु शेतकरी काय करतात, पुरेशा प्रमाणामध्ये सेंद्रिय खतं टाकत नाही आणि त्यामुळे पिकं काही एवढी चांगली येत नाही बघा. जे आता सगळीकडेच रासायनं वापरायला लागलेत शेतकरी, खतातूनही रासायनं, कीटकनाशकाच्यातूनही रासायनं चाललेत आणि तेवढ्यावरच थांबलं नाही, मजूर मिळत नाही आणि त्याच्या कमतरतेमुळं आता ते तणनाशक पण वापरू लागले आहेत शेतकरी.
0: होय की. आणि काय आहे का रासायनिक खत तसेच रोग आणि कीटकांच्या नियंत्रणासाठी हे जे काय रासायनिक खतं वापरलेली आहेत की नाही, त्यामुळं समजच गणितच बिघडलेलं आहे शेतीचं. उत्पादन वाढवण्याच्या उद्देशामुळं रसायनाचा एवढा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे, त्यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांच्याकडनं काय शिफारसी ज्या असतात त्याचं काय पालनच केलं जात नाही हो, आणि त्यामुळे कळत न कळत नाही त्या समस्या निर्माण झाल्या ती बघा साहेब.
1: आता खूप अति वापर होऊ लागलेला आहे आणि शेतकरी भाजीपाल्यांवर म्हणा इतर पिकांवर म्हणा खूप रासायनाची फवारणी घेऊ लागलेले आहेत.
0: काही भाजीपाल्यांना तर शेतकरी एक दोन दिवसाच्या अंतरानं फवारणी घेतोय.
1: आणि फवारणी करत असताना शेतकरी काय करतात, शिफारशीचं पालन करत नाही आणि कितीतरी अधिक मात्रेमध्ये फवारणी केली जाते शेतावर.
0: अक्षी खरं आहे बघा साहेब.
1: हा मग ते काय झालेलं आहे आता पाश्चिमात्य देशामध्ये आणि इतर देशामध्ये लोक आरोग्याच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये माल जर निर्यात करायचा असेल आपल्याला तर त्याचे जे गुणवत्ताच्या चाचण्या ज्या असतात ह्या अतिशय कडक असतात आणि त्यातून समोर जावं लागतं. आणि जर का मर्यादेपेक्षा जर रासायनिक त्याच्यामध्ये आढळून आले तर ते माल नाकारतात.
0: होय की. अहो काय आता गेल्या वक्ताला मी बघितलं नाही का, समजी द्राक्ष माघारी आली काय त्यात उपयोग झाला का, तेव्हा हे नाकारण्यात आलेला माल परत आणायला बी परवडत नाही.
1: ते आता आरोग्याला जे लोक जपतात तर हे असे लोक आजकाल सेंद्रिय माल घेण्यास पसंती दाखवतात आणि जरी महाग असलं तरी ते मोकळ्या हाताने पैसे देऊ करतात सेंद्रिय मालासाठी.
0: समजलं बघा साहेब. म्हणजे काय आहे का सेंद्रिय शेतीच्या उत्पादनांना मागणी का आहे याबद्दल आता तुम्ही समजा सांगता साचा. पण काय हो साहेब का आमच्यासारख्या शेतकऱ्यांना अशी सेंद्रिय शेती करणं काय शक्य आहे का?
1: सेंद्रिय शेती करण्याबद्दल काही ठिकाणी संधी पण आहे शेतकऱ्यांना आणि मर्यादा आहे, काही अडचणी पण आहे काही ठिकाणी.
0: मग आता आम्ही आमच्या शेतात पिकवलेला यो माल सेंद्रिय म्हणून बाजारात आणता येईल का?
1: नुसतं शेतकऱ्याने त्याचा माल सेंद्रिय आहे असं म्हणून चालत नाही हो. तर त्या शेतकऱ्यांना त्या मालाबद्दल काही प्रमाणपत्र असावे लागते आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारे तो बाजारामध्ये सेंद्रिय म्हणून तो माल विकला जाऊ शकतो.
0: म्हणजे साहेब आता हे तुम्ही प्रमाणपत्राचं म्हणताय असं खरं, पण हे प्रमाणपत्र कोणत्या संस्थेमार्फत उपलब्ध होणार म्हणायचं?
1: हे प्रमाणपत्र जे आहे हे अनेक संस्थांमार्फत उपलब्ध होतात. काही संस्था हे राष्ट्रीय पातळीपुरतीच यांची मान्यता असते आणि काही संस्थांची राष्ट्रीय पातळीलाही मर्यादा असते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांची व्याप्ती असते.
0: आता या संस्थांची माहिती मी घ्यायची ठरवली तर कुठं मिळायची मला मग ती?
1: आपल्याला काय फार कुठं लांब जायची गरज नाही, तुम्ही घरी थोडस संगणकावर शोध घेतला तर ही माहिती सहज मिळते आणि त्या माहितीच्या आधारे आपण संस्थेशी संपर्क साधायचा.
0: आता आमच्याकडे इंटरनेट आहेच आहे, पोरग आमचं बसलेलंच असते तासन तास, त्याला सांगता येतं हो पत्त्यावर जाऊन तिथं काय माहिती मिळते का. पण मी काय म्हणतो का या संस्थांची काय फी बी काय असते का?
1: हे जे संस्था जे असतात हे काय करतात की हे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर ते शेतीचे जे घोषणापत्र असतात त्यानुसार ते सेंद्रिय शेती तुमच्याकडून करून घेतात ते आणि त्या बाबतीत ते तुम्हाला माहिती देतात आणि तसंच तुमच्या शेतावरही ते तपासणीसाठी भेट वगैरे देत असतात.
0: तुम्ही काय म्हणतो साहेब का ही आता आमच्या शेतावर येणार संबंधी साहेब लोक, त्यांना काय फी बी काय द्यावी लागणार का त्यांची?
1: आता फी असते ना त्यांची, परंतु फी काही अशी निश्चित नसते त्यांची फी. तर ते परिस्थितीप्रमाणे कमी जास्त असते त्यांची फी. महत्वाचं म्हणजे शेतकऱ्या

0: ची संख्या आणि ते संस्थेचं जे कार्यक्षेत्र आहे, पुन्हा एकूण शेती आणि तसेच कुठली कुठली पिकं घेतली जातात, अशा अनेक पैलू विचारात घेऊन ते फी ठरवतात.
1: म्हणजे समजा एखादा शेतकरीच त्या भागात असला त्यांच्या त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात, तर त्याला फी जास्त लागणार का? मग
0: कसं असतंय की आता एखाद्या शेतकऱ्यासाठी ते सगळं त्यांना करणं म्हणजे त्याला त्यांचा वेळ बराच जातो त्याच्यामध्ये, आणि ते एखाद्याला खर्चही जास्त येईल, आणि ते नियंत्रणासाठी पण फारसं त्यांना सोयीचं होत नाही. तर जर एखादा गट झाला शेतकऱ्याचा तर त्यांना ते बऱ्यापैकी नियंत्रणासाठी बरं जातं ते.
1: आता तुम्ही सांगताय साहेब, समजा समजता या, पण काय आहे साहेब का सेंद्रिय शेती सुरुवातीच्या काळात शेतकऱ्याला उत्पादनात घट येते असं म्हटलं जाते, हे खरं आहे का?
0: आता सध्या तरी रासायनिक खताची हे सवय आहे, आणि आपण ते न देता फक्त सेंद्रिय खत दिले तर निश्चितच थोडासा उत्पादनामध्ये फरक पडतो, आणि उत्पन्न हे थोडस काही वर्ष फरक पडतो याच्यामध्ये. आणि हे जे उत्पादन जे निघतंय याला आपण सेंद्रिय म्हणता येत नसल्यामुळे ह्या मालाला अधिक भाव सुद्धा मिळत नाही.
1: पण साहेब, हे सेंद्रिय खत द्यायचे म्हटलं तरी बी बऱ्याच मोठ्या प्रमाणात ती खत द्यावी लागणार नो का?
0: हो, मग द्यावंच लागतात ना. आता सेंद्रिय शेतीसाठी आपल्याला कुठले रासायनिक खत देता येत नाही, किंवा कीटकनाशक देता येत नाही, तणनाशक देता येत नाही, रोगनाशक, संजीविके, हे असे अनेक रासायनिक घटक प्रतिबंधित आहे. तर आपण देऊ काय शकतो? मग जीवामृत देऊ शकतो, गांडूळ खत देऊ शकतो, जनावरांचं जे काही खत निघतं ते देऊ शकतो, हिरवळीचे खत देऊ शकतो. त्याशिवाय आपण पिकांमध्ये फेरफार करून पीक पद्धती थोडस बदलून त्याच्यामध्ये द्विदल पिकांचा समावेश करून अशा अनेक घटकाच्या मार्फत आपल्याला जमिनीशी पोषण करावं लागते.
1: म्हणजे पिकांचं पोषण करण्यासाठी अगोदर जमिनीचं पोषण करायला पाहिजे म्हणा की?
0: हो, अगदी बरोबर आहे. सेंद्रिय शेतीमध्ये आपण जमिनीचं पोषण करतो, आणि सेंद्रिय घटक जमिनीमध्ये वाढल्यानंतर ते हळूहळू पिकांना उपलब्ध होत राहतात.
1: आणि ते हळूहळू उपलब्ध होत असल्यामुळं जोमान वाढणाऱ्या पिकावर त्याचा परिणाम दिसत बी असणार आहे का नाही?
0: जोमानी वाढणाऱ्या पिकावर त्याचा परिणाम दिसतोच ना. आता रासायनिक खतासारखे अन्नद्रव्य झटपट सेंद्रिय मध्ये उपलब्ध होत नाही, आणि सेंद्रिय खत जर आपण एकसारखं टाकत राहिलो तर हळूहळू सेंद्रिय कर्व जमिनीमध्ये वाढतो.
1: म्हणजे कर्व वाढला की जमिनी सुधारणं होत जाणार आहे की नाही?
0: हा, आता जमीन सुधारणारच. सेंद्रिय अवशेष हे जमिनीमध्ये टाकणे हे कधीही पिकांसाठी चांगलेच आहे, आणि एक तर त्यातून अन्नद्रव्य तर मिळतातच, त्याशिवाय जमिनीची घडणही सुधारते.
1: म्हणजे मी काय म्हणतो, मग ही सेंद्रिय शेतीचा फायदा अशा कोणत्या पिकांना चांगला होणार म्हणायचं?
0: आता तुम्हाला माहित आहे की सगळी पिकं काही एकसारखी वाढत नाही बघा. काही पिकं भराभरा वाढतात, काही पिकं हळूहळू वाढतात. तर आता जी जलद गतीने वाढणारी पिकं आहेत ते सेंद्रिय खताने फारसे असे चांगले वाढत नाही.
1: म्हणजे असं म्हणता येईल की काय पिकांना अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणातच लागते,
0: त्याची
1: गरज ते रासायनिक खताने भागवायला पाहिजे.
0: रासायनिक खत अशा पिकांना जर थोडस कमी पडलं तर लगेच परिणाम दिसून येतो.
1: आता बघा साहेब, काय आहे का मका किंवा भात यासारखी जी काही पिकं आहेत की नाही, त्यांना रासायनिक खत कमी पडली तर लगेच ती फरक दाखवते ती,
0: हो वाढीमध्ये फरक दिसून येतो आपल्याला. परंतु हे द्विदल सारखी जे पिकं आहेत यांना खत थोडे कमी लागतात, आणि त्या पिकांची वाढ काही अशी फारशी काही खुंटत नाही. तसंच आपण पाहतो की फळझाडं जी आहेत ती वाढ सुद्धा हळूहळू होत असते.
1: होय की, पण मी काय म्हणतो साहेब का काय भागातली जी काही शेतकरी बांधव आहे ती सेंद्रिय खतच वापरतात, दुसरं कोणचं बी खत ती टाकत नाही ती?
0: हो, अगदी बरोबर आहे म्हणणं तुमचं. मी सुद्धा पाहिलंय की काही भागामध्ये रासायनिक खतांचा अजिबातच वापर होत नाही. आता त्याच्यासाठी अनेक कारण असू शकतात, परंतु या परिस्थितीचा शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती म्हणून असं प्रमाणपत्र मिळवून त्याचा फायदा घ्यायला काही हरकत नाही बघा.
1: काही शेतकऱ्यांच्या जमिनी

0: लई चांगले असते तो फारसे काय खत टाकायची गरजच नाही लागत त्यांना.
1: हो बरोबर आहे, मी सुद्धा अनुभवलं आहे की काही शेतकऱ्यांच्या जमिनीची उत्पादन क्षमता ही अतिशय चांगली असते आणि अशा जमिनीमध्ये फारशी खतं पण टाकावं लागत नाही. तर अशा शेतीचा सेंद्रिय शेतीसाठी आपल्याला उपयोग करायला वाव आहे.
0: होय की साहेब, अगदी पटलं बघा मला तुम्ही म्हणताय साठी.
1: हा आजकाल आपण पाहतो ना तर शेतकरी पूर्वीसारखे कष्ट घेत नाही आणि सेंद्रिय जे अवशेष असतात पिकांचे वगैरे ते बऱ्याचदा आपण पाहतो शेतकरी पेटवून देतात त्याला. ह्या याच्यामुळे अन्नद्रव्य ही जी काही आहे ही काही जमिनीमध्ये काही जात नाही आणि त्यामुळे काय होतं की सेंद्रिय जे आहे पदार्थ ते जमिनीला न मिळाल्यामुळे त्या जीवाणूंची संख्या पण काही अशी फारशी वाढत नाही. आता यात बघा जे जीवाणू जे असतात ना यांची संख्या वाढणं हे फार महत्वाचं असतं आणि यांची जर संख्या वाढली तर निश्चितच अन्नद्रव्य जे आहेत ते अधिक मात्रेमध्ये उपलब्ध होतात आणि त्याचा चांगला फरक दिसून येतो बघा.
0: आता कळालं बघा साहेब, म्हणजे पण ही शेतकऱ्यांना समजा सेंद्रिय घटकाचं महत्वाचं असं समजलेलं नाही बघा, म्हणजे तुम्ही सांगताय सांग नाही त्या पद्धतीने जर त्यांनी समजून घेतलं की नाही तर लई फायदा होईल बघा.
1: आता सेंद्रिय कर्ब जर कमी झाला जमिनीमध्ये तर पिकांची उत्पादकता जी आहे ती कमी होते आणि मग शेतकरी सांगतात की जमीन पूर्वीसारख्या पिकत नाही, उत्पादन देत नाही. आता शेतकऱ्यांनी जनावरं कमी केली त्याचप्रमाणे सेंद्रिय अवशेषचा पुनर्वापरही करत नाही याची त्यांना जाणीव नसते हो.
0: नाही सेंद्रिय शेतीत रासायनिक कीटकनाशक आणि ते रोगनाशक सुद्धा वापरता येत नाहीत की?
1: हो नाही येत, अजिबात वापरता येत नाही. आता रोग आणि कीड यांच्या नियंत्रणासाठी सेंद्रिय पदार्थांचाच वापर करावा लागतो.
0: नाही जरा किचकटच वाटतंय आम्हाला, पण कीड आणि रोग आटोक्यात आलं ते जर आलं नाहीती कीड आणि रोग जर आटोक्यात आलं नाहीती तर सगळं पीक हातनवी जाण्याचा धोका वाटतोय बघा.
1: हो बरोबर आहे ना, आता ते आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून आहे, जर वेळेत उपाय नाही झाले तर नुकसान होणारच ना.
0: पण आजकाल काय आहे का शेतकऱ्यांकडे जनावर बी नाही ते आणि ठेवायची म्हणलं तर ती परवडत बी नाही आणि त्यातनं मनुष्यबळाची अडचण आहेच की?
1: आता तुमचं म्हणणं सगळं मान्य आहे मला, परंतु आता सेंद्रिय शेती करायला आता ह्या अडचणीतून काही ना काही मार्ग काढावाच लागेल. आता जर मार्ग काढला तरच सेंद्रिय शेती शक्य आहे आणि तसं पाहता आज आंतरराष्ट्रीय बाजारात सेंद्रिय मालाला चांगली मागणी आहे आणि दिवसेंदिवस आपण पाहतो ही मागणी वाढतच चाललेली आहे, त्यामुळे सरकारचं याच्याकडे लक्ष आहे बघा.
0: नाही पण आता तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण मी काय म्हणतो साहेब का बाजारपेठेबद्दल काय आता परिस्थिती चांगली आहे का अशी?
1: आता बाजारपेठेचं सांगायचं झालं तर ही सेंद्रिय जे हे उत्पादने आहे ही मोठ्या शहरामध्ये काही विशिष्ट ठिकाणीच उपलब्ध आहे बघा, मोठमोठ्या मॉलमध्ये वगैरे. आता याची मागणी वाढत आहे आणि आपण पहा आपल्या देशाची परिस्थिती जशी जशी सुधारत आहे त्याप्रमाणे सेंद्रिय उत्पादनाची मागणी ही वाढतच राहणार.
0: हे झालं आपल्या देशाबद्दलचं, पण समजा आता ह्यो माल आम्ही परदेशात पाठवायचा म्हणला तर मग इतर राष्ट्रात अशी त्याची परिस्थिती काय म्हणायची मग?
1: आता आंतरराष्ट्रीय बाजारातही चांगलीच मागणी आहे आणि लोकांचा कल दिवसेंदिवस या सेंद्रिय उत्पादनाकडे वाढत आहे आणि त्यासाठी ते जास्त पैसे देण्यासाठी पुढे येत आहे लोक.
0: पण आता कोरोडो भागाचा जर विचार करायचा झाला तर या भागात सेंद्रिय शेती करण्याबद्दल मग काय करता येईल?
1: आता कोरडवाहू भागात पाहिलं तर असे उत्पादन क्षमता जी असते कोरडवाहू भागामध्ये ती कमीच असते आणि ह्या जमिनीमध्ये जर आपण सेंद्रिय पदार्थांचा जास्त वापर केला तर जमीन ही निश्चित सुधारेल आणि जमीन सुधारली तर त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल आणि जमिनीचा पोतही सुधारेल आणि अशा परिस्थितीमध्ये सेंद्रिय उत्पादनाचा भाव मिळाला तर शेतकऱ्याच्या खिशात 2 पैसे ज्यादा पडतील ना.
0: होय की अगदी पटलं बघा तुम्ही म्हणताय सर. पण साहेब काय आहे का शेतकऱ्यांनी समजा सेंद्रिय शेती करायची ठरवली तर मग ही सेंद्रिय शेती करण्यासाठी पिकाची निवड कशी करायची?
1: पिकांची निवड करत असताना त्यांच्याकडे असलेल्या जमिनीचा विचार करणं हे फार महत्त्वाचं आहे बघा.

0: पिकांची उत्पादकता पण टिकून राहायला पाहिजे अशीच पिकांची निवड करणे आवश्यक आहे. कसं आहे बघा, अगदी सगळ्यांनीच सेंद्रिय शेती याची धाव घ्यायला नको. तर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, हळूहळू सेंद्रिय पदार्थ हे शेतामध्ये टाकत राहायला पाहिजे.
1: म्हणजे नेमकी सुरुवात कशी करायची असं तुम्ही म्हणताय सर?
0: आता सुरुवातीला शेतकऱ्यांनी सेंद्रिय कर्व वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आजकाल काय बघा, शेतकरी टाकतच नाही काही सेंद्रिय पदार्थ. एक तर शेणखत मिळत नाही, अवशेष काही टाकत नाही, गांडूळ खत काही टाकत नाही, सगळं रासायनिक वरच चाललंय. तर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय पदार्थ जे आहे हे टाकत राहायला पाहिजे, हिरवळीचे खत करायला पाहिजे, किंवा पिकांचे अवशेष जे आहे त्याचा पुनर्वापर करायला पाहिजे. जीवामृत, गांडूळ खत हे अशी सोपी सोपी जे आहे याचा जे उपलब्ध आहे शेतकऱ्याकडे त्याचा वापर करायला पाहिजे त्यांनी.
1: आता तुम्ही सांगताय सर हे समजे येते ध्यानात माझ्या, पण सेंद्रिय पदार्थ टाकल्यानं सेंद्रिय कर्ब वाढतो का? मग
0: आता सेंद्रिय कर्बाबद्दल सांगायचं झालं तर आपल्या देशामध्ये बघा, तापमान हे उष्ण आहे आणि उष्ण तापमानामध्ये सेंद्रिय कर्ब जे आहे हे एवढ्या सहजासहजी वाढत नाही.
1: बर,
0: तर अनेक वर्ष असं मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय पदार्थ टाकत राहिले तर थोडासा फरक असा दिसून येतो. आणि जर चांगलं यश आलं सेंद्रिय कर्ब वाढवण्यामध्ये तर नंतर हळूहळू सेंद्रिय शेतीचा विचार करायला हरकत नाही शेतकऱ्यांनी. तर हे सगळं करताना आर्थिक दृष्ट्या परवडेल किंवा नाही याचाही चांगला विचार करायला पाहिजे.
1: हे आता आलंय समजे माझ्या लक्षात यायला लागलंय तुम्ही काय काय म्हणताय सर ते. म्हणजे ज्यांना कोणची पिकं घ्यायची आहेत त्यांनी त्या पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे. पण मी काय म्हणतो, समजा आम्ही सेंद्रिय भाजीपाला करायचं ठरवलं तर मग याबद्दल आम्ही काय करायला पाहिजे?
0: ह्या भाजीपाल्यालाही चांगली मागणी आहे, परंतु बघा ज्या वेळेला आपण भाजीपाला करतो त्यावेळेला त्यावर येणारी किडी आणि रोगांचाही विचार करणं हे आवश्यक आहे बघा.
1: मग आता मी काय म्हणतो, आता समजा आपल्याला हे समजा टाळायचं असेल तर मग फळबागेत आपण सेंद्रिय शेती करता येईल का?
0: असंही बघा, फळबागांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेणखत आपण द्यायची शिफारशी वगैरे केलेली आहेत आणि त्यामुळे योग्य पिकाची निवड करणे हे अतिशय आवश्यक आहे. चांगला निर्यातक्षम माल जर शेतकऱ्यांनी काढला आणि निर्यात करण्यासाठी त्याची जुळवणी झाली तर शेतकरी कल्पनाही करू शकत नाही एवढा पैसा होतो त्यातून.
1: म्हणजे सेंद्रिय पद्धतीने काढलेला माल खरोखरच चवीला चांगला लागतो या का?
0: चवीला खरोखरच चांगला लागतो की नाही हे शास्त्रीय दृष्ट्या काही अधिकृतपणे सांगता येणार नाही.
1: बर,
0: परंतु आपण जरी सेंद्रिय खत पिकांना टाकले तर पिकं काही ते सेंद्रिय स्वरूपामध्ये त्याचं शोषण करू शकत नाही. शोषण होण्यासाठी त्याचं रूपांतर रासायनिक याच्यामध्ये व्हावंच लागतं.
1: पण मी काय म्हणतो साहेब, का या सेंद्रिय उत्पादनांच्या गुणवत्तेबद्दल काय निकष काढलेले आहेत का?
0: इतरत्र झालेल्या संशोधनात दिसून आलेलं आहे की सेंद्रिय जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये असा काही अनुकूल कुठला काही बदल झालेला असा काही फारसा दिसून आलेला नाहीये. पण एक मात्र आहे की हे जे उत्पादन आहेत याच्यामध्ये कीटकनाशकांचे अवशेष किंवा रोगनाशकांचे अवशेष हे निश्चितपणे कमी असल्याचे आढळून आले आहे.
1: पण मी काय म्हणतो, का सेंद्रिय शेतीत पिकांची अधिक उत्पादकता आपण टिकून ठेवू शकतो का? मग
0: ही जी उत्पादकता आहे हे रासायनिक शेतीच्या तुलनेत थोडीफार कमी असते बघा, थोडी घट येते याच्यामध्ये. इतरत्र संशोधनातून असं दिसून आले आहे की चांगलं व्यवस्थापन जर आपण ठेवलं तर त्याच्या जवळपास आपल्याला उत्पादकता रासायनिक खताच्या जवळपास उत्पादकता मिळू शकते. परंतु त्यासाठी जमिनीची निवड ही फार महत्वाची आहे आणि त्याचबरोबर पिकाची पण योग्य निवड झाली तर चांगल्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला जवळपास रासायनिक खताच्या जवळपास आपल्याला उत्पन्न मिळू शकतं असं काही काही ठिकाणी दिसूनही आलेलं आहे.
1: म्हणजे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करायचं म्हणलं तर खर्च बी वाढणार की मग साहेब?
0: हो, आता खर्च तर वाढणारच. आता सेंद्रिय शेती म्हटलं तर खर्च आणि फायदा याचा ताळमेळ तर हा बसवावाच लागणार आहे. आता सर्वच पिकांमध्ये ही सेंद्रिय शेती फायदे होईल का असं तर

0: निश्चित सांगता येत नाही. आणि आपल्या देशाची अन्न सुरक्षा जर लक्षात घेतली तर मला तरी वाटतं की सेंद्रिय आणि रासायनिक यांचा हायब्रिड पद्धतीने आपण मिश्रण करून किफायतशीर दरात अन्नधान्य जे आहे हे पिकवण्याची आवश्यकता आहे.
1: बरोबर आहे बघासाहेब. तर तुमच्याशी चर्चा करता करता एक लक्षात आलं म्हणजे सेंद्रिय शेती करायची झाली तर सगळ्याच गोष्टींचा चांगला विचार करून अभ्यास करून मगच ती करायला पाहिजे. पण एक चांगलं समजलं की सेंद्रिय औषधांचा आपण पुनर्वापर करून त्याप्रमाणे शक्य होईल तेवढं जनावरांचं खत गांडूळ खत हे जर जमिनीत पोषणासाठी टाकलं तर त्याचा लय फायदा होईल बघा.
0: हा आता हे तुमच्या लक्षात आलं चांगली गोष्ट आहे. परंतु हे तुम्ही दुसरे शेतकरी बांधवांना आणि तुमच्या शेतावर याचा वापर करा म्हटलं.
1: नाही तुम्ही सांगताय सा हे मी आता लक्षात ठेवलेलंच आहे आणि दुसऱ्या शेतकऱ्यांनी त्याबद्दल सांगणारच आहे की
0: हो ठीक आहे बरं आहे चांगली गोष्ट आहे.
1: नाही साहेब आज तुमच्याकडून एवढी चांगली माहिती मिळाली बघा त्याबद्दल लय आभारी आहे बघ. आता तुमचा काय जास्त वेळ घेत नाही तर येऊ का आता मग.
0: हो या मग आता पुन्हा असेच काय पुन्हा काही मुद्दे असतील त्याच्याबद्दलही आपण चर्चा करू काही अडचण असेल तर ती सोडूया.
1: होय की मग येतो मग आता. राम राम.
0: राम राम.
2: लेखक प्राध्यापक डॉक्टर अनिल बुलबुले यांच्याशी सेंद्रिय शेती संधी आणि मर्यादा याविषयी महेश इनामदार यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सीद मुजावर. बरं आहे तर मंडळी या कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार मंडळी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम. रात्रीचे 8 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत एक गाणे ताजेतवाने.

अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांच्या स्वरात गीत आपण ऐकलत. मुरलीधर गोडे यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती ऋषिराज यांनी. एक गाणे ताजेतवाने आपण ऐकलत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, एक निवेदन. महाराष्ट्र राज्य परीक्षा पुणे यांचे जाहीर निवेदन. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत दिनांक 28 जून 2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET घेण्याचे प्रस्तावित होते, परंतु प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न फुटले हे निदर्शनास आल्यामुळं उद्या 28 जून 2026 रोजी आयोजित TET परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. TET परीक्षेबाबत अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. निवेदन संपले.

आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द। परराज्यातल्या तिघांना अटक। टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न। निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी। सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार। आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार। टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर

0: जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. यातले राजीव आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण

0: राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. यातले राजीव आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि TAT परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली.
1: 1.5 करोड रुपये त्यांनी अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टमप्रमाणे त्यांचे जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते.
0: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असं दुधे यांनी सांगितलं. ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. TET परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न TET प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
0: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध परीक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
3: नीट पेपर फुटले असेल, TET असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही.
0: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जुलैच्या 2 आठवड्यापासून कर्जमुक्तीची रक्कम पात्र शेतकऱ्यांना थेट कर्ज खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल असं प्रशासनानं जाहीर केलं आहे. कर्ज खात्याच्या माहितीत किंवा बँक तपशिलात काही तांत्रिक त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना दाद मागता यावी म्हणून सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिवसीय दौऱ्यासाठी सेशल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं दाखल झाले. सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांनी विमानतळावर केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांचे आभार मानले. सेशल्स हा भारताचा महत्वपूर्ण सागरी भागीदार आणि हिंद महासागर क्षेत्रातला घनिष्ठ मित्र आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. आपल्या भेटीमुळे नागरिकांच्या कल्याणासाठी दोन्ही देशातलं सहकार्य वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्यात प्रधानमंत्री मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा बहुमान मिळालेले ते पहिले भारतीय नेते आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. राम मंदिर देणग्यांच्या कथित अपहार केल्याप्रकरणी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती विश्वस्त मंडळानं दिली आहे. या राजीनाम्यांवर 11 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचंही विश्वस्त मंडळानं कळवलं आहे. देणग्यांशी संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी केली जाईल असं आश्वासनही विश्वस्त मंडळानं दिलं आहे. अयोध्येतल्या राम

0: मंदिराच्या देणग्यांमधील कथित गैरव्यवहारावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली. रामाला भाजपापासून मुक्त करण्याच्या चळवळीचं नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल असंही ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे तर 6 बैहर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बैहर आणि घडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. अफगाणिस्तानच्या ईशान्य भागाला आज 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार यात जीवितहानीचं वृत्त नाही. या भूकंपाचं केंद्र 215 किलोमीटर भूगर्भात असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेनं म्हटलं आहे. दिल्ली आणि जम्मू काश्मीरमधल्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणने आपल्यावर पुन्हा ड्रोन हल्ला केल्याचा बहारीननं आरोप केला आहे. बहारीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करून हा आरोप केला. मात्र त्यांनी हल्ला झालेल्या ठिकाणांबाबतचे कोणतेही तपशील दिलेले नाहीत. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचंही बहारीननं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेने इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आपण बहारीनमधल्या अमेरिकेच्या लष्कराशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करून हा हल्ला केल्याचं इराणच्या लष्करानं म्हटलं आहे. अमेरिकेचा हल्ला हा संयुक्त राष्ट्रांची सनद आणि दोन्ही देशांमधील युद्ध संपुष्टात आणण्याच्या कराराचं उल्लंघन आहे असा दावाही इराणनं केला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून काल अमेरिकेनं इराणवर हल्ले केले. त्यानंतर इराणनं हा हल्ला केला होता. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीनं बहारीनवरच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला बहारीनच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून यामुळे सुरक्षा आणि स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक बँकेनं बांगलादेशसाठी 110 कोटी डॉलर्सच्या आपत्कालीन वित्त पुरवठ्यास मान्यता दिली आहे. बांगलादेशमध्ये सध्या इंधन आणि खत दरवाढीमुळे आर्थिक अस्थिरता आणि अन्न सुरक्षेविषयी वाढती चिंता आहे. या पॅकेजमध्ये खतांची आयात आणि तांदळाच्या उत्पन्नाला पाठबळ देण्यासाठी 30 कोटी डॉलर्सचा समावेश तर रोग सहाय्य जीवनावश्यक वस्तू आवश्यक वीज पुरवठा आणि आपत्कालीन खर्चासाठी 71.30 कोटी डॉलर्स राखून ठेवण्यात आले आहेत. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज अमेरिकेत पनामा आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. त्याशिवाय क्रोएशिया आणि घाना यांच्यातही सामना होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या देविका सिहा किदांबी श्रीकांत आणि रौनक चौहाननं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. एमएसएमई दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या 3 अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाले. आता प्रसारित करीत आहोत भावधारा. आकाशवाणी मान्यता प्राप्त कलाकारांनी गायलेली सुगम गीतांचा आस्वाद आपण घेऊयात. सुरुवातीला ऐकूयात शिवराज पाटील यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची गीतरचना.

शिवराज पाटील यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. यामध्ये आकाशवाणी मान्यता प्राप्त कलाकारांचे सुगम गीतांचा आस्वाद आपण घेत आहात. आता ऐकणार आहोत सुकृत ताम्हणकर यांच्या स्वरात संत तुकारामांची रचना.

कार्यक्रमात आता ऐकूया सौमित्र यांची रचना शर्वरी डिग्रीसकर यांच्या स्वरात.

शांता शेळके यांची रचना आपण ऐकलीत शर्वरी डिग्रसकर यांच्या स्वरात. आकाशवाणी मान्यता प्राप्त कलाकारांनी गायलेली सुगम गीतं आपण ऐकत आहात भावधारा या कार्यक्रमात. दरम्यान एक निवेदन. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं जाहीर निवेदन. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत दिनांक 28 जून 2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET घेण्याचे प्रस्तावित होते, परंतु प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न फुटले हे निदर्शनास आल्यामुळं उद्या दिनांक 28 जून 2026 रोजी आयोजित TET परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. TET परीक्षेबाबत अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. निवेदन संपलं. आकाशवाणी सांगली केंद्रावरून भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात शेवटी संपदा माने यांच्या स्वरातील गीत.